घर खरेदी, बांधकाम किंवा घराचं स्वप्न पूर्ण करायचं आहे, मग निवडा विश्वास बँकेचं गृह कर्ज. रुपये 25 लाखांपर्यंत कर्ज फक्त 8.99% व्याजदरानं. रुपये 25 लाखांवरील कर्ज फक्त 10% व्याजदरानं. आजच संपर्क साधा प्रेमचंद तायडे 96 0417 98 61, गणेश सोमवंशी 83 800 16 508 किंवा 91 300 20 888 या क्रमांकावर. विश्वास बँक, घराच्या स्वप्नांना विश्वासाची साथ.

0: सकाळचे 6 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: This hour is brought to you by
2: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
1: This hour is brought to you by
3: Vishwas Cooperative Bank.
4: Sanchayat Samruddhi.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

नमस्कार, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मी दत्ता सरदेशमुख नाशिकहून बोलतोय. आजच्या आपल्या कार्यक्रमात ऐकूया 30 सप्टेंबर. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. प्रपंचात असावी खबरदारी, मन लावावे रामावरी, सर्वांचे राखावे समाधान, पण रामाकडे लावावे मन. रामाला स्मरून वागावे जगात आपण, तेथे पश्चात्तापाला नाही कारण. म्हणून कृतीस असावा साक्षी भगवंत, हा जाणावा खरा परमार्थ. व्यवहार करावा व्यवहार ज्ञानाने, परमार्थ करावा गुरु आज्ञेने. कली अत्यंत माजला, गलबला चोहोकडून जरी झाला, चित्त ठेवावे रामावर स्थिर, कार्य घडते बरोबर. स्वस्थ बसावे एके ठिकाणी, राम आणत जावा मनी, प्रयत्नांती परमात्मा, ही खूण घालावी चित्ता. व्यवहारी ठेवावी दक्षता, मागील झाले ते होऊन गेले, पुढील होणार ते होऊ द्यावे भले. त्याचा न करावा विचार, आज चित्ती स्मरावा रघुवीर. आत बट्ट्याचा नाही व्यापार, ज्याने घरी आणला रघुवीर. नसुत्या प्रयत्नाने जग सुखी होते, तर दुःखाचे वारे न भरते. म्हणून परमात्मा आणि प्रयत्न यांची घालावी सांगड, म्हणजे मनी न वाटे अवघड. जेथे वाटते हित, तेथे गुंतत असते चित्त. चित्त गुंतवावे भगवंतापाशी, देह ठेवावा व्यवहाराशी. चित्ती ठेवावी एक मात, कधी न सुटावा भगवंत. राम माझा धनी,

0: प्रपंचात असावी खबरदारी, मन लावावे रामावरी, त्याचा राम होईल दाता, न करावी कशाचीही चिंता. करवंटीचे कारण खोबरे राहावे सुखरूप जाण, तैसे आपले देहाचे संबंध ठेवून चित्ती असावा रघुनंदन. परमार्थ करावा जतन, मन करून रामाला अर्पण, प्रपंची असावे सावध, कर्तव्य असावे दक्ष, तरी न सोडावा रामाचा पक्ष, प्रयत्नांती परमेश्वर हे सज्जनांचे बोल, मनी ठसवावे खोल. पण आरंभी स्मरला राम, त्यालाच प्रयत्नांती राम, हा ठेवावा विश्वास, सुखे साधावे संसारास. कर्तव्यात भगवंताचे स्मरण हेच समाधान मिळण्याचे साधन, प्रयत्न करावा मनापासून फळाची अपेक्षा न ठेवून. कर्तव्यात असावे तत्पर, निस्वार्थ बुद्धी त्याचे बरोबर, जोवर देहाची आठवण तोवर व्यवहार करणे जतन. म्हणून प्रयत्न करावा कर्तव्य जाणून, यश देणे न देणे भगवंताचे अधीन. दाता राम हे आणून चित्ती, आपण वर्तावे जगती. जानकी जीवन स्मरण, जय जय राम.
1: श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम. पुन्हा भेटूयात, तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाहपूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83 800 16 512 ह्या क्रमांकावर.

0: आपल्या पूर्वजांची आठवण, संस्कार, समृद्धी जपण्याची परंपरा म्हणजे पितृपक्ष. या पितृपक्षात अढावतकरांकडे गोल्ड ज्वेलरी बुक करा.
1: बुकिंग पासून खरेदी पर्यंतचा सर्वात कमी रेट बुक करण्याची सुवर्ण संधी. सोबत हमखास भेट वस्तू.
0: विश्वास नाशिककरांचा.
1: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

अनर्थ दासबोध भाग 14 निरूपणकार पद्माकर देशपांडे दशक दुसरे समास दुसरा उत्तम लक्षणे श्रोत्यांनी आता सावधान व्हावे. मी आपणास सर्वज्ञपणाचे लक्षण असलेले उत्तम गुण सांगत आहे. वाट विचारल्याशिवाय जाऊ नये, फळ ओळखल्याशिवाय खाऊ नये, पडलेली वस्तू एकदम घेऊ नये, अतिवाद घालू नये, मनात कपट धरू नये, कुळशील शोधल्याशिवाय पत्नी करू नये, विचार केल्याशिवाय बोलू नये, विचारल्याशिवाय निर्णय घेऊ नये, मर्यादा ओळखून वागावे. प्रीती नसेल तर रुसू नये, चोराला ओळख विचारू नये, एकदम रात्री प्रवासाला निघू नये, लोकांशी बोलताना विनम्रता सोडू नये, पापाने द्रव्य जोडू नये, पुण्याचा रस्ता कधीही सोडू नये, निंदा द्वेष करू नये, चुकीच्या माणसाची संगत धरू नये, बळजबरीने द्रव्य हरण करू नये, वक्त्याचे खंडन करू नये, तोंडाळ व्यक्तीशी भांडू नये, वाचाळ व्यक्तीशी तंडू नये, संत संग मनापासून करावा तो सोडू नये, अति क्रोध करू नये, जिवलग व्यक्तीला दुःख देऊ नये, शिकवण्याचा मनाला वीट वाटू देऊ नये, क्षणक्षणी रुसू नये, खोटा पुरुषार्थ बोलू नये, केल्याशिवाय पराक्रम सांगू नये, आपण बोललेले विसरू नये, प्रसंगी सामर्थ्य दाखवण्यास चुकू नये, काही कारण नसताना समोरच्याचा निषेध करू नये, आळसामध्ये सुख मानू नये, एखाद्याने चहाडी केली तर लगेच त्यावर विश्वास ठेवू नये, शोध घेतल्याशिवाय काम स्वीकारू नये, सुखाची सवय लागू देऊ नये, पुरुषाने कधीही प्रयत्न सोडू नये, निरंतर कष्ट करण्याचा त्रास वाटून घेऊ नये, सभेमध्ये बोलताना लाजू नये, मात्र भरकटलेपणे बोलू नये, उगाचच पैज किंवा शर्यत लावू नये, जास्त चिंता करू नये, पण अगदी निश्चिंत देखील राहू नये, परस्त्रीकडे पापबुद्धीने पाहू नये, कोणाचे उपकार घेऊ नये, घेतले तरी वेळ पाहून फेडावे, परपीडा विश्वासघात करू नये, अशुद्धता असू नये, मलिन वस्त्र नेसू नये, जाणाऱ्या व्यक्तीस कुठे जातो म्हणून विचारू नये, व्यापकपणा सोडू नये, तर कोणाच्या आधीन जाऊ नये, आपले ओझे दुसऱ्यावर टाकू नये, लेखी कराराशिवाय काम करू नये, हीन व्यक्तीकडून ऋण घेऊ नये, परवानगी घेतल्याशिवाय राजद्वारी जाऊ नये, खोटे आरोप करू नये, सभेमध्ये खोटे बोलू नये, आदर नसताना बोलू नये, स्वाभाविक वर्तन करावे, अकारण मत्सर करू नये, कोणी अन्याय केला असे नसेल तर त्याला त्रास देऊ नये, अनितीने वागू नये, कोणाला शारीरिक त्रास देऊ नये, खूप अन्न खाऊ नये, खूप निद्रा करू नये, दुष्ट व्यक्तीच्या घरी खूप दिवस राहू नये, आपल्याच गोष्टी सांगू नये, आपलीच कीर्ती वर्णू नये, आपल्या आपण गोष्टी सांगून हसू नये, धूम्रपान करू नये, मद्यपान करू नये, वाचाळ व्यक्तीशी मैत्री कधीही करू नये, काम केल्याशिवाय राहू नये, एखाद्याने नीच बोलल्यास ते सहन करू नये, ते वडिलांचेही आयते अन्न खाऊ नये, तोंडामध्ये शिवी असू नये, दुसऱ्याला पाहून हसू नये, गुणवंत व्यक्तीचे वाईट गुण घेऊ नये, पाहिलेली वस्तू चोरू नये, जास्त कंजूस होऊ नये, जीवलगांशी नेहमी कलह करू नये, कोणाचाही घात करू नये, खोटे उदाहरण सांगू नये, कधीही चुकीचे वर्तन करू नये, चहाडी चोरी करू नये, दुसऱ्याच्या घरी जाऊ नये, त्याच्या एखाद्याच्या मागे त्याचे उणे दुणे सांगत बसू नये, वेळ प्रसंगी धैर्य बाळगावे, सत्वगुण सोडू नये आणि शरण आलेल्या शत्रूला शिक्षा देऊ नये, अशा प्रकारचे उत्तम गुण हे समर्थ सांगत आहेत. आणि हा भागही इथे संपला. पुढील उत्तम गुण पाहूया पुढील भागात.

0: शिक्षण अर्धवट राहिलंय, शाळा सोडावी लागली, तर आता शिक्षण पूर्ण करण्याची संधी पुन्हा तुमच्या दारी आली आहे. रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ आणि श्री एपी पटेल हायस्कूल पंचवटी नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष उपक्रम.
1: महाराष्ट्राचे रहिवासी असलेल्या उमेदवारांना फॉर्म नंबर 17 द्वारे खासगी उमेदवार म्हणून 10वीची परीक्षा देण्याची संधी. यासाठी
0: 5वी किंवा 8वी उत्तीर्ण असणे आवश्यक. परीक्षेच्या वेळी वय किमान 14 वर्ष पूर्ण असावे. उमेदवार कोणत्याही नियमित शाळेत प्रवेशित नसावा. नोंदणी प्रवेश प्रक्रिया उमेदवाराच्या मूळ शाळेमार्फत पूर्ण करावी. नोंदणी प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर केली जाईल. प्राप्त होणाऱ्या नोंदणीपैकी पहिल्या 20 पात्र उमेदवारांची निवड केली जाईल. या उमेदवारांना श्री एपी पटेल हायस्कूल तर्फे 10वीच्या परीक्षेसाठी मोफत मार्गदर्शन वर्ग देण्यात येतील.
1: नोंदणीची अंतिम तारीख 30 सप्टेंबर 2026,
0: म्हणून विलंब न करता आजच नोंदणी करा. अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16512.
2: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. प्रभात विश्व सादर करता ऋषिकेश.

ஓம் நம சிவாய ஸ்ரீ சரஸ்வத்தை மகாலட்சுமி மகாகல்யை ச நமோ நம. श्रोते हो नमस्कार. जो राखील मातीचं फूल तो करील गोष्टी गुलगुल, जो राखील मातीचं फूल तो करील गोष्टी गुलगुल अशी एक सुंदर म्हण आहे. म्हणी या अर्थपूर्ण असतातच. एका निबंधाचं प्रबंधाचं तत्व एका म्हणीमध्ये बीज रूपानं दडलेलं असतं ते असं. पाणी आणि कष्ट, पाणी आणि कष्ट हेच शेतीचं मूळ बीज आहे. मूळ बीज नेहमी वापसा आलेली टप्पोरी माती शेतात असेल तरच पीक जोमानं येतं. त्यासाठीच नैसर्गिक शेती, सेंद्रिय शेती हीच लाख लाख मोलाची ठरते, लाख लाख मोलाची ठरते. शेण, गोमूत्र आणि गोमय म्हणजे शेणखत हेच खरं सोनं होय. खरं सोनं लक्ष्मी शेणाच्या ढिगाऱ्यात निवास करते असं श्री सूक्तामध्ये वर्णन केलेलं आहे. ओम गंधद्वारां दुराधर्षां नित्यपुष्टां करीषिणीं ईश्वरीं.

अहो जी दुराधर्ष तथा नित्यपुष्ट आहे, नित्यधष्टपुष्ट आहे आणि पशूंच्या शेणाने युक्त गंध गुणवती पृथ्वी हेच जिचं स्वरूप आहे, अशा सर्व प्राणी मात्रांची स्वामिनी असलेल्या लक्ष्मी देवीचं मी माझ्या घरात नित्य आवाहन करतो आहे। गंधवती पृथ्वी हे सूत्र गाई म्हशींच्या शेणामधून जे सेंद्रिय खत लाभतं त्यामधून सिद्ध होत असत। श्रोते हो, लक्ष्मी शेणाच्या ढिगाऱ्यामध्ये असते असं पुराण वचन देखील आहे। गाय, मधमाशी आणि गांडूळ हेच उत्तम शेतीचे मूळ घटक आहेत। मूळ घटक गाय, मधमाशी आणि गांडूळ या त्रिवेणी संगमावर जे जे शेती फुलवतात तिथेच धान्यलक्ष्मी आणि धनलक्ष्मी नांदत असते आणि तेच खरे भूमिपुत्र ठरतात, तेच खरे भूमिपुत्र।

श्रोते हो, आताच आपण सदाशिव गुदर यांच्या संगीत निर्देशनामध्ये उषा मंगेशकर, महेंद्र कपूर आणि सहकाऱ्यांनी गायलेलं शेतकरी गीत ऐकलं. श्रोते हो, हातांना काम असेल तरच दाम आहे, आणि दाम असेल जवळ तरच जीवनामध्ये राम आहे. दाम असेल जवळ तर जीवनामध्ये राम आहे. शेतकरी असो किंवा कोळी, कष्टाला पर्याय नाहीच हो, कष्टाला पर्याय नाहीच. कष्टात खरोखर जग जगते. बाप दाद्यांची कमाई फार काळ टिकत नाहीच, पण आयती जगणं, आयत खाणं हे आपलं आरोग्यच बिघडवत आणि जगणं धोक्यात आणत. म्हणूनच कष्ट करायचेच आहेत, तर हे कष्ट असे तालासुरात करावेत. कष्ट तालासुरात करावे.

श्रोतेहो, आता तर पण शाहीर पांडुरंग वनमाळे आणि सहकाऱ्यांनी गायलेलं ठसकेबाज कोळीगीत ऐकलं. संगीतकार मधुकर पाठक. श्रोतेहो, पांडुरंग वनमाळी किती सुंदर नाव आहे की नाही? नावामध्ये पांडुरंग आहे आणि आडनावामध्ये वनमाळी म्हणजे श्रीकृष्ण आहे. श्रोतेहो, साध्या सोप्या शब्दातून सुद्धा मोठा संदेश आपल्याला देता येतो हे अनेक लोकगीतांनी आपल्याला सांगितलं आहे. असंच हे एक लोकगीत आहे, शाहीर पांडुरंग वनमाळे आणि सहकाऱ्यांनी गायलेलं. संगीतकार मधुकर पाठक. कावळा पिपेरी वाजवतो, मा मा मामीला नाचवतो.

शाहीर पांडुरंग वनमाळे आणि मंडळीनं गायलेलं फक्कडचं लोकगीत आता आपण ऐकलं, ज्याला स्वरसाज मधुकर पाठक यांचा होता. श्रोते हो, किशोरवयीन अवस्थेमधून तारुण्यामध्ये पदार्पण करताना जी नाजूक अद्भुत भावना असते, त्या भावनेचं वर्णन अनेक गाण्यांमधून मोठ्या मार्मिकपणे केलेलं आहे. मनमोहन नातू यांचं असंच हे एक अल्लड भावगीत आहे, कसा गडे झाला कुणी ग बाई केला राधे तुझा सैला अंबाडा. गायक आणि संगीतकार गजानन वाटवे.

0: बाळा।
1: श्रोते हो, उत्कट प्रीतीचे अनेक दाखले पुराणातही आहेत आणि इतिहासात देखील आहेत। प्रीती हेच मानवी जीवनातील चिरंतन सत्य आहे। अहो, पैसा नक्कीच श्रेष्ठ आहे, पैसा जगण्याचं साधन नक्कीच आहे, याबद्दल दुमत नाही। अहो, श्वास आणि पैसा, प्राणवायू आणि पैसा एकच म्हणा ना, तरीही मानवी जीवनामध्ये निस्सीम प्रेमिकांसाठी प्रीती हाच मूलाधार आहे। प्रीती हाच मूलाधार आहे।

श्रोते वाटतात आपण कवी अनिल भारती यांची गीतरचना ऐकली. स्वर आणि स्वरसाज गजानन वाटवे यांचा होता. बरं तर श्रोते हो, आज आपण इथेच थांबूया. प्रभू तुम्ही मोद भरावा सकळांच्या जीवनी, शुभम भवतु कल्याणमस्तु. रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. प्रभात विश्व सादर करता ऋषिकेश.

नो कॅश नो टेन्शन, कारण IMPS आहे ना. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सेवा. डिजिटल युगातील क्षणातील सुरक्षित सेवा. क्षणात पैसे पाठवा कुठेही कधीही, आले मनात पैसे पाठवले क्षणात. विश्वास बँक, स्मार्ट बँकिंगची स्मार्ट.

0: आपल्या पूर्वजांची आठवण संस्कार समृद्धी जपण्याची परंपरा म्हणजे पितृपक्ष. या पितृपक्षात अढावतकरांकडे गोल्ड ज्वेलरी बुक करा.
1: बुकिंग पासून खरेदी पर्यंतचा सर्वात कमी रेट बुक करण्याची सुवर्ण संधी. सोबत हमखास भेट वस्तू.
0: विश्वास नाशिककरांचा.
1: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर,

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक
1: सकाळचे 7 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज. रसिक हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं सगळं तुमचा आवाज. आणि आता आम्ही प्रसारित करत आहोत आजच्या आमच्या काही ठळक कार्यक्रमांची रूपरेषा. आज बुधवार सकाळचे 7 वाजले आहेत. रूपरेषेनंतर आपण ऐकू शकणार आहात आरती. 7:05 आपण ऐकू शकणार आहात दिनविशेष, सादर करती आरजे श्रद्धा. 7:10 भारतरत्न आनंद यात्री या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण आपण ऐकू शकणार आहात, सादर करते विश्वास देशपांडे. 7:30 आपण ऐकू शकणार आहात इतनी शक्ती हमें देणदाता. 7:35 आपण ऐकू शकणार आहात कार्यक्रम कृषी संदेश, सादर करते आर एस डवरे. 7:45 आपण आस्वाद घेऊ शकणार आहात भक्ती संगीताचा. 9:00 अंतरंग या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण आम्ही करणार आहोत, सादर करती श्रद्धा कराळे. 10:20 प्रसारित होईल आमचं ओव्हरव्ह्यू बातमीपत्र, सादर करती आर जे श्रद्धा. 11:00 आपण ऐकू शकणार आहात गजानन महाराज यांची आरती. 12:00 आपण ऐकू शकणार आहात कार्यक्रम पशुधन, सादर करते डी एल रामटेके. 12:30 प्रसारित होईल कार्यक्रम गुंजन मनातले. 1:00 आपण ऐकू शकणार आहात मोगरा फुलला या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण, सादर करते अरुण सूर्यवंशी. 1:30 प्रसारित होईल कार्यक्रम ओठावरली गाणी, सादर करते विकास भावे. 3:00 आपण ऐकू शकणार आहात मैत्रकट्टा या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण, सादर करते डॉक्टर हरी कुलकर्णी. 4:00 आपण आस्वाद घेऊ शकणार आहात नाट्य संगीताचा. 5:00 आपण ऐकू शकणार आहात गोष्टी गणपती बाप्पाच्या हा कार्यक्रम, सादर करती आर जे प्रथमा. तर ही होती आजच्या आमच्या काही ठळक कार्यक्रमांची रूपरेषा. ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं सगळं तुमचा आवाज.

रसिकहो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. आणि आता आपण जाणून घेणार आहोत आजचे काही दिनविशेष. आज 30 सप्टेंबर हा दिवस जागतिक पातळीवर आणि इतिहासात इंटरनॅशनल ट्रान्सलेशन डे म्हणजेच आंतरराष्ट्रीय भाषांतर दिन म्हणून ओळखला जातो. आजच्या दिवशी 1935 रोजी अमेरिकेच्या कॉलोराडो नदीवरील प्रसिद्ध हूवर डॅमचे बांधकाम पूर्ण झाले होते. 1993 रोजी महाराष्ट्रातील लातूर आणि किल्लारी परिसरात झालेल्या तीव्र भूकंपाने हजारो लोकांचा बळी घेतला होता आणि लाखो लोक बेघर झाले होते. 1933 रोजी प्रसिद्ध संगीतकार आणि व्हायोलिन वादक प्रभाकर पंडित यांचा जन्म झाला होता. 1972 रोजी लोकप्रिय भारतीय पार्श्वगायक शान अर्थात शंतनू मुखर्जी यांचा जन्म झाला होता. 1980 रोजी प्रसिद्ध स्विस टेनिसपटू मार्टिना हिंगिस यांचा जन्म झाला होता. तर हे होते आजचे काही दिनविशेष. ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

म्हणून. आजच्या आणि पुढच्या 24व्या भागामध्ये आपण त्यांच्या स्त्रीपात्र प्रधान अशा काही कथा पाहणार आहोत. तर त्याचा आजचा जो पहिला भाग आहे त्यामध्ये मी त्यांच्या दोन कथा थोडक्यात तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. खरं तर रवींद्रनाथांच्या कथा या सांगण्यापेक्षा मुळातूनच त्या वाचण्यामध्ये जास्त आनंद आहे हे नक्कीच आहे, पण या कार्यक्रमाच्या निमित्ताने थोडक्यात त्यांचा आढावा तरी घेण्याचा प्रयत्न आपण करूया. मंडळी, या कथांमधून म्हणजे त्यांच्या स्त्री पात्र प्रधान कथांमधून त्यांनी स्त्रीच्या जीवनातील सुखदुःख मांडली आहेत. त्यांच्या अंतरातील व्यथा, वेदना, तळमळ या गोष्टी यातून व्यक्त झाल्या आहेत. काही कथांमध्ये ही स्त्री शोषित आहे, अन्याय अत्याचार सहन करणारी आहे आणि काही ठिकाणी ती अत्यंत स्वाभिमानी आणि बाणेदार आहे. परिस्थितीविरुद्ध बंड करणारी आहे. पण रवींद्रनाथांच्या सर्व कथांमध्ये एक समान धागा आपल्याला दिसतो, तो म्हणजे स्त्रीची प्रतिष्ठा त्यांनी जपली आहे. तिच्या सन्मानाला धक्का लागू दिलेला नाही. काही कथांमधील स्त्रिया या काळाच्या दृष्टीनं म्हणजे त्या काळातल्या दृष्टीनं खूपच पुढारलेल्या वाटतात. त्यातूनच रवींद्रनाथांचा सामाजिक आणि स्त्रीकडे पाहण्याचा दृष्टिकोन स्पष्ट होतो. काही ठिकाणी पुरुषी मानसिकतेला त्या पुरून उरताना दिसतात. त्यांना दोन शब्द सुनावण्याची हिम्मत त्यांच्यात आहे. समाजाला दिशा देण्याची मानसिकता त्यांच्यामध्ये आहे. एक स्त्री म्हणून स्वतःच्या विकासाकडे त्या वाटचाल करतात. वहीसारख्या त्यांच्या कथा समाजातील पुरुषी मानसिकता प्रकट करतात. स्त्रियांबद्दलचा त्यांचा मागासलेला दृष्टिकोन स्पष्ट करतात, म्हणजे पुरुषांचा, आणि शेवटी वाचकाला अंतर्मुख करण्याचं सामर्थ्य त्यांच्यामध्ये आहे. वही या कथेची नायिका एक गोड मुलगी आहे. तिचं नाव उमा. उमा लिहाय वाचायला शिकते आणि तिला कोण आनंद होतो. तिच्या लिहिता वाचता येण्याचा आनंद ती भिंतीवर, पुस्तकावर, जमिनीवर असा सगळीकडे लिहून व्यक्त करत असते. आपल्याकडे जशी लहान मुलं एखाद्या भिंतीवर किंवा जमिनीवर काही लिहितात तसंच ते असतं. सुरुवातीला तिचं लेखन अत्यंत बाळबोध आहे, पण त्यातून तिला आनंद मिळत जातो. तिच्या घरातील मंडळी मात्र तिचा हा आनंद समजून घेण्यास अपात्र ठरतात. त्या काळात लहान वयात लग्न होत असत. तसंच उमाचं लग्न अगदी तिच्या वयाच्या 9व्या वर्षीच लावून दिलं जातं. प्यारी मोहन हे तिच्या नवऱ्याचं नाव. त्याला 3 बहिणी असतात. उमा एकदा गुपचूप दार बंद करून वहीत काहीतरी लिहिते आहे हे त्या पाहतात आणि प्यारी मोहनला सांगतात. प्यारी मोहन हा जुनाट विचारांचा तरुण असतो. त्याला वाटतं की एकदा लिहिणं वाचणं सुरू झालं की घरात नाटक कादंबऱ्या येणार आणि संसाराकडे दुर्लक्ष होणार. त्याचं असंही मत होतं की स्त्री शक्ती आणि पुरुष शक्ती यांच्या मिलनातून पवित्र अशा दाम्पत्य शक्तीचा उदय होतो. पण स्त्रीनं शिक्षण घेतलं तर स्त्री शक्ती पराभूत होते आणि फक्त पुरुष शक्तीचे निर्माण होते. पुरुष शक्तीचा पुरुष शक्तीशी आघात होऊन अशी प्रलय शक्ती निर्माण होते की ज्यामुळे दाम्पत्य शक्ती

विनाश शक्तीत विलीन होते आणि मग स्त्री विधवा होते. खरं तर त्याच्या म्हणजे प्यारी मोहनच्या या विचारांना काहीच शास्त्रीय आधार नव्हता, पण त्याला कोणी विरोधही करू शकत नव्हतं. मग उमाकडून तिची वही चिसकावून घेतली जाते. वही कसले म्हणा, तिचा आनंद आणि जीवन जगण्याचा आधारच एक प्रकारे हिरावून घेतला जातो. या कथेमध्ये शेवटी रवींद्रनाथ म्हणतात, प्यारी मोहनची ही सूक्ष्म तत्व कंटकीत विविध लेखांनी परिपूर्ण अशी एक चोपडी होती, ती काढून घेऊन माणसांच्या हिताचं काम करणारं मात्र कोणीच नव्हतं. इथे वाचकाला अंतर्मुख करण्याची ताकद, रवींद्रनाथांच्या कथेमधली ताकद आपल्याला दिसते. मंडळी, त्यांची महामाया या नावाची एक अतिशय सुंदर कथा आहे. महामाया ही एक सुंदर तरुणी या कथेची नायिका आहे. ती सुंदर तर आहेच, पण तेजस्वी आणि बाणेदार आहे. ती आता 24 वर्षांची झाली आहे, पण तिचं लग्न राहिलं आहे. रवींद्रनाथ तिच्या सौंदर्याचं वर्णन फार सुरेख शब्दात करतात. महामाया म्हणजे जणू काही शरदाच्या उन्हात तळपणारी शुद्ध सोन्याची पुतळी. राजीव हा तरुण तिच्यावर मोहित झालेला असतो. तो भर दुपारी मोठी हिंमत करून नदीकाठच्या एका पडक्या देवळात तिला बोलावतो आणि लग्नाची मागणी घालतो. ती त्याला सांगते, मी येईन, वाट पहा. पण याच वेळी तिचा भाऊ भवानीचरण तिथे येतो. तो स्वभावानं अत्यंत तापट असतो. घरी गेल्यानंतर तो महामाईला एक विशेष वस्त्र देतो. ते असतं लाल रंगाचं रेशमी महावस्त्र. तिला ते परिधान करायला लावून तो तिला आपल्याबरोबर स्मशानात घेऊन जातो. तिथे एका मरणासन्न वृद्धाशी तिचं लग्न लावून दिलं जातं. दुसऱ्याच दिवशी महामाया विधवा होते. मग तिला सती जाण्यासाठी भाग पाडलं जातं. हातपाय बांधून चितेवर ठेवलं जातं. पावसाळ्याचे दिवस असतात, पावसानं चिता विसते, बांधलेल्या दोऱ्या तुटतात. महामाया मग चितेवरून उठते. राजीवला सांगितल्याप्रमाणे त्याच्याकडे येते. त्याला ती फक्त एक अट घालते की त्यानं कधीही तिच्या चेहऱ्यावरचा पदर बाजूला कर म्हणून हट्ट धरायचा नाही. राजीव अर्थातच ती गोष्ट मान्य करतो आणि त्यांचं लग्न होतं. महामायेनं त्याला अशी अट घालण्याचं कारण हे असतं की चितेवर तिच्या चेहऱ्याची डावी बाजू होरपळलेली असते आणि त्यामुळेच ती कुरूप झालेली असते. शरीरानं जरी ती बदलली तरी मनानं मात्र ती पूर्वीचीच असते. पण शेवटी तिचा हा झाकलेला चेहरा त्यांच्या संबंधाआड येतोच. राजीव आपला दिलेला शब्द पाळत नाही. महामायेनं त्याच्यावर जो विश्वास टाकलेला असतो त्याला तडा जातो. स्वाभिमानी आणि बाणेदार महामाया तडक तिथून निघते आणि बाहेर पडते ती कायमचीच. तर अशा प्रकारच्या स्वाभिमानी आणि बाणेदार स्त्रिया देखील रवींद्रनाथांच्या कथेमध्ये आपल्याला आढळतात. आज त्यांच्या वही आणि महामाया या दोन कथांबद्दल मी आपल्याला सांगितलं. आपल्याला जर या कथा वाचायला मिळाल्या तर आपण सविस्तर अवश्य वाचा आणि त्यांचा आनंद घ्या.
रवींद्रनाथांच्या आणखी काही कथांबद्दल मी तुम्हाला पुढच्या भागामध्ये सांगणार आहे. तर आज आपण इथं थांबूया. मंडळी, मी विश्वास देशपांडे आजच्या पुरता तुमचा निरोप घेतो, पण आपण पुन्हा भेटूया याच वारी आणि याच वेळी. तोपर्यंत तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं

0: तुमच्या मुलाचं स्वप्न IIT मध्ये जाण्याचं आहे की डॉक्टर बनण्याचं?
1: भारतातील नामांकित JEE आणि नीट कोचिंग ब्रँड पेस आता आपल्या नाशिक मध्ये,
2: आणि तेही अशोक स्तंभ आणि नाशिक रोड येथे.
1: जोशीज इंजिनिअरिंग क्लासेसचा प्रदीर्घ अनुभव
2: आणि पेसचे दर्जेदार मार्गदर्शन
1: म्हणजे यशाच्या दिशेने पडणारे खात्रीशीर पाऊल. JEE, नीट, CET आणि फाउंडेशनच्या उत्कृष्ट तयारीसाठी जोशीज क्लासेस घेऊन आले आहे पेस IIT अँड मेडिकल.
2: आता नाशिकच्या विद्यार्थ्यांना मिळणार पेसची उत्तम तयारी जोशीज क्लासेसच्या अतूट विश्वासासोबत.
1: ऍडमिशन आणि अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
3: 9146773425.
4: अहो, आपली नवीन गाडी घेऊया ना.
5: बजेटचं काय?
4: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
6: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड आजच.

0: मुलाचं स्वप्न IIT मध्ये जाण्याचं आहे की डॉक्टर बनण्याचं?
1: भारतातील नामांकित JEE आणि नीट कोचिंग ब्रँड पेस आता आपल्या नाशिक मध्ये,
2: आणि तेही अशोक स्तंभ आणि नाशिक रोड येथे.
1: जोशीज इंजिनिअरिंग क्लासेसचा प्रदीर्घ अनुभव
2: आणि पेसचे दर्जेदार मार्गदर्शन
1: म्हणजे यशाच्या दिशेने पडणारे खात्रीशीर पाऊल. JEE, नीट, CET आणि फाउंडेशनच्या उत्कृष्ट तयारीसाठी जोशीज क्लासेस घेऊन आले आहे पेस IIT एंड मेडिकल.
2: आता नाशिकच्या विद्यार्थ्यांना मिळणार पेसची उत्तम तयारी जोशीज क्लासेसच्या अतूट विश्वासासोबत.
1: ऍडमिशन आणि अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा 9146773425.

स्मार्ट लोकांची स्मार्ट निवड. विश्वास IMPS. क्षणात पैसे पाठवा, क्षणात आनंद पोहोचवा. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सेवा. क्षणात जलद व्यवहार, सुरक्षित व्यवहार, विश्वासाचा व्यवहार.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 0253527426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आत्ताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

0: आपल्या पूर्वजांची आठवण संस्कार समृद्धी जपण्याची परंपरा म्हणजे पितृपक्ष. या पितृपक्षात अढावतकरांकडे गोल्ड ज्वेलरी बुक करा.
1: बुकिंग पासून खरेदी पर्यंतचा सर्वात कमी रेट बुक करण्याची सुवर्ण संधी. सोबत हमखास भेट वस्तू.
0: विश्वास नाशिककरांचा.
1: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

सुरांचे झाले गाणे, नाशिकचे सुप्रसिद्ध गायक आणि संगीतकार श्री विवेक केळकर यांनी स्वरबद्ध केलेल्या सुमधुर गीतांचा नवा कोरा कार्यक्रम. गायन विवेक केळकर, निवेदन सौ प्रज्ञा कुलकर्णी. शनिवार दिनांक 3 ऑक्टोबर 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता. ठिकाण कलास्मृती ऑडिटोरियम, द क्रिसेंडो, कालिका प्लाझा, कालिका मंदिरासमोर, जुना मुंबई आग्रा रोड, नाशिक. विशेष सहकार्य विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, नाशिक. रेडिओ पार्टनर रेडिओ विश्वास. प्रवेश मूल्य ऐच्छिक. रसिक श्रोत्यांना या सुंदर कार्यक्रमासाठी आग्रहाचं आमंत्रण.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: सकाळचे 8 वाजले आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
7: शिक्षण अर्धवट राहिले, शाळा सोडावी लागली, तर आता शिक्षण पूर्ण करण्याची संधी पुन्हा तुमच्या दारी आली आहे। रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ आणि श्री एपी पटेल हायस्कूल पंचवटी नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष उपक्रम।
8: महाराष्ट्राचे रहिवासी असलेल्या उमेदवारांना फॉर्म नंबर 17 द्वारे खासगी उमेदवार म्हणून 10वीची परीक्षा देण्याची संधी। यासाठी
7: 5वी किंवा 8वी उत्तीर्ण असणे आवश्यक। परीक्षेच्या वेळी वय किमान 14 वर्ष पूर्ण असावे। उमेदवार कोणत्याही नियमित शाळेत प्रवेशित नसावा। नोंदणी प्रवेश प्रक्रिया उमेदवाराच्या मूळ शाळेमार्फत पूर्ण करावी। नोंदणी प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर केली जाईल। प्राप्त होणाऱ्या नोंदणीपैकी पहिल्या 20 पात्र उमेदवारांची निवड केली जाईल। या उमेदवारांना श्री एपी पटेल हायस्कूल तर्फे 10वीच्या परीक्षेसाठी मोफत मार्गदर्शन वर्ग देण्यात येतील।
8: नोंदणीची अंतिम तारीख 30 सप्टेंबर 2026,
7: म्हणून विलंब न करता आजच नोंदणी करा। अधिक माहितीसाठी संपर्क 8300।
9: आशा भोसले आणि किशोर कुमार यांनी गायलेले गीत आता ऐकूयात। आनंद बक्षी यांची गीतरचना, संगीतकार लक्ष्मीकांत पैरेलाल। चित्रपट आहे फर्स और कानून।

0: आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: कार्यक्रमातलं गीत ऐकणार आहोत किशोर कुमार यांच्या आवाजात. ही गीतरचना आहे आनंद बक्षी यांची, संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत पॅरेलाली यांनी, आणि हे गीत ऐकणार आहोत इश्क इश्क इश्क या चित्रपटामधलं.

0: समुपदेशन तेरे मेरे सपने,
1: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 8300 16512 ह्या क्रमांकावर.
2: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात राजेंद्र कृष्ण यांचं गीत ज्वाला या चित्रपटामधलं. गीताला संगीत आहे शंकर जयकिशन यांचं आणि हे गीत ऐकूयात लता मंगेशकर यांच्या आवाजात.

0: पैसे पाठवायचेत? तर मग आता एका क्षणात ट्रान्सफर करा. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सुविधा 24/7, जलद, सुरक्षित आणि विश्वासार्ह. आजच वापरा IMPS. विश्वास तुमचाच, साथ आमची. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, विश्वासाची परंपरा, सेवेत नेहमी अग्रेसर.
1: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतरचं गीत ऐकूयात. कविता कृष्णमूर्ती आणि संगीतकार अन्नू मलिक यांच्या आवाजात हिंदीवर यांचं गीत जीते है शान से या चित्रपटामधलं.

मैं नहीं मानता, हमको साइन ऑफ फ्रॉम बैंड्रा नहीं मानता।

0: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूयात हम या चित्रपटामधलं गीत आनंद बक्षी यांचं. गीताला संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी आणि हे गीत ऐकूया अलका याज्ञिक, उदित नारायण, सुदेश भोसले, मोहम्मद अजीज आणि सोनाली वाजपेयी यांच्या आवाजात.
1: बम चिक चिक बम चिक बम बम बम चिक चिक बम.

0: पैसे पाठवायचेत ना, मग थांबायचं कशाला? विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सेवा, डिजिटल युगातील क्षणातील सुरक्षित सेवा, क्षणात पैसे ट्रान्सफर, 24 तास सुरक्षित आणि विश्वासार्ह। विश्वास बँक, तुमच्या प्रत्येक व्यवहारात विश्वास।
1: कार्यक्रमात हे गीत ऐकूया अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं समीर यांचं गीत, संगीतकार आनंद मिलिंद।

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
2: विश्वास आपल्या सोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. ऐकत रहा रेडिओ विश्वास. आणि आता दुनिया या चित्रपटामधलं किशोर कुमार यांनी गायलेलं गीत आपण ऐकणार आहोत. जावेद अख्तर यांच्या गीताला संगीत दिलं आहे राहुल देव बर्मन यांनी.

कार्यक्रमात आता ऐकूया किशोर कुमार आणि आशा भोसले यांच्या आवाजात गुलशन बावरा यांचं गीत खेल खेल में या चित्रपटामधलं, आणि या गीताला संगीताने सजवलं आहे राहुल देव वर्मन यांनी.

0: ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800.
2: कार्यक्रमातलं हे गीत आहे वर्मा मलिक यांचं कर्तव्य या चित्रपटामधलं. या गीताला संगीत आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं आणि हे गीत ऐकूयात लता मंगेशकर यांच्या आवाजात.

0: आपल्या पूर्वजांची आठवण संस्कार समृद्धी जपण्याची परंपरा म्हणजे पितृपक्ष. या पितृपक्षात अनावतकरांकडे गोल्ड ज्वेलरी बुक करा.
1: बुकिंग पासून खरेदी पर्यंतचा सर्वात कमी रेट बुक करण्याची सुवर्ण संधी. सोबत हमखास भेटवस्तू.
0: विश्वास नाशिककरांचा.
1: अनावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स.
2: आनंदाचं गीत ऐकूयात. आनंद बक्षी यांचं हार जीत या चित्रपटामधलं. ऐकूया लता मंगेशकर आणि आशा भोसले यांच्या आवाजात. गीताला संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी.

0: मुलाचं स्वप्न IIT मध्ये जाण्याचं आहे की डॉक्टर बनण्याचं?
1: भारतातील नामांकित JEE आणि नीट कोचिंग ब्रँड पेस आता आपल्या नाशिक मध्ये,
2: आणि तेही अशोक स्तंभ आणि नाशिक रोड येथे.
1: जोशीज इंजिनिअरिंग क्लासेसचा प्रदीर्घ अनुभव
2: आणि पेसचे दर्जेदार मार्गदर्शन
1: म्हणजे यशाच्या दिशेने पडणारे खात्रीशीर पाऊल. JEE, नीट, CET आणि फाउंडेशनच्या उत्कृष्ट तयारीसाठी जोशीज क्लासेस घेऊन आले आहे पेस IIT अँड मेडिकल.
2: आता नाशिकच्या विद्यार्थ्यांना मिळणार पेसची उत्तम तयारी जोशीज क्लासेसच्या अतूट विश्वासासोबत.
1: ऍडमिशन आणि अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा 9146773425.
3: स्मार्ट, युनिसेफ आणि रेडिओ विश्वास यांच्या संयुक्त विद्यमानाने सादर करतोय आरंभ सुरुवातीचे क्षण मुलाचे या विशेष उपक्रमाचे शीर्षक गीत. या गीताचे बोल आहेत रेडिओ विश्वासची RJ प्रिया जैन हिचे. तर हे गीत गायले आहे गायक रामवाणी आणि गायिका अनुजा देवरे यांनी. त्यांना साथ संगत लाभली आहे तबला जगदीप सोनवणे, कीबोर्ड कृपा परदेशी, ढोलकी श्रेयस मांडवडे आणि या संपूर्ण गाण्याचे संकलन फेदरटा स्टुडिओ नाशिक यांनी केले आहे. चला तर ऐकूयात रेडिओ विश्वासची निर्मिती असलेले आरंभ सुरुवातीचे क्षण मोलाचे या उपक्रमाचे हे शीर्षक गीत.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: सकाळचे 9 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही, त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीता बरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

0: श्रोते हो नमस्कार. तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं सगळं तुमचा आवाज. अंतरंग ह्या कार्यक्रमामध्ये मी श्रद्धा तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते मंडळी. पण प्राचार्य गिरीश पाटील लिखित सवयींविषयी बोलू काही या पुस्तकातील काही सवयींचं अभिवाचन आपण ऐकणार आहोत, जे अभिवाचन केलेलं आहे गिरीश पाटील यांनी. तेव्हा वळूया या भागाकडे.
1: सवयींविषयी बोलू काही. यात्रा कंपनी सोबत जाताना काळजी घ्या. आज पर्यटनासाठी विविध यात्रा कंपनी बाजारात आहेत. मोठमोठ्या आकर्षक जाहिराती असतात, या जाहिरातींना बळी पडू नका. कार्यालयात जाऊन सर्व माहिती घ्या, नाही समजलं तर पुन्हा विचारू. नियम अटी लहान अक्षरात असतात, त्या काळजीपूर्वक वाचाव्यात. विचार करून निर्णय घेणे गरजेचे. यात्रेचे किती दिवस आहेत, किती ठिकाण मुक्काम आहे, त्यांच्याकडून चहा नाश्ता जेवण कधी कधी मिळणार आहे, पर्यटन स्थळी या व्यतिरिक्त तुम्हाला कोणकोणता खर्च आहे हे समजावून घ्यावे. कारण प्रवासात तुमच्या सोबत टूर मॅनेजर असेल, कार्यालयातील व्यक्ती नसेल. तुम्ही सर्व समजून घेतले तरच प्रवासात काही वादविवाद होणार नाही. मुक्कामासाठी हॉटेल कोणते, सर्व लहान मोठ्या शंकांचे निरसन करून घेतलेले चांगले. पर्यटनाचा पुरेपूर आनंद घ्या. आणि कोणतेही असो पण यात्रा कंपनीसोबत गेले तर चांगले. आणि यात्रा कंपनीची माहिती घ्या, कारण की बऱ्याचदा तिथेही फसवणूक होण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे आपलं पर्यटनाचा जो प्लान आहे तो एक काळजीपूर्वक करा. धन्यवाद
0: रसिको. आता आपण ऐकलं प्राचार्य गिरीश पाटील लिखित सवयींविषयी बोलू काही या पुस्तकातील भाग. अंतरंग ह्या कार्यक्रमामध्ये आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. या पुढील भाग आपण ऐकणार आहोत पुढच्या रविवारी सकाळी 8 वाजता आणि पुनःप्रसारण दर बुधवारी सकाळी 9 वाजता. आत्तापुरतं आपण इथेच थांबतो आहोत, पण तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं सगळं तुमचा आवाज.
2: अहो, आपली नवीन गाडी घेऊया ना.
3: बजेटचं काय?
2: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
4: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
5: या चित्रपटामधलं गीत आता आपण ऐकणार आहोत किशोर कुमार यांच्या आवाजात. ही गीतरचना आहे आनंद बक्षी यांची, संगीतकार लक्ष्मीकांत पॅरेलाल.

¡Atentos!

कार्यक्रमात हे गीत ऐकूयात आनंद बक्षी यांचं, मोहम्मद अजीज, शैलेंद्र सिंग, अनुराधा पौडवाल आणि अलका याज्ञिक यांच्या आवाजात. गीताला संगीत आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं आणि हे गीत ऐकणार आहोत मर मिटेंगे या चित्रपटामधलं.

0: मी डॉक्टर विजय सूर्यवंशी बोलतोय. आपण ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात हे गीत ऐकूयात किशोर कुमार आणि आशा भोसले यांच्या आवाजात. ही गीतरचना आहे कवी प्रदीप यांची, संगीत दिलं आहे प्रेम धवन यांनी. हे गीत आहे किशन और भगवान या चित्रपटामधलं.

0: पाहिजे? मग निवडा विश्वास कोऑपरेटिव्ह बँक. 7 दिवसापासून 18 महिने आणि त्यापुढील कालावधीसाठी एफडी सुविधा. व्याजदर 3% ते 7.25% ज्येष्ठ नागरिक आणि ₹15 लाखावरील ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज आणि खास 499 दिवसांची स्पेशल एफडी योजना 7.75% व्याजदरासह. तेव्हा आजच भेट द्या आपल्या जवळच्या विश्वास बँक शाखेला. अधिक माहितीसाठी संपर्क 9130002088. विश्वास बँक, विश्वासाचे नाते.
1: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं हे गीत आहे वाणी जयराम यांच्या आवाजात मीरा या चित्रपटामधलं. गुलजार यांच्या या गीताला संगीत आहे पंडित रविशंकर यांचं.

0: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, एचपीटी कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंतनगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247-2626 आणि 75-586-26611 या क्रमांकांवर.
1: कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत महेंद्र कपूर यांच्या आवाजात इंदिवर यांचं गीत एक चिठ्ठी प्यार भरी या चित्रपटामधलं. संगीत दिलं आहे वर्मा मलिक यांनी.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 02-5327-2426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला म्हणजे माझी सुटका झाली.
3: किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांनी गायलेलं इंदिवर ह्यांचं गीत आता ऐकूयात. संगीत दिलं आहे बप्पी लहरी यांनी आणि हे गीत आहे जस्टिस चौधरी या चित्रपटामधलं.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
2: रेडिओ विश्वास आणि तुमच्या सोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. ऐकत रहा रेडिओ विश्वास. कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत फरार या चित्रपटामधलं. राजेंद्र कृष्ण यांची शब्दरचना, संगीत दिलं आहे कल्याणजी आनंदजी यांनी, आणि हे गीत ऐकणार आहोत किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांच्या आवाजात.

0: पैशाला सुरक्षितता आणि चांगला परतावा कुठे मिळेल?
1: विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेत नक्की मिळेल. 7 दिवसापासून 18 महिने आणि त्यापुढील मुदतीसाठी FD करा आणि मिळवा 3% ते 7.25% पर्यंत आकर्षक व्याजदर.
0: ज्येष्ठ नागरिकांसाठी काही विशेष योजना?
1: हो, आहे ना. ज्येष्ठ नागरिक आणि रुपये 15 लाख किंवा त्याहून अधिक ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज.
0: वा, आणखी काही खास?
1: हो, आमची 499 दिवसांची स्पेशल FD योजना आकर्षक 7.75% व्याजदरासह. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला नक्की भेट द्या किंवा कॉल करा 9130020888. विश्वास बँक, तुमच्या विश्वासाची बँक.
2: हेमलता यांनी गायलेलं गीत आता ऐकूयात. गीतकार आणि संगीतकार रवींद्र जैन. चित्रपट आहे दुल्हन वही जो पिया मन भाए.

0: तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MScIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 98504500520 आणि 98349 52278.
1: कार्यक्रमात आता ऐकूयात मेरा गाव मेरा देश या चित्रपटामधलं गीत. हे गीत आहे आनंद बक्षी यांचं. ऐकूया लता मंगेशकर यांच्या आवाजात, आणि या गीताला संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत पॅरेलाल यांनी.

0: आपल्या पूर्वजांची आठवण संस्कार समृद्धी जपण्याची परंपरा म्हणजे पितृपक्ष. या पितृपक्षात अढावतकरांकडे गोल्ड ज्वेलरी बुक करा.
1: बुकिंग पासून खरेदी पर्यंतचा सर्वात कमी रेट बुक करण्याची सुवर्ण संधी. सोबत हमखास भेटवस्तू.
0: विश्वास नाशिककरांचा.
1: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: स्मार्ट युनिसेफ आणि रेडिओ विश्वास यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत एक नवीन कार्यक्रम. प्राधान्य द्या शिक्षणाला आणि नकार द्या बालविवाहाला. ऐकूया या कार्यक्रमाचं हे शीर्षक गीत. या गीताचा अनुवाद केला आहे पंडित अविराज तायडे यांनी. संगीत दिलंय ज्ञानेश्वर कासार यांनी. संगीत संयोजक आहेत ऋषी पाटील आणि अभिजित शर्मा. गायक कलाकार आहेत सूरज बारी आणि आरती पिंपळकर. सहगायन आर्या कापुरे आणि जागृती नागरे यांचं. या गीताचं ध्वनिमुद्रण करण्यात आलं आहे प्रशांत पंचभाई श्रीरंग स्टुडिओ नाशिक इथं. आणि या गीताची निर्मिती केली आहे रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांनी.

0: प्राधान्य द्या शिक्षणाला, नकार द्या बालविवाहाला.
1: शब्द सुरांचे झाले गाणे नाशिकचे सुप्रसिद्ध गायक आणि संगीतकार श्री विवेक केळकर यांनी स्वरबद्ध केलेल्या सुमधुर गीतांचा नवा कोरा कार्यक्रम. गायन विवेक केळकर, निवेदन सौ प्रज्ञा कुलकर्णी. शनिवार दिनांक 3 ऑक्टोबर 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता. ठिकाण कलास्मृती ऑडिटोरियम, द क्रिसेंडो, कालिका प्लाझा, कालिका मंदिरासमोर, जुना मुंबई आग्रा रोड, नाशिक. विशेष सहकार्य विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, नाशिक. रेडिओ पार्टनर रेडिओ विश्वास. प्रवेश मूल्य ऐच्छिक. रसिक श्रोत्यांना या सुंदर कार्यक्रमासाठी आग्रहाचं आमंत्रण.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: सकाळचे 10 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही, त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीता बरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
7: हे गीत ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजात। शब्दरचना गदी माडगुळकर यांची, संगीत दिला आहे वसंत पवार यांनी आणि हे गीत ऐकूयात स्त्री जन्मा तुझी कहाणी या चित्रपटामधलं।

0: विश्वास बँकेची आकर्षक FD योजना, 7 दिवसांपासून 18 महिने आणि त्यापुढच्या मुदतीसाठी FD व्याजदर 3% ते 7.25% ज्येष्ठ नागरिक आणि 15 लाखांवरील ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज, विशेष 499 दिवस FD 7.75% व्याजदरानं. संपर्क करा 91 300 2088 विश्वास बँक, विश्वासाचं नातं.
1: कार्यक्रमात आता ऐकूया जशास तसे. या चित्रपटामधलं आशा भोसले यांनी गायलेलं ग दि माडगुळकर यांचं गीत. या गीताला संगीत दिलं आहे सुधीर फडके यांनी.

0: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: कार्यक्रमात आता ऐकूयात पंडित भीमसेन जोशी यांनी गायलेलं सुधीर मोघे यांचं भक्तिगीत. गीताला संगीत आहे वसंत देसाई यांचं.

0: नमस्कार नाशिककर, मी सुनील बर्वे बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: कार्यक्रमात हे गीत ऐकूया पी सावळाराम यांचं बोलकरीण या चित्रपटावरलं. गीताला संगीत दिलं आहे वसंत देसाई यांनी आणि हे गीत ऐकूया तलत मेहबूद आणि आशा भोसले यांच्या आवाजात.

0: आपल्या पूर्वजांची आठवण संस्कार समृद्धी जपण्याची परंपरा म्हणजे पितृपक्ष. या पितृपक्षात अडवतकरांकडे गोल्ड ज्वेलरी बुक करा.
1: बुकिंग पासून खरेदी पर्यंतचा सर्वात कमी रेट बुक करण्याची सुवर्ण संधी. सोबत हमखास भेट वस्तू.
0: विश्वास नाशिककरांचा.
1: अडवतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स
2: कॅनरा कॉर्नर. रेडिओ विश्वास आणि तुमच्या सोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. ऐकत रहा रेडिओ विश्वास. आणि आता कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत सुधीर मोघे यांचं माझं घर माझा संसार या चित्रपटामधलं. ऐकूया अनुराधा पौडवाल आणि सुरेश वाडकर यांच्या आवाजात. गीताला संगीत दिलं आहे अरुण पौडवाल यांनी.

0: तुझ्या जाणार नाही.
1: रसिक हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. आणि आता वेळ झाली आहे दिनांक 30 सप्टेंबरच्या ओव्हरव्ह्यू बातमीपत्राची. मी श्रद्धा तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. वळूया आजच्या आपल्या बातमीपत्राकडे. ऍथलेटिक्समध्ये पदकांचा षटकार, भारतीयांची एका दिवसातील कमाल. आशियाई क्रीडा स्पर्धेत सोमवारी झालेल्या ऍथलेटिक्स स्पर्धेत भारतीय ऍथलीट्सनी 6 पदकांची कमाई केली. त्यात गुलवीर सिंग, मुरली श्रीशंकर, यशवीर सिंगचे रौप्य, तर पारुल चौधरी, मोहित यादव आणि वित्त रामराजच्या राष्ट्रीय विक्रमासह ब्रॉन्झ पदकाचा समावेश आहे. मात्र स्पर्धेतील वैयक्तिक सुवर्ण पदक अजूनही दूर राहिले आहे. सध्या भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्ष असलेल्या पीटी उषा यांनी 1984 लॉस एंजेलिस ऑलिम्पिकमध्ये महिलांच्या 400 मीटर हर्डल्स शर्यतीत 55.42 सेकंदाचा राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केला होता. तामिळनाडूच्या असलेल्या वित्या रामराजने 2023 होंगझो आशियाई क्रीडा स्पर्धेत प्राथमिक फेरीत 55.42 सेकंदाची वेळ देत या विक्रमाची बरोबरी केली होती. मात्र आज वित्याने अंतिम फेरीत ब्रॉन्झ पदक जिंकताना 54.75 सेकंद अशी वेळ देत पीटी उषा यांचा राष्ट्रीय विक्रम अखेर इतिहास जमा केला. वित्याचे स्पर्धेतील दुसरे पदक आहे. 400 मिश्र रिले शर्यतीत रौप्य पदक जिंकणाऱ्या भारतीय संघात तिचा समावेश होता. यात अनु राघवनला 5वे स्थान मिळाले आहे. आता वळूया पुढील बातमीकडे. नेपाळमधील बळींची संख्या 4, हिमस्खलनात 12 जण अजूनही बेपत्ता. नेपाळमधील हिमलुंग हिमाल शिखराच्या पायथ्याशी असलेल्या भीषण भूस्खलनानंतर सोमवारी आणखी 4 जणांचे मृतदेह हाती आले आहेत. त्यामुळे या दुर्घटनेतील मृतांची संख्या 4 झाली असून अजूनही 12 जण बेपत्ता आहेत. मनांग जिल्ह्यातील नारफू परिसरात असलेल्या 7126 मीटर उंच हिमलुंग शिखराच्या बेस कॅम्पवर रविवारी हे हिमस्खलन झाले. यावेळी आश्रयासाठी असलेल्या तंबूंवर बर्फाचा मोठा थर कोसळल्याने अनेक गिर्यारोहक आणि मार्गदर्शक ढिगाऱ्याखाली गाडले गेले. सोमवारी मिळालेल्या मृतदेहांची ओळख बिरेंद्र गुरुंग आणि घनश्याम राय अशी पटली आहे. रविवारी छेवी भोटे आणि पसंग भोटे यांचे मृतदेह सापडले होते. मागील 15 दिवसापासून हिमालयन हॉलिडेज आणि इमेजिन नेपाळ ट्रेक अँड एक्सपेडिशनचे 24 पेक्षा जास्त नेपाळी कामगार आणि मार्गदर्शक चढाईचा मार्ग तयार करण्यासाठी येथे मुक्कामी होते. नेपाळच्या डोंगराळ भागात सतत पाऊस आणि बर्फवृष्टी सुरू असून हवामान अनुकूल राहिल्यास शोध कार्य सुरूच ठेवले जाईल अशी माहिती NNMGA अध्यक्ष तुलसिंग गुरुंग यांनी दिली. आता वळूया पुढील बातमीकडे. एल निनोचा फटका रब्बी हंगामालाही. एल निनो या हवामान प्रणालीमुळे पावसावर अवलंबून असलेल्या क्षेत्रांसाठी आगामी रब्बी हंगाम आव्हानात्मक ठेवण्याची शक्यता आहे. याचा अन्नधान्य उत्पादनावर परिणाम होऊ शकतो असे कृषी सचिव अतिश चंद्रा यांनी सोमवारी सांगितले. हवामान बदलाची आव्हाने आता वास्तवात दिसत आहेत याकडेही त्यांनी लक्ष वेधले. रब्बी हंगामाच्या तयारीबाबत आयोजित 2 दिवसीय राष्ट्रीय परिषदेला संबोधित करताना चंद्रा बोलत होते. विशेषतः पावसावर अवलंबून असणाऱ्या क्षेत्रांमध्ये खरीप हंगाम अत्यंत आव्हानात्मक होता. अनेक राज्यांना सुरुवातीला पिकांची लागवड करण्यासाठी आणि त्यानंतर ती पिके टिकवून ठेवण्यासाठी संघर्ष करावा लागला. आगामी हंगामातही उत्पादनावर मोठ्या प्रमाणावर परिणाम होण्याची शक्यता असल्याचे चित्र आहे. तसेच पावसावर अवलंबून असलेल्या क्षेत्रांसाठी रब्बी हंगामही आव्हानात्मक ठरेल असे म्हणाले. काही राज्यांना जमिनीत अतिओलावा असण्याच्या समस्येचा सामना करावा लागू शकतो तर कमी पर्जन्यमान झालेल्या भागात दीर्घकाळ तणावाची स्थिती उद्भवू शकते. त्यामुळे रब्बी हंगामासाठी त्यानुसार धोरणे आखणे आवश्यक आहे असेही त्यांनी नमूद केले. आता वळूया पुढील बातमीकडे. मुल्लेर येथे रंगला पारंपरिक बोहाडा. बागलाण तालुक्यातील मुल्लेर येथे श्री उद्धव महाराज यांच्या 380व्या जयंतीनिमित्त अखंड हरिनाम सप्ताह तसेच सुमारे 150 वर्षाची परंपरा लाभलेला पारंपरिक बोहाडा उत्साहात पार पडला. 3 दिवस चाललेल्या या धार्मिक आणि सांस्कृतिक सोहळ्यास पंचक्रोशीतील 1000 भाविकांनी उपस्थिती लावत भक्तिरसाबरोबरच पारंपरिक लोककलेचा आनंद घेतला. 1777 श्री उद्धव महाराजांचे शिष्य लक्ष्मीकांत महाराज यांनी जयंती सोहळ्याची सुरुवात केल्याची नोंद आहे. तेव्हापासून हा उत्सव अखंडपणे सुरू आहे. या हरिनाम सप्ताहात सर्व जाती धर्मातील नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग असतो. गव्हाणेपाडा, देवठाण, केळझर, बाभुळणे, मानूर, मुल्हेर येथील भजनी मंडळांनी भजनाच्या माध्यमातून सेवा अर्पण केली. 3 दिवसाच्या उत्सवात गुरुवार आणि शुक्रवारी बोहाड्याचे कार्यक्रम मर्यादित स्वरूपाचे झाले. मात्र शनिवारी रात्रभर बोहाडा सुरू होता. संबळाच्या तालावर विविध पौराणिक आणि धार्मिक पात्रांची सोंगे सादर करण्यात आली. यामध्ये गणपती, सरस्वती, श्रीदत्त, आग्यावेताळ, हनुमान, सप्तशृंगी देवी, चंद्रसूर्य, हिडिंबा, नडक आदी सोंगांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. उत्सवानिमित्त भरलेल्या यात्रेत विविध प्रकारचे पाळणे, खेळणी, खाद्यपदार्थ तसेच विविध वस्तूंची दुकाने थाटण्यात आली होती. रविवारी सकाळी महाआरतीने हरिनाम सप्ताहाची सांगता झाली. तर हे होतं आजचं ओव्हरव्ह्यू बातमीपत्र. आता वेळ झाली आहे बातमीपत्रात इथेच थांबण्याची. मी श्रद्धा तुमची रजा घेते. ऐकत रहा रेडिओ विश्वास, 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: यार दीदी, यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
3: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
2: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
3: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
2: म्हणजे
3: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरना शुभेच्छा देऊ शकतो.
2: ते कसं काय?
3: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
2: हो लगेचच कॉल करतो.
4: हे गीत ऐकणार आहोत लता मंगेशकर यांनी गायलेलं ग दि माडगुळकर यांचं आकाशगंगा या चित्रपटामधलं. गीताला संगीत आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं.

0: आपल्या पूर्वजांची आठवण, संस्कार, समृद्धी जपण्याची परंपरा म्हणजे पितृपक्ष. या पितृपक्षात आढावतकरांकडे गोल्ड ज्वेलरी बुक करा.
1: बुकिंग पासून खरेदी पर्यंतचा सर्वात कमी रेट बुक करण्याची सुवर्ण संधी. सोबत हमखास भेट वस्तू.
0: विश्वास नाशिककरांचा.
1: आढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स.
2: कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत कार्तिकी या चित्रपटामधलं आशा भोसले यांनी गायलेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत. या गीताला संगीत दिलं आहे सुधीर फडके यांनी.

0: स्वप्न तुमचं सात विश्वासाची. घरासाठी किंवा व्यवसायासाठी सोलर पॅनल कर्ज, व्यवसाय वाढीसाठी व्यावसायिक वाहन कर्ज, महिलांसाठी पर्यटन व्यवसाय कर्ज, एकल महिलांसाठी स्वरोजगार कर्ज, पर्यावरण पूरक इलेक्ट्रिक वाहन कर्ज आणि व्यावसायिक डेली कलेक्शन कर्ज योजना. आकर्षक व्याजदर, सोपी प्रक्रिया आणि जलद मंजुरी. अधिक माहितीसाठी संपर्क श्री प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508 किंवा आपल्या जवळच्या विश्वास बँक शाखेला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क 9130020888. विश्वास बँक, विश्वासाने प्रगतीकडे.
1: आणि कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत सुखाची सावली या चित्रपटामधलं लता मंगेशकर यांनी गायलेलं ग. दि. माडगुळकर यांचं गीत. या गीताला संगीत आहे दत्ता डावजेकर यांचं.

0: शिक्षण अर्धवट राहिले, शाळा सोडावी लागली, तर आता शिक्षण पूर्ण करण्याची संधी पुन्हा तुमच्या दारी आली आहे. रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ आणि श्री एपी पटेल हायस्कूल पंचवटी नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष उपक्रम.
1: महाराष्ट्राचे रहिवासी असलेल्या उमेदवारांना फॉर्म नंबर 17 द्वारे खासगी उमेदवार म्हणून 10वीची परीक्षा देण्याची संधी. यासाठी
0: 5वी किंवा 8वी उत्तीर्ण असणे आवश्यक. परीक्षेच्या वेळी वय किमान 14 वर्ष पूर्ण असावे. उमेदवार कोणत्याही नियमित शाळेत प्रवेशित नसावा. नोंदणी प्रवेश प्रक्रिया उमेदवाराच्या मूळ शाळेमार्फत पूर्ण करावी. नोंदणी प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर केली जाईल. प्राप्त होणाऱ्या नोंदणीपैकी पहिल्या 20 पात्र उमेदवारांची निवड केली जाईल. या उमेदवारांना श्री एपी पटेल हायस्कूल तर्फे 10वीच्या परीक्षेसाठी मोफत मार्गदर्शन वर्ग देण्यात येतील.
1: नोंदणीची अंतिम तारीख 30 सप्टेंबर 2026,
0: म्हणून विलंब न करता आजच नोंदणी करा. अधिक माहितीसाठी संपर्क 8300.
2: कार्यक्रमात हे गीत ऐकूया लता मंगेशकर यांनी गायलेलं शांता शेळके यांचं भक्तिगीत. गीताला संगीत आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं.

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800.
2: तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्या सोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज, ऐकत रहा रेडिओ विश्वास. आणि आता कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत अनुराधा पौडवाल आणि रवींद्र साठे यांनी गायलेलं गीत. हे गीत आहे सुधीर मोघे यांचं. गीताला संगीत दिलं आहे अरुण पौडवाल यांनी. आणि हे गीत ऐकूयात माझं घर माझा संसार या चित्रपटामधलं.

0: ठाकरे,
1: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
2: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
1: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
2: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
1: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट
3: द्या. ऐकूयात गदी माडगुळकर यांची आशा भोसले आणि रेखा डावजेकर यांच्या आवाजात. गीताला संगीत दिलं आहे दत्ता डावजेकर यांनी आणि हे गीत ऐकणार आहोत संत वाहते कृष्णामाई या चित्रपटामधलं गीत.

0: आपल्या पूर्वजांची आठवण संस्कार समृद्धी जपण्याची परंपरा म्हणजे पितृपक्ष. या पितृपक्षात अढावतकरांकडे गोल्ड ज्वेलरी बुक करा.
1: बुकिंग पासून खरेदी पर्यंतचा सर्वात कमी रेट बुक करण्याची सुवर्ण संधी. सोबत हमखास भेट वस्तू.
0: विश्वास नाशिककरांचा.
1: अढावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स.
2: कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत गोपाळ कृष्ण या चित्रपटामधलं शांताराम आठवले यांचं गीत. गीताला संगीत दिलं आहे मास्टर कृष्णराव यांनी आणि हे गीत ऐकूयात राम मराठे शांता आपटे आणि सहकाऱ्यांच्या स्वरात.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83 800 16 512 ह्या क्रमांकावर.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: सकाळचे 11 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
7: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

कार्यक्रमात आता ऐकणार आहोत आशा भोसले यांच्या आवाजात. ही भक्ती रचना ग.दि. माडगुळकर यांची. गीताला संगीत आहे सुधीर फडके यांचं.

0: वीज बिलाचा वाढता खर्च आता सोलर ऊर्जेकडे वळा. विश्वास बँकेचे सोलर पॅनल खरेदी कर्ज घरासाठी आणि व्यवसायासाठी रुपये 15 लाखांपर्यंत कर्ज आणि आकर्षक 9.99% व्याजदर. सूर्याची शक्ती वापरा, विश्वास बँकेची साथ घ्या. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 96 0417 98 61 आणि गणेश सोमवंशी 83 00 16 508 किंवा 91 300 20 888. विश्वास बँक, उज्ज्वल भविष्याची खात्री.
1: हे गीत ऐकूया गुळाचा गणपती या चित्रपटामधलं आशा भोसले आणि वसंतराव देशपांडे यांच्या आवाजात. ग. दि. माडगुळकर यांची शब्दरचना, संगीत दिलं आहे पु. ल. देशपांडे यांनी.

कार्यक्रमात आता ऐकणार आहोत जगदीश खेबुडकर यांचं गीत आशा भोसले यांच्या आवाजात. गीताला संगीत दिलं आहे विश्वनाथ मोरे यांनी आणि हे गीत आपण ऐकणार आहोत हळदी कुंकू या चित्रपटामधलं.

0: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंतनगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247-2626 आणि 75-586-26611 या क्रमांकांवर.
1: कार्यक्रमात आता ऐकूयात घर गंगेच्या काठी या चित्रपटामधलं गीत. ग दी माडगुळकर यांची शब्दरचना, गीताला संगीत आहे प्रभाकर जोग यांचा आणि हे गीत ऐकूयात आशा भोसले यांच्या आवाजात.

0: आपल्या पूर्वजांची आठवण संस्कार समृद्धी जपण्याची परंपरा म्हणजे पितृपक्ष. या पितृपक्षात अढावतकरांकडे गोल्ड ज्वेलरी बुक करा.
1: बुकिंग पासून खरेदी पर्यंतचा सर्वात कमी रेट बुक करण्याची सुवर्ण संधी. सोबत हमखास भेट वस्तू.
0: विश्वास नाशिककरांचा.
1: अढावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स.
2: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत रमेश अणावकर यांचं गीत शारदा आणि सहकाऱ्यांच्या आवाजात. या गीताला संगीत आहे सूरज यांचं आणि हे गीत आपण ऐकणार आहोत ती मी नव्हेच या चित्रपटामधलं.

0: फरमाईश श्रोते हो तयार आहात ना तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8300016512 आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या
1: गाणे गा रे गाणे
2: कार्यक्रमात हे गीत ऐकूया सुधीर मोघे यांचं जानकी या चित्रपटामधलं या गीताला संगीत दिलं आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी आणि हे गीत ऐकूयात उषा मंगेशकर सुरेश वाडकर आणि सहकाऱ्यांच्या आवाजात

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8380016512 आणि 02-5352-47-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला म्हणजे माझी सुटका झाली.
3: आणि कार्यक्रमात यानंतरचं गीत आहे पाहुणे या चित्रपटामधलं जगदीश खेवडकर यांचं गीत. गीताला संगीत आहे राम कदम यांचं आणि हे गीत ऐकूयात चंद्रशेखर गाडगीळ आणि सहकाऱ्यांच्या आवाजात.

मेरा सनम नए रंग।

0: आरोग्यासाठी विश्वासाचं नाव म्हणजेच डॉक्टर भूषण सुभाष सोनवणे डेंटल सर्जन यांचे माऊली डेंटल क्लिनिक. येथे डेंटल इम्प्लांट, रूट कॅनल, दातांची सफाई, एक्सरे आणि इतर कृत्रिम दातांची सुविधा उपलब्ध. पत्ता: ग्राउंड फ्लोर गॅलेक्सी प्राइड जेल रोड वॉटर टँक जवळ इंगळे नगर नाशिक. वेळ: सकाळी 10 ते 2 आणि संध्याकाळी 4 ते रात्री 9. अहो मग वाट कसली पाहताय, आताच संपर्क करा 9420457.
1: तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्या सोबत मी आहे स्वाती. आणि आता मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत ग. दि. माडगुळकर यांचं स्वयंवर झाले सीतेचे या चित्रपटामधलं गीत. ऐकूया आशा भोसले, उषा मंगेशकर आणि सहकाऱ्यांच्या आवाजात. गीताला संगीत दिलं आहे सुधीर फडके यांनी.

0: स्वतःचे वाहन, स्वतःचा व्यवसाय, ऑटो रिक्षा, टाटा छोटा हत्ती आणि इतर व्यावसायिक वाहनांसाठी विश्वास बँकेचे आकर्षक व्यावसायिक वाहन कर्ज, रुपये 25 लाखांपर्यंत कर्ज सुविधा, सोपी प्रक्रिया आणि जलद मंजुरी. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508. विश्वास बँक, व्यवसाय प्रगतीची साथी.
1: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत आशा भोसले यांनी गायलेलं ग दि माडगुळकर यांचं गीत. गीताला संगीत आहे दत्ता डावजेकर यांचा आणि हे गीत आपण ऐकणार आहोत संथ वाहते कृष्णामाई या चित्रपटामधलं गीत.

0: आपल्या पूर्वजांची आठवण संस्कार समृद्धी जपण्याची परंपरा म्हणजे पितृपक्ष. या पितृपक्षात अढावतकरांकडे गोल्ड ज्वेलरी बुक करा.
1: बुकिंग पासून खरेदी पर्यंतचा सर्वात कमी रेट बुक करण्याची सुवर्ण संधी. सोबत हमखास भेट वस्तू.
0: विश्वास नाशिककरांचा.
1: अढावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स
2: कॅनडा. गीत ऐकणार आहोत आशा भोसले यांच्या आवाजातलं ग दि माडगुळकर यांचा. या गीताला संगीत दिलं आहे सुधीर फडके यांनी आणि हे गीत आपण ऐकणार आहोत सुवासिनी या चित्रपटामधलं.

कैसे जागते जाता सजाता भी कैसे।

0: आपल्या पूर्वजांची आठवण संस्कार समृद्धी जपण्याची परंपरा म्हणजे पितृपक्ष. या पितृपक्षात अढावतकरांकडे गोल्ड ज्वेलरी बुक करा.
1: बुकिंग पासून खरेदी पर्यंतचा सर्वात कमी रेट बुक करण्याची सुवर्ण संधी. सोबत हमखास भेटवस्तू.
0: विश्वास नाशिककरांचा.
1: अढावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स कॅनडा.
2: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत गुळाचा गणपती या चित्रपटामधलं पंडित भीमसेन जोशी यांनी गायलेलं ग. दि. माडगूळकर यांचं गीत. गीताला संगीत आहे पु. ल. देशपांडे यांचं.

कार्यक्रमात आता ऐकणार आहोत जगदीश खेबुडकर यांचं गीत आशा भोसले आणि सहकाऱ्यांच्या स्वरात. गीताला संगीत दिलं आहे विश्वनाथ मोरे यांनी आणि हे गीत आपण ऐकणार आहोत हळदी कुंकू या चित्रपटामधलं.

कार्यक्रमात आता ऐकणार आहोत आशा भोसले आणि वसंतराव देशपांडे यांच्या आवाजातलं ग दि माडगुळकर यांचं गीत. हे गीत आहे गुळाचा गणपती या चित्रपटामधलं आणि या गीताला संगीत दिलं आहे पु ल देशपांडे यांनी.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचे 12 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank,
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
7: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही, त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं सगळं तुमचा आवाज. मंडळी, नाशिक महानगरपालिका आणि महाराष्ट्र शासनाचा उपक्रम असलेली नदी स्वच्छता गोदावरी संवर्धन गीत आता आपण ऐकणार आहोत. याचं गायन केलं आहे श्रावणी गीते आणि संजय गीते यांनी. या गीताचे संगीतकार आहेत संजय गीते. शब्दरचना आहे सुरेखा बोराडे यांची. ध्वनी मुद्रण केलेलं आहे सोर्स म्युझिक स्टुडिओ नाशिक या ठिकाणी. तेव्हा ऐकूया हे नदी स्वच्छता गोदावरी संवर्धन गीत.

0: आपल्या पूर्वजांची आठवण, संस्कार, समृद्धी जपण्याची परंपरा म्हणजे पितृपक्ष. या पितृपक्षात अढावतकरांकडे गोल्ड ज्वेलरी बुक करा.
1: बुकिंग पासून खरेदी पर्यंतचा सर्वात कमी रेट बुक करण्याची सुवर्ण संधी. सोबत हमखास भेट वस्तू.
0: विश्वास नाशिककरांचा.
1: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नॅश.
2: नमस्कार रसिको, तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे पशुधन या कार्यक्रमात. सादर करते आहेत DL रामटेके. तेव्हा आस्वाद घेऊया या कार्यक्रमाचा.
3: नमस्कार शेतकरी बंधूंनो, शेतकरी बंधूंनो, मी श्री RS डवरे पशुधन या कार्यक्रमामध्ये आपला सर्व शेतकरी बंधू आणि श्रोती बंधूंचं स्वागत करतो. शेतकरी बंधूंनो, आज आपण ज्या विषयाला हात घालणार आहोत तो विषय म्हणजे गिरीराज कुक्कुटपालन. शेतकरी बंधूंनो, आपण जाणता शेतकऱ्यांची व्यथा जर आपण पाहिली तर नुसतं शेतीच्या भरोशावर आज विसंबून चालत नाही. त्याला जोडधंद्याचा पर्याय आपल्याला अवश्य वापरावा लागतो. आणि जोडधंदा म्हटला की त्याच्यामध्ये अनेक बाबी समोर येतात. त्यातली एक महत्त्वाची बाब म्हणजे कुक्कुटपालन. ही जर आपण कुक्कुटपालन केलं तर आपल्याला नक्कीच फायदेशीर ठरू शकतं. त्यातही गिरीराज नावाची नवीन कोंबडीची जात आहे. हिचं कुक्कुटपालन कशा पद्धतीने होऊ शकतं या संदर्भामध्ये अतिशय चांगली माहिती देण्याकरता डॉक्टर DL रामटेके हे कृषी विज्ञान केंद्र करडा येथील कार्यक्रम सहाय्यक पशुविज्ञान आज स्टुडिओत लाभलेले आहेत. तर मी आपणा सर्वांच्या वतीने डॉक्टर साहेबांचं स्वागत करतो. नमस्कार डॉक्टर साहेब.
4: नमस्कार डवरे साहेब.
3: तर डॉक्टर साहेब, आज आपण पाहतोय की विदर्भातल्या कास्तकाराची व्यथा की निव्वळ कोरडवाहू शेतीवर तो अवलंबून जर राहिला तर तो त्याच्यामध्ये पूर्णपणे त्याच्यामधून आपला उदरनिर्वाह चालू शकेल की नाही असं प्रश्नार्थक चिन्ह निर्माण झालेलं आहे. आणि याच्यासाठी मग आपण त्यांना जोडधंद्याचा पर्याय आपण सांगतो आहोत. तर कुक्कुटपालन त्याच्यामध्ये अतिशय महत्त्वाची बाब आहे. आणि आम्ही असं ऐकलं कानावर की बघ, गिरीराज हे जे नवीन कोंबडीची जात आहे ही कुक्कुटपालनासाठी मोठ्या प्रमाणात फायदेशीर ठरू शकतं. तर हा शेतकरी बंधू काय करतात की ब्रॉयलरचं जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये कुक्कुटपालन करतात. तर ही जी गिरीराज आहे ही नवीन कोंबडीची जात आहे, तर ही गिरीराज या कोंबड्याची जी जात आहे हिचं काही वैशिष्ट्य आहेत का ते सर्वप्रथम आमच्या शेतकरी बंधूंना आणि श्रोत्यांना सांगा बरं.
4: नमस्कार शेतकरी बंधूंनो, जो आता मला प्रश्न जो विचारला आहे, तर गिरीराज कोंबडीचे वैशिष्ट्य सांगायचे झाल्यास गिरीराज या कोंबडी ही गावठी कोंबड्याप्रमाणेच विविध रंगामध्ये आढळते. गिरीराज कोंबड्या कुठल्याही वातावरणात सूट होतात, यामध्ये रोगप्रतिकारक शक्ती चांगली असते.
3: बरे बरे.
4: हां, या कोंबड्यापासून भरपूर मांस व अंडी पण मिळतात. या कोंबडीचे मांस खायला चविष्टही असते.
3: बरे बरे.
4: या कोंबडीच्या अंड्यातून सशक्त असे पिले जन्मास येतात. या कोंबडीपासून जवळपास 74% मांस मिळते आपल्याला.
3: असं असं.
4: आणि या कोंबडीचा वयात येण्याचा जो कालावधी तो 160 दिवसाचा, म्हणजे वयात येण्याचा कालावधी म्हणजे तेव्हा
3: प्रजननक्षम होतात,
4: उत्पादन मिळते. या कोंबडीचे अंडे पण म्हणजे गावरानी कोंबडीपेक्षा म्हणजे मोठे असतात.
3: बरे बरे.
4: जवळपास 50 ते 55 ग्रॅमचे असतात.
3: बरे बरे.
4: यामध्ये सफल अंड्याचे प्रमाण जवळपास 87% असते. आणि या कोंबडीला 1 किलो वजनासाठी जवळपास 2.5 किलो खाद्य द्यावे लागते.
3: बरे बरे बरे.
4: आणि या कोंबडीचे वजन 280 दिवसामध्ये जवळपास 3.5 किलो पर्यंत मिळते आपल्याला. अशा प्रकारे हे गिरीराज कोंबडीचे वैशिष्ट्य.
3: म्हणजे याच्यात आपल्या एक लक्षात आलं की आपण जे नेहमीच कुक्कुटपालन करतो त्याच्यामध्ये जे आहे ब्रॉयलरचं जे आहे त्यापेक्षा हे जे गिरीराजचं जे तुम्ही सांगितले नवीन वान किंवा नवीन जात कोंबडीची हे अतिशय चांगल्या प्रकारचं म्हणजे याच्यामध्ये मांसाचं जे प्रमाण सांगितलं तुम्ही त्याची वाढ आणि खाद्य पुरवठा जर त्या पद्धतीने झाला तर ती गिरीराज जी आहे ते अतिशय चांगलं.
4: मध्ये याचं वजनही लवकर येते आणि भांडवल जे आहे आपण लावतो याला तर भांडवलही कमी दिवसामध्ये येऊन म्हणजे एक प्रकारे त्याला असं म्हणता येईल की कमी दिवसामध्ये याच्यापासून आपल्याला उत्पन्नही मिळू शकते.
3: अरे वा वा, म्हणजे अतिशय चांगलं वाण आपण सांगितलं. पण शास्त्रीय दृष्ट्या जसं आपण म्हणतो हे सुद्धा तसं आपल्याला गावराणीमध्ये येतं की हे पण ब्रॉयलरमध्ये येतं तसं शास्त्रीय दृष्ट्या जर विचार केला तर
4: हे संकरित असल्यासारखं
3: संकरित.
4: पण गावराणीचा गावराणी सारखेच आहे तिच्यामध्ये.
3: बरं,
4: जे आपण आता बोल वैशिष्ट्य मध्ये बोलताना बोललो
3: असं लक्षात की जवळपास आपल्या गावराणी कोंबडीचे याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात लक्षण आहे. संकरित असून सुद्धा आपल्याला याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात दिसतं
4: आणि ब्रॉयलरपेक्षा याचं मांस जे खायला ते चविष्ट आहे. त्याच्यामुळे लोक या गोष्टीकडे जास्त आकर्षित झालेले आहेत आणि गिरीराज लोकांना म्हणजे जनरली फेमस होत.
5: डॉक्टर साहेब आता असं सांगा की हे जे गिरिराज कुक्कुटपालन जर करायचं ठरवलं एखाद्या शेतकऱ्याने तर त्याला काही मूलभूत बाबी त्याच्याजवळ असणं आवश्यक आहे किंवा त्याला असं म्हणतो की ह्या बाबी जर त्याच्याजवळ असतील तरच त्याने तो व्यवसाय सुरू करावा. तर मूलभूत बाबी ज्या आहेत गिरिराज कुक्कुटपालनासाठी काय लागतात त्याचं आम्हाला थोडं सांगा.
4: तर सुरुवातीला तर आपल्याला गिरिराज चिक्स कुठे मिळतात ते माहीत करणं आवश्यक आहे.
5: बरं,
4: त्यानंतर आपण जे याच्यासाठी लागणारं घर हे फार महत्वाचं आहे.
5: बरं,
4: त्यासाठी लागणारं पाणी पाण्याची व्यवस्था आहे की नाही आपल्याकडे
5: हे
4: पाहणं महत्वाचं आहे.
5: बरं,
4: त्याचप्रमाणे आपण याला जे खाद्य देऊ खाद्याचं कुठे मिळते का ते बघणं आवश्यक आहे.
5: बरोबर आहे.
4: त्याचप्रमाणे याच्या औषधी जे आपण देतो सुरुवातीला म्हणजे 2 महिने आपल्याला आपण हे जे करणार आहोत हे मास उत्पादनासाठी करणार आहोत आपण. तर मास उत्पादनासाठी करण्यासाठी सुरुवातीला जे काही औषधी आणि लसीकरण असते ते पण अगोदर त्याची माहिती घेऊन करणे महत्वाचं आहे.
5: बरोबर आहे.
4: आणि याच्या व्यतिरिक्त आपल्याला मार्केट बाजारपेठ पाहणं फार गरजेचं.
5: बरोबर आहे. म्हणजे ह्या सगळ्या बाबी तुम्ही सांगितल्या अतिशय महत्वाच्या आहेत की खाद्य त्याचं व्यवस्थित असलं पाहिजे, त्याच्यासाठी शास्त्रीयदृष्ट्या योग्य कुक्कुटपालनासाठी जागा असली पाहिजे, त्याच्यासाठी मजुराची समस्या जी आहे त्या भागात की नसली पाहिजे की मजुराही लागतो, इलेक्ट्रिसिटी तिथे लागेल आणि पाणी सुद्धा काही प्रमाणात तिथे लागेल. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही जे म्हटलं की गिरिराजचं जर कुक्कुटपालन करायचं असेल तर जे त्याला आपण असं म्हणतो की जे गिरिराज हेच कोंबडी आपल्याला मिळण्याकरता त्याची प्युरिटी आपल्याला मिळायला पाहिजे, त्याच्याकरता ती गिरिराजच आपल्याला पिल्लं योग्य ठिकाणी मिळतील याची आपण काळजी घेतली तरच मग हा व्यवसाय आपल्याला सफल होऊ शकतो. तर अतिशय चांगली बाब सांगितली. तर असं सांगा डॉक्टर साहेब आता की हे जे गिरिराज आहे तर याच्या कुक्कुटपालनासाठी सर्वसाधारण व्यवस्थापन काय असतं आणि कोंबडीचं जे घर म्हटलं तुम्ही ते कोंबडीचं घर कसं असावं, सर्वसाधारण त्याचं व्यवस्थापन काय आणि ते घर कसं असलं पाहिजे याच्यावर थोडा प्रकाश टाका.
4: व्यवस्थापनामध्ये सांगायचं झाल्यास सुरुवातीला 3 ते 4 आठवडे कृत्रिम उष्णता देणे गरजेचं आहे.
5: बरोबर.
4: त्याचप्रमाणे 4 ते 6 आठवड्यानंतर कोंबड्यांना परसात मोकळे सोडण्याची हरकत नाही.
5: असं
4: हा हा. प्रत्येक पिल्लास 2 वॅट याप्रमाणे जर उष्णता दिली तर बरं. जनरली आपण 100 पिल्लांचं जर युनिट केलं तर 200 वॅट देणं आवश्यक आहे. बल्बच्या माध्यमातून देणे गरजेचे आहे. त्याचबरोबर चीक गार्ड बसवणे आवश्यक आहे.
5: बरं.
4: त्यासाठी बांबूचा तट्टा गोलाकार पद्धतीने वापरावा.
5: बरोबर.
4: बल्बची उंची आवश्यक त्या उष्णतेप्रमाणे वर खाली करता येईल.
5: बरोबर.
4: 4 आठवड्यापर्यंत प्रत्येक पिल्लासाठी 1/2 चौरस फूट जागा असायला लागते.
5: अर्धा चौरस फूट जागा लागते प्रत्येक पिल्ला करता.
4: जवळपास सुरुवातीचा 4 आठवडे म्हणजे 1 महिन्यापर्यंत

0: शंभर चौरस फूट आहे, साधारणतः 100 पिलांकरता. बर,
1: म्हणजे घर पूर्व पश्चिम बांधावे.
0: बर बर.
1: जागा उंच वट्यावर असायला पाहिजे.
0: बर,
1: पाण्याची निचरा होणारी जागा असायला पाहिजे. रस्त्यापासून 1 ते 1.5 किलोमीटर अंतरावर असावा. त्यामुळे कोंबड्यांना ध्वनी प्रदूषण आणि वायू प्रदूषणाचा त्रास होणार नाही.
0: बर बर. तर हे सगळं आपण पाहण की बाबा तिची जागा किती लागेल हे आपण त्याच्यानुसार ठरवलं पाहिजे. आणि मार्केट अप्रोच जर ती जागा असेल तर त्याच्यामुळे आपल्याला ते बाजारपेठेत ते त्याकरता अडचण येणार नाही आणि निव्वळ नफा आपला वाढू शकतो.
1: वाढू शकतो.
0: तर हे अशा अनुषंगानं आपण त्याच्यामध्ये घर आणि जागा निवडली पाहिजे. आता हे जे घर आपण जे कोंबडीचं घर म्हटलं तर याचं निर्जंतुकीकरणाचं काही महत्व आहे का की निर्जंतुकीकरण करावं लागतं?
1: नाही, करावंच लागतं.
0: आणि कशा पद्धतीने करायचं असतं?
1: पिले येण्यापूर्वी 2 दिवस आधी कोंबडीचे घराचे निर्जंतुकीकरण आवश्यक आहे. यासाठी कार्सोलिन नावाचे औषध मार्केटला मिळते.
0: कार्सोलिन
1: 10 मिली 1 लिटर पाण्यात मिसळून 25 चौरस फूट जागेवर फवारणी करावी. 10 मिली 1 लिटर पाण्यात मिसळून 25 चौरस फूट जागेवर फवारणी करावी. किंवा उपाय खर्चिक आहे त्याऐवजी 25 ग्रॅम पोटॅशियम पर मॅग्नेट 50 मिली व फार्मिलिनच्या द्रावणात मिसळून कोंबडी घरामध्ये धूर करावा.
0: बर बर बर.
1: यावेळी कोंबडी घराची दारे खिडक्या बंद असणे आवश्यक आहे. 6 ते 7 तासानंतर घराची दारे खिडक्या उघडून त्यावर नंतर 12 तासानंतर पिलांना सोडावे.
0: असं असं.
1: मातीची जमीन असल्यास चुना मिश्रित शेणाने जमीन चांगली सारवावी.
0: बर बर.
1: उवा पिसू इत्यादी पासून कोंबडीचे रक्षण करण्यासाठी मॅलिथियॉन 2 ते 3% औषधाचा किंवा सायपर मेथिन 3 ते 5 मिली प्रति लिटर पाण्यामध्ये मिसळून संपूर्ण कोंबडी घरामध्ये फवारणी करावी.
0: बर बर बर.
1: किंवा डिस्क्लोर 1 मिली 10 लिटर पाण्यात मिसळून घ्यावे.
0: बर बर बर. हे जे तुम्ही सांगितलं की हे जे निर्जंतुकीकरणाचं फार महत्व आहे की ज्या ठिकाणी या कोंबडीचं आपण पालन करून राहिलो गिरीराजचं की त्या ठिकाणी ती जागा निर्जंतुकी करून जर घेतली नाही तर अनेक विकार किंवा व्याधी किंवा रोग म्हणतो त्यांना ते संभवू शकतात. तर त्यासाठी आपण तुम्ही सांगितल्याप्रमाणे डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली योग्य औषधं वापरून कमी खर्चाची योग्य औषधं वापरून जागा ती जी आहे ती बंद करून त्याचा जर आपण व्यवस्थित जर वापर केला तर चांगल्या प्रकारचं निर्जंतुकीकरण होऊ शकतं. आता डॉक्टर साहेब असं सांगा की सगळ्यात महत्वाची जी बाब आहे की जसं आपण सांगितलं की प्युअर गिरीराज ब्रीड मिळणं आवश्यक आहे.
1: हो हो.
0: जागा चांगली असणं आवश्यक आहे त्यांच्या पालनाकरता. तसंच त्यांचं खाद्य फार महत्वाचं.
1: फार महत्वाचं.
0: तर हे गिरीराज कुक्कुट पालन जर करायचं झालं तर साधारणतः 100 पिला करता आपण करून राहिलो असं गृहित जर धरलं तर त्याच्यासाठी खाद्याचं व्यवस्थापन कसं असतं, कोणतं खाद्य लागतं आणि कशा टप्प्याटप्प्यात ते खाद्य द्यावं लागतं म्हणजे आपल्याला जी अपेक्षित वाढ येते कोंबडीची ती मिळून आपल्याला मार्केट्समध्ये तिचा फायदा होऊ शकतो.
1: गिरीराज कोंबड्यामध्ये खाद्याच्या बाबतीत सांगायचं झाल्यास सुरुवातीला 2 दिवस त्याला भरलेला मका द्यायला पाहिजे.
0: बरोबर.
1: नंतर 2 ते 6 दिवस म्हणजे 1 आठवडा जवळपास प्रतिपक्षी 10 ग्रॅम या प्रमाणे द्यायला हवे.
0: बरोबर.
1: याला स्टार्टर फीड म्हणतो आपण.
0: स्टार्टर. बरं.
1: नंतर 2 आठवड्याला प्रतिपक्षी 20 ग्रॅम या प्रमाणे द्यायचं.
0: बरं.
1: 3 आठवड्याला 30 ग्रॅम प्रतिपक्षी या प्रमाणे द्यायचं.
0: बरोबर.
1: 4 आठवड्याला प्रतिपक्षी 40 ग्रॅम या प्रमाणे द्यावं.
0: बरं.
1: आणि जेव्हा 5व्या आठवड्यावर हे पक्षी होतात तेव्हा फिनिशर खाद्य यांना सुरुवात करतो.
0: बरं. म्हणजे स्टार्टर जे म्हटलं तुम्ही की मका जे आहे ते आपण
1: सुरुवातीला 2 दिवस
0: 2 दिवस आणि नंतर मग आपण त्याला स्टार्टर
1: देतो 4 आठवडे.
0: सुरुवातीचे 2 दिवस वगळून नंतर मग आपण त्याला स्टार्टर देतो. बरं बरं.
1: आणि 5 आठवड्यानंतर यांना फिनिशर फीड द्या.
0: असं.
1: तर फिनिशरही फीड देताना प्रतिपक्षी 50 ग्रॅम 5व्या आठवड्यापासून 6व्या आठवड्यापासून 60 ग्रॅम 7व्या आठवड्यापासून 70 ग्रॅम आणि 8व्या 80 ग्रॅम याप्रमाणे दिल्या तर जवळपास एका पक्ष्याला जवळपास 2.5 ते 2.6 किलोग्रॅम खाद्य एक पक्षी आरामात खाऊ शकतो आणि यामध्ये वजनही आणि खाद्यही वाया जाणार नाही.
0: म्हणजे 2.5 किलो खाद्य साधारणतः प्रतिपक्षी आपल्याला लागतं.
1: 2.5 किलोग्रॅम
0: 5 किलोग्रॅम म्हणजे 2.5 किलो साधारणतः लागतं. तर साधारणतः 100 पिलांकरता जर काढलं तर जवळपास 250 किलो जे खाद्य आहे ते आपल्याला शेवटपर्यंत याच्यासाठी लागेल. आणि अतिशय चांगलं सांगितलं आपण की सुरुवात जी करायची आहे आपल्याला ती मात्र मक्याच्या पासून करायची आहे 2 दिवस आणि नंतर जे आहे 5 आठवड्यापर्यंत आपण स्टार्टर म्हणजे ज्याच्यापासून सुरुवात म्हणतो आपण स्टार्टर आणि नंतर शेवटी फिनिश म्हणजे समाप्त करणं आता फिनिशर करून अतिशय चांगली बाब आपण सांगितली. डॉक्टर साहेब जसं खाद्याचं महत्व आहे आपण निर्जंतुकीकरण केलेलं आहे उत्तम घर आहे कुक्कुट पालनासाठी परंतु असं असलं तरी की प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून त्याच्यावर येणारे विविध रोग असतील कुक्कुट पालनामध्ये कोंबडीवर येणारे तर याच्याकरता काही लसीकरणाचं आपल्याला जे शेड्यूल म्हणतो आपण ते आपल्याला याच्यामध्ये वापरावं लागतं का आणि नेमकं कधी लसीकरण करायला पाहिजे आणि कोणते औषध उपचार करायला पाहिजे याच्या संदर्भात थोडस मार्गदर्शन करा.
1: सुरुवातीला आपण पिले बोलवतो तर ते एखाद्या नामांकित हॅचरीमधून येत असतात.
0: बर.
1: आणि हॅचरी म्हटलं तर जवळपास नसतेच.
0: बर.
1: दुरूनच असते त्याच्यामुळे एक प्रकारे पिल्लांवर ताण येतो.
0: बरं.

0: अशा वेळी जेव्हा आपल्याकडे पिले येतात तेव्हा पहिल्या दिवशी यांना एक ग्रॅम एक लिटर पाण्यामध्ये इलेक्ट्रॉल पावडर जर दिलं तर त्यांचा जो स्ट्रेस आहे तो कमी होतो पहिल्या दिवशी. आणि नंतर दुसऱ्या ते चौथ्या म्हणजे 2-3-4 ह्या दिवसामध्ये याला एखादं प्रतिजैविक रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी या पिल्यांमध्ये आपण कुठलं पण एखादं अँटीबायोटिक आपण देऊ शकतो. आणि त्यानंतर 5व्या ते 6व्या दिवशी याला एखादं बी कॉम्प्लेक्स त्याच्यासोबत व्हायमराल नावाचं एक औषध असं जर आपण दिलं तर जीवनसत्व म्हणजे खाण्यासाठी त्यांना थोडस ते चांगलं होते बी कॉम्प्लेक्स दिल्यानंतर. पिल्यांमध्ये लसीकरण करतो म्हटलं तर 7व्या दिवशी आपण यामध्ये लासोटा ही लस देतो.
1: लासोटा आपण 7व्या दिवशी
0: देतो. लासोटाचा जसा एक प्रकारे दिल्यानंतर त्याचा जो ट्रेस येतो त्याच्याकरता आपण त्याला अजून दुसऱ्या दिवशी एखादं बी कॉम्प्लेक्स द्यायचं. आणि 14व्या दिवशी अजून परत एक गंबोरा नावाची लस द्यायची.
1: गंबोरा
0: याप्रमाणे. आणि 25 ते 30व्या दिवसापर्यंत एखादं लिव्हर टॉनिक दिलं.
1: बरं.
0: आणि नंतर मग 30 पासून ते 60 दिवसापर्यंत औषध नाही दिलं किंवा काही त्याच्यामध्ये काही आढळल्यास तर डॉक्टरच्या सल्ल्यानुसार विचारून
1: जर आपल्याला याशिवाय जर काही व्याधी आढळली किंवा त्याच्यावर एखादा रोगाची लक्षणं आढळली किंवा त्याच्यामध्ये आपल्याला आढळलं की काहीतरी अडचण आहे तर ताबडतोब आपण डॉक्टरांशी संपर्क
0: साधून गरजेचं आहे.
1: असं आहे. तर मग हे जर आपण जर पाळलं तर अतिशय चांगल्या प्रकारचं म्हणजे जे आहे कुक्कुटपालन होऊ शकतं. तर डॉक्टर साहेब आता असं सांगा की हे सगळ्या बाबी आपण करून राहिलेलो की जसं मी सुरुवातीला म्हटलं की विदर्भातल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या मोठ्या प्रमाणात होण्याचं एक असं आहे की बघ जोडधंदे त्याच्यामध्ये त्याचा जो पैसा नेहमी खुळखुळत राहिला तर तो निश्चितच त्याच्यामध्ये सकारात्मक भावना निर्माण होईल. आणि हे सगळं करत असताना अर्थशास्त्र फार महत्वाचं आहे. तर साधारणतः 100 पिलं जर गिरिराजची आपण ठेवली तर त्याच्यामध्ये जे आहेत फार फायदा होऊ शकतो.
0: बरं.
1: माझं म्हणणं असं आहे की 100 पिलं फायदा घेण्याकरता निव्वळ नफा वाढण्याकरता त्याचं अर्थशास्त्र आपल्याला काही सांगता येईल का की बा 100 पिलापासून त्याच्या उत्पादनावर होणारा खर्च एवढा येईल साधारणतः त्याच्यापासून आपल्याला उत्पादन एवढं मिळेल आणि निव्वळ नफा एवढा मिळेल हे जर शेतकरी बंधूंनी आपल्या बुद्धीच्या चौकटीवर थोडंसं कसोशी नजर घेतलं किंवा ते चाचपून त्यांना खरा या ज्ञानाचा फायदा
0: होईल
1: ते थोडंसं आम्हाला विशद करून सांगा बरं.
0: यामध्ये जर आपण 100 पिलांचं जर युनिट एखाद्या शेतकऱ्याने लावलं आपल्याकडे तर जो पिल्याचा खर्च आणि खाद्याचा खर्च आहे आता प्रति पिलो जर 15 रुपये याप्रमाणे जर आपण दिले किंवा मिळाले आपल्याला 15 रुपये प्रमाणे 100 पिल्यांची म्हणजे हे एकूण खर्च येईल 1500 रुपये. खाद्य जे 2.5 किंवा 2.6 किलो जे सांगितलं 16 रुपये प्रमाणे त्याला 4160 रुपये खर्च येतो.
1: हा.
0: आणि औषधीचा खर्च प्रति पिल्लू 2 रुपये याप्रमाणे म्हणजे असं मिळून 200 रुपये. आणि इतर खर्च असा काही आकस्मित काही असलं तर 200 रुपये तर अशा मिळून आपल्याला सगळं खर्च पाहता तर 5200 रुपये जवळपास.
1: किती पिलांवरचा?
0: 100 पिलांवरचा.
1: आणि किती आठवड्याचा खर्च आहे साधारणतः?
0: हा 2 महिन्याचा खर्च.
1: 2 महिन्याचा म्हणजे 6 आठवड्याच्या नंतर आपल्याला त्याला बाजारात नेऊन विकायचं हे गृहीत धरून आपण तो खर्च धरला. बरं बरं. आणि थोडस बाजार भावाच्या नुसार त्याच्यामध्ये तफावत होऊ शकते
0: कधी आपल्याला थोडं कमी जास्त मिळू शकतात.
1: बरोबर आहे. आता हे जे तुम्ही सांगितलं तर जेव्हा मार्केट्समध्ये आपण किंवा बाजारात याला नेऊ तर बाजारात नेल्याच्या नंतर सर्वसाधारण जर आपण त्याच्यामध्ये याच्यापासून पैसा किती मिळतो हे जर सांगायचं झालं तर कसं सांगता येईल आपल्याला?
0: तर आपल्याला असं करता येईल की एक पक्षी जनरली आपण बाजारामध्ये जर घेत दिला तर 90 ते 100 रुपये हा भाव मिळतो आपल्याला. 90 ते 100. तर समजा धरून चालायचं की बा 100 पिले आहेत 10% जर मॉर्टिलिटी झाली म्हणजे 10 पक्षी जर मरण पावले 2 महिन्यामध्ये कमी जास्त रोगाने कशाने रेसनी तरी आपल्याजवळ 90 पक्षी राहतात तर 100 रुपये याप्रमाणे जर आपण केलं तर 9000 आपल्याला पक्षापासून मिळू शकतो. आणि याच्यामध्ये जे काय आपण पोते बिते खाद्यासाठी वापरतो ते रिकामे जे पोते ते 4 ते 5 पोते लागतात तर त्याचाही आपण प्रति 10 रुपये याप्रमाणे जर दिलं त्याचे 50 रुपये आपल्याला मिळू शकतात. आणि याच्यापासून जे खत मिळते नक्की 100 पिल्यापासून एखादी बैलगाडी आपल्याला मिळेल. आणि हे खत फळबागाच्या दृष्टिकोनातून फार उपयोगी पडते. हे मला वाटते 100 ते 200 रुपयाला सहज शेतकरी आपल्याकडून घेऊ शकतात.
1: जे सांगितलं की साधारणतः 9000 रुपये जर त्याला मिळाले तर त्याच्यातून त्याचा 5000 रुपये साधारणतः खर्च जर झाला
0: 5500
1: 4000 रुपये त्याला 100 पिल्यावर साधारणतः 2 महिन्यात मिळू शकतात.
0: 2 महिन्यामध्ये.
1: आणि या व्यतिरिक्त जे तुम्ही सांगितलं की त्याच्यापासून मिळणारी जी कोंबड्याची विष्ठा आहे त्याच्यापासून होणारं खत आहे ते अतिरिक्त फायदा आपल्याला त्याच्यापासून मिळू शकतो. आणि जर हे आपण 100 पिल्याच्या ऐवजी 500 पिलं जर ठेवली तर मला असं वाटतं की थोडासा नफा याच्यामध्ये
0: वाढत जाईल.
1: तर आणि हे सगळ्या बाबी जर आपण छोट्या स्तरावर सुरू केल्या आणि त्याच्यातून अनुभवातून मग जर मोठ्या प्रमाणात आपण हे वाढवलं
0: की जर शेतकऱ्याला फायदा होईल त्याचा.
1: दुसरं असं सांगा डॉक्टर साहेब की जसं तुम्ही म्हटलं की गिरिराज जे आहे हे आहे संकरित परंतु हे गावराणी आहे, तर याचं जेव्हा मार्केटिंगचा जो तुमचा अनुभव आहे किंवा लोकांची आवड जी आहे की बुवा आपल्याला मांसाहारी जी मंडळी आहे तर ती याला प्रिफर करते का मार्केटमध्ये याच्या रेटच्या फ्लक्च्युएशन म्हणतो आपण तशा प्रकारचं याच्यामध्ये काही दिसतं का आपल्याला? जसं पक्ष्याचा भाव सांगितला तुम्ही 100 रुपये, तर मला असं म्हणायचं की बाबा याच्या वजनानुसार काही भाव ठरतात का कधी आणि चवीनुसार सुद्धा बदल होतो का? जसं आपण तुम्ही सांगितलं की जे ओरिजिनल संकरित ब्रॉयलर्स आहेत ते ब्रॉयलर्स जे आहेत ते मार्केट्समध्ये नेले आणि हे मार्केट्समध्ये नेले ते या बाजारामध्ये काही आपल्याला तफावत आढळते का?
0: नाही तसं गिराजामध्ये अजून तरी आढळत नाही.
1: बरोबर,
0: ब्रॉयलरमध्ये आढळते कारण की ब्रॉयलरचे जे रेट निघतात ते नांदेड हैदराबाद या मार्केटनुसार निघतात.
1: बरं,
0: तर त्याच्यामध्ये तफावत असतो कधी 50 रुपये किंवा 40 रुपये या किलोप्रमाणे. पण गिराजा जे गावराणी सारखं दिसणारं जे ब्रीड आहे याला एक फिक्सच रेट असतो.
1: बरं,
0: आणि त्याच्यामुळे हमखास पैसे मिळून देतो हा.
1: बरोबर, आणि ही विक्री जी आहे तर ही वजनानुसार होत नाही का कसं? म्हणजे
0: वजनानुसारच होते,
1: वजनानुसार
0: 90 किंवा 100 रुपये किलो याप्रमाणेच आपण मार्केटला
1: आपण म्हणतो की साधारणतः 8 आठवड्याचं गिरिराज झाल्याच्या नंतर 1350 ग्रॅम साधारणतः त्याच्यामध्ये वजन व्हायला पाहिजे असं माझ्या कानावर आहे. तर ते तेवढं वजन जर आपल्याला मिळालं तर त्याच्यात निश्चित भाव मिळेल. आपलं जर एखादं पिलू 1000 ग्रॅमचं असेल तर थोडासा कमी भाव मिळेल, पण ऍव्हरेज जे तुम्ही सांगितलेलं आहे सर्वसाधारण त्याची सरासरी तरी आपण त्याच्यामध्ये 5000 रुपयापर्यंत निव्वळ नफा मिळू शकतो. अतिशय चांगली माहिती डॉक्टर साहेबांनी आपल्याला सांगितलेली आहे. शेतकरी बंधूंनो, गिरिराज कुक्कुटपालन करायचं झाल्यास कृषी विज्ञान केंद्र करडा येथील डॉक्टर रामटेके साहेब यांच्या पशुविज्ञान शाखेशी केव्हाही संपर्क करा, ते आपल्याला तांत्रिक मार्गदर्शन देण्यास तयार आहेत. ते या ठिकाणी स्टुडिओत आले, त्याबद्दल स्वरांच्या वतीनं आपणा सर्वांच्या वतीनं त्यांचे आभार मानतो. नमस्कार.
2: तर मंडळी, आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची, पण तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
3: शिक्षण अर्धवट राहिलंय, शाळा सोडावी लागली, तर आता शिक्षण पूर्ण करण्याची संधी पुन्हा तुमच्या दारी आली आहे. रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ आणि श्री एपी पटेल हायस्कूल पंचवटी नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष उपक्रम.
2: महाराष्ट्राचे रहिवासी असलेल्या उमेदवारांना फॉर्म नंबर 17 द्वारे खासगी उमेदवार म्हणून 10वीची परीक्षा देण्याची संधी. यासाठी
3: 5वी किंवा 8वी उत्तीर्ण असणे आवश्यक. परीक्षेच्या वेळी वय किमान 14 वर्ष पूर्ण असावे. उमेदवार कोणत्याही नियमित शाळेत प्रवेशित नसावा. नोंदणी प्रवेश प्रक्रिया उमेदवाराच्या मूळ शाळेमार्फत पूर्ण करावी. नोंदणी प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर केली जाईल. प्राप्त होणाऱ्या नोंदणीपैकी पहिल्या 20 पात्र उमेदवारांची निवड केली जाईल. या उमेदवारांना श्री ए पी पटेल हायस्कूल तर्फे 10वीच्या परीक्षेसाठी मोफत मार्गदर्शन वर्ग देण्यात येतील.
2: नोंदणीची अंतिम तारीख 30 सप्टेंबर 2026,
3: म्हणून विलंब न करता आजच नोंदणी करा. अधिक माहितीसाठी संपर्क 8300.
4: कार्यक्रमात यानंतर ऐकणार आहोत पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या आवाजात तांबडी माती या चित्रपटामधलं गीत. कवी योगेश यांची शब्दरचना, संगीत दिलं आहे आनंद घन यांनी.

0: आपल्या पूर्वजांची आठवण संस्कार समृद्धी जपण्याची परंपरा म्हणजे पितृपक्ष. या पितृपक्षात अडवतकरांकडे गोल्ड ज्वेलरी बुक करा.
1: बुकिंग पासून खरेदी पर्यंतचा सर्वात कमी रेट बुक करण्याची सुवर्ण संधी. सोबत हमखास भेटवस्तू.
0: विश्वास नाशिककरांचा.
1: अडवतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर.
2: मंडळी रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज. गुंजन मनातलं या कार्यक्रमात ज्योती चौधरीचा आपण सर्वांना नमस्कार. परंपरा, आपण जेव्हा कुणाला भेटतो, ओळख करतो किंवा फोनवर बोलतो तेव्हा आपण पूर्व परंपरेनं म्हणत असतो नमस्कार. तर या नमस्काराच्या आपल्या पद्धतीचा आपण नेहमी अंगीकारच करायला हवा, हो ना? अहो, पण बरेचदा काय होतं, आपण आपल्या जवळ असलेल्या या सुसंस्कृत पद्धत

असं म्हणतात हस्तांदोलन करणं म्हणजे स्वतःतील लीनत्वाचा लय करून तामसिक वृत्तीचं संवर्धन करणं. ज्यावेळी दोन जीव हस्तांदोलन करतात तेव्हा रजतमात्मक लहरी या संक्रमित होतात. म्हणून ही तामसिक वृत्ती टाळण्यासाठी नमस्कारासारखी सात्विकतेची कृती आचरणात आणावी.

आपल्या परंपरा या नेहमी आपल्या चांगल्या गुणांचा विकास करतात, विनम्रता शिकवतात. तुम्हाला माहिती सण म्हटलं की पक्वांना आलेच. आता पक्वांनातील मुख्य पदार्थ म्हणजे लाडू. या लाडूंची एक आपली खासियत असते. म्हणजे कसं, लाडू जर उत्तम जमायचा असेल तर त्याच्या पाकाचं योग्य ते प्रमाण जमायला हवं. अर्थात साखरेनं पाण्यात समर्पित व्हायचं आणि गोड चवीतून स्वसिद्ध करायचं. आणि म्हणूनच लाडू पूजेत अग्रगण्य असतो.

या परंपरांवरून आठवलं, कुठल्याही पूजेत रांगोळीचं अति महत्व असतं. रांगोळी काढणं याचे अनेक फायदे असतात. मुख्य म्हणजे यातून सकारात्मकता व्यक्त होते, तणाव दूर होतो. रांगोळी काढताना आपण ज्ञानमुद्रा करत असतो, त्यामुळे मस्तिष्क ऊर्जावान होतं, सक्रिय होतं. रंगांचा जो वापर आपण रांगोळीत करतो त्यामुळे उत्सर्जित ऊर्जेचा आपल्यावर प्रभाव पडतो आणि रंगवल्ली आपल्याला आकर्षित करते. सौंदर्याचा साक्षात्कार आणि मांगल्याची आरती अशी ही रंगवल्ली अर्थात रांगोळी.

0: मनाने प्रसन्नता घेऊन येणारे कण ओंजळी झेलून घ्यावे. विविध भावचटांचे अनमोल क्षण रिते होण्यापूर्वीच कुणास द्यावे. तर मंडळी भेटूया पुढच्या गुरुवारी. तोपर्यंत ज्योती चौधरीचा नमस्कार. ऐकत राहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: आपल्या पूर्वजांची आठवण संस्कार समृद्धी जपण्याची परंपरा म्हणजे पितृपक्ष. या पितृपक्षात अडावतकरांकडे गोल्ड ज्वेलरी बुक करा.
2: बुकिंग पासून खरेदी पर्यंतचा सर्वात कमी रेट बुक करण्याची सुवर्ण संधी. सोबत हमखास भेट वस्तू.
1: विश्वास नाशिककरांचा.
2: अडावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स.
3: ऐकूयात डॉक्टर वसंत अवसरे यांचं आशा भोसले आणि सुधीर फडके यांच्या स्वरात. गीताला संगीत दिला आहे वसंत पवार यांनी. आणि हे गीत ऐकूयात अवघाचे संसार या चित्रपटामधलं.

0: आपल्या पूर्वजांची आठवण संस्कार समृद्धी जपण्याची परंपरा म्हणजे पितृपक्ष. या पितृपक्षात आढावतकरांकडे गोल्ड ज्वेलरी बुक करा.
1: बुकिंग पासून खरेदी पर्यंतचा सर्वात कमी रेट बुक करण्याची सुवर्ण संधी. सोबत हमखास भेट वस्तू.
0: विश्वास नाशिककरांचा.
1: आढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

0: विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचा एक वाजलाय आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
7: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही, त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

0: पारंपरिक भारतीय कुटुंब व्यवस्थेचे व्यक्ती, कुटुंब आणि समाजावर होणारे सुपरिणाम हा या वाचनमालेचा मूळ उद्देश आहे. आजकाल माणूस गर्दीत असूनही एकटा पडत चालला आहे. पाश्चात्य विचारांचे आक्रमण व भारतीय जीवनशैली यातून सुवर्णमध्य काढून आपण आपले जीवन सुखसमाधानात कशाप्रकारे जगू शकतो याचा बोध आपल्याला या वाचनमालेतून निश्चितच होईल. मित्रांनो, या मालिकेतील आजचे पुष्प क्रमांक 5. भारतीय कुटुंब व्यवस्थेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे तिचे धर्माधिष्ठान होय. येथे धर्म म्हणजे कोणताही पंथ नसून जीवन संतुलित ठेवणारी नियमावली आहे. घरातील रोजची देवपूजा, ज्येष्ठांना नमस्कार, अतिथी सत्कार आणि एकत्र जेवणे या गोष्टी केवळ प्रथा नसून कौटुंबिक ऐक्य टिकवण्याचे मार्ग आहे. मातृदेवोभव, पितृदेवोभव, अतिथी देवोभव ही वचने नात्यामधील पवित्रता आणि कर्तव्याची जाणीव करून देतात. पूर्वीच्या कुटुंब पद्धतीत अनेक पिढ्या एकत्र राहत असत. मुलांना आजोबा आजींचे प्रेम, अनुभव आणि भावनिक सुरक्षितता सहज मिळायची. या व्यवस्थेत स्त्रीला गृहलक्ष्मी आणि संस्कार माता म्हणून सर्वोच्च स्थान दिले गेले आहे. शास्त्रात म्हटले आहे, यत्र नार्यस्त पूज्यन्ते रमते तत्र देवता. अर्थात ज्या घरात स्त्रीचा सन्मान होतो तिथेच सुख समृद्धी आणि देवत्वाचा वास असतो. संस्कारित कुटुंबातूनच चारित्र्यवान नागरिक घडतात आणि त्यांच्यातूनच सामर्थ्यशाली राष्ट्र निर्माण होते. जर कुटुंब व्यवस्था कमकुवत झाली तर समाजात स्वार्थ, गुन्हेगारी, मानसिक अस्थिरता वाढते. म्हणूनच भारतीय संस्कृतीने कुटुंबाला सामाजिक आणि राष्ट्रीय स्थैर्याचे केंद्र मानले आहे. भारताचा आत्मा हा कोणत्याही शहरात म्हणजे दिल्लीमध्ये, मुंबईमध्ये, मोठ्या शहरामध्ये नाही तर तो आपल्या घरातील देवघरात आहे आणि कुटुंब व्यवस्थेत जिवंत आहे. परकीय आक्रमक आपली मंदिरे तोडू शकले पण आपली कुटुंब व्यवस्था ते उद्ध्वस्त करू शकले नाही. आपली संस्कृती त्यामुळे टिकून राहिली. परंतु आज आपण स्वतःच पाश्चात्य अंधानुकरणापायी आपली ही शक्ती नष्ट करत आहोत ही चिंतेची बाब आहे. एखाद्या मोठ्या बलाढ्य किल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार म्हणजे महाद्वार जितके मजबूत असते तितका तो किल्ला शत्रूपासून सुरक्षित राहतो. जर हे महाद्वारच सोडले किंवा कमकुवत झाले तर शत्रू सहज आत घुसून किल्ला उद्ध्वस्त करेल. तसेच कुटुंब हे आपल्या संस्कृतीचे महाद्वार आहे. जर कुटुंबातील संस्कार कमकुवत झाले तर बाहेरील विकृती, व्यसने आणि पाश्चात्य स्वैराचार आपल्या घरात सहज प्रवेश करेल आणि आपल्या पिढ्या, पुढील पिढ्या बर्बाद करतील. हे महाद्वार मजबूत ठेवा. कुटुंबाचे स्थान टिकवण्यासाठी आपण काही उपाय आता पाहूया. घराला कृपया हॉटेल बनवू नका. आजकाल घरे फक्त रात्री झोपण्यासाठी आणि सकाळी तयार होऊन बाहेर पडण्यासाठी वापरले जातात. घर हे हॉटेल नाही. आठवड्यातून किमान एक दिवस तरी संपूर्ण कुटुंबाने एकत्र बसून सुख दुःखाच्या गोष्टी केल्या पाहिजेत. एकमेकांच्या मनातील ओळखणे हेच कुटुंबाचे मुख्य कार्य आहे. मित्रांनो, हे विचार प्रत्यक्ष आपल्या जीवनात कृती रूपात आणल्यास आपले जीवन निश्चितच संस्कार फुलांच्या सुवासाने बहरून जाईल. चला आपण सर्व मिळून प्रयत्न करूया आपले कुटुंब, आपला समाज आणि राष्ट्र एक संघ करण्याचा, सुदृढ करण्याचा. आणि भेटूया पुढील मंगळवारी दुपारी 2 वाजता व पुनः प्रक्षेपणात रात्री 11 वाजता. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: राज, आपण लग्न कधी करायचं?
2: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
1: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
2: मग आता पुढे काय करायचं?
1: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
2: पण मग संपर्क कुठे करायचा?
1: अगदी सोपंय. रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 83800 16512 आणि 0253 247 26 26. या क्रमांकावर।
3: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार।
2: चला म्हणजे माझी सुटका झाली।
4: ऐकूया अलका याज्ञिक आणि उदित नारायण यांनी गायलेलं समीर यांचं गीत।

0: व्यवसाय वाढवायचाय? विश्वास बँकेचे डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज, रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज आणि रुपये 25 लाखांपर्यंत तारणासह कर्ज सुविधा. रोज थोडा हप्ता भरा आणि व्यवसायाला द्या मोठी झेप. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508. मोठा व्यवसाय विश्वास बँकेच्या साथीने.
1: कार्यक्रमात आता ऐकूयात आशियाना या चित्रपटामधलं मोहम्मद रफी यांनी गायलेलं योगेश यांचं गीत. गीताला संगीत आहे हरी अर्जुन यांचं.

0: यार दीदी, यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरनं शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेचच कॉल करतो.
2: कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकूयात. किशोर कुमार यांनी गायलेलं धर्मात्मा या चित्रपटामधलं इंदिवर यांचं गीत. या गीताला संगीताने सजवलं आहे कल्याणजी आनंदजी यांनी.

0: आपल्या पूर्वजांची आठवण संस्कार समृद्धी जपण्याची परंपरा म्हणजे पितृपक्ष. या पितृपक्षात अढावतकरांकडे गोल्ड ज्वेलरी बुक करा.
1: बुकिंग पासून खरेदी पर्यंतचा सर्वात कमी रेट बुक करण्याची सुवर्ण संधी. सोबत हमखास भेट वस्तू.
0: विश्वास नाशिककरांचा.
1: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स,
2: कॅनडा बाजार. या चित्रपटामधलं लता मंगेशकर यांनी गायलेलं गीत आता ऐकणार आहोत. मिट ताकी मिट यांची गीत रचना, संगीतकार खय्याम.

0: आपण ऐकताय रेडिओ विश्वास. आपल्यासोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. ऐकत रहा रेडिओ विश्वास.
1: आजच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटर्सचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 98504500520 आणि 98349 52278.
0: अभिजित यांच्या आवाजामध्ये अंजान यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत. आनंद और आनंद या चित्रपटामधलं संगीतकार राहुल देव बर्मन.

0: आपल्या पूर्वजांची आठवण संस्कार समृद्धी जपण्याची परंपरा म्हणजे पितृपक्ष. या पितृपक्षात अढावतकरांकडे गोल्ड ज्वेलरी बुक करा.
1: बुकिंग पासून खरेदी पर्यंतचा सर्वात कमी रेट बुक करण्याची सुवर्ण संधी. सोबत हमखास भेट वस्तू.
0: विश्वास नाशिककरांचा.
1: अढावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर.

0: नमस्कार, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: मी विकास भावे ठाणे इथून बोलतोय. ओठावरलं गाणं या कार्यक्रमात रेडिओ विश्वासच्या सर्व रसिक श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत. ठाणे शहराचं भूषण असलेले जनकवी पी सावाराम, राजा बढे, मंगेश पाडगावकर, वसंत बापट यांच्याप्रमाणेच सुंदर सुंदर गाणी ज्यांनी दिली त्यामध्ये कवयित्री वंदना विठणकर यांचंही नाव घ्यावं लागेल. ज्येष्ठ कवयित्री वंदना विठणकर यांनी लिहिलेलं एक जुनं विरहगीत ज्याचे शब्द आहेत, अंतरंगी रंगलेले गीत झाले पोरके, अंतरंगी रंगलेले गीत झाले पोरके, दुःख माझे हे मुके, दुःख माझे हे मुके. दोन मनांच्या अंतर्मनाचं मिलन म्हणजे यशस्वी प्रेमाची पोचपावती. अशी साधी आणि सोपी व्याख्या असली तरी बरेच वेळा यशाच्या शिखरावर जाणाऱ्या दोन प्रेमिकांपैकी एक जण कोणीतरी प्रेमाच्या या अणाभागा विसरून दुसऱ्या व्यक्तीला प्रेमभंगाच्या खोल दरीत ढकलून युगानुयुगासाठी हाती घेतलेला हात सोडून निघून जातो. गाण्यातील या तरुणीच्या बाबतीतही असाच काहीसा प्रकार घडला असावा. म्हणूनच ती म्हणते आहे की इतके दिवस तुझ्या आश्वासक साथीने मनात रुजलेलं हे प्रीतीचं झाड मध्येच वटल्यासारखं झालं आहे. सुरात रंगलेलं हे प्रीतीचं गाणं आज अचानकपणे पोरकं झालंय. मात्र माझं हे दुःख या जगापासून लपवून ठेवावं लागत आहे. कितीही भळवती जखम झाली असली तरी ते दुःख मला जगापासून लपवून ठेवावं लागतं आणि ते मुकाट्याने हूं की चू न करता मला एकटीला भोगावं लागतंय. कुणालाही ते शेअर करता येत नाही. बहरलेल्या मिलनाचे सूर होते लागले, बहरलेल्या मिलनाचे सूर होते लागले, चित्रमोहक नंदनाचे लोचनांनी पाहिले, उघडता परी नेत्र केवळ भोवती दाटे धुके, दुःख माझे हे मुके, दुःख माझे हे मुके. रोज रोज होणाऱ्या आपल्या भेटीगाठी लटकी भांडणं, तुला यायला उशीर झाला की माझं तुझ्यावर खोटं खोटं रागावणं आणि मला आलेला राग घालवण्यासाठी तू कधी अगोदरच माझ्यासाठी घेऊन आलेला गजरा हळूच पुढे करणं, गजरा नसेल तेव्हा मला मिठीत घेऊन माझी समजूत घालणं, हे सारं काही माझ्या इतकं अंगवळणी पडत चाललं होतं की या मनोमिलनाचं स्वप्न प्रत्यक्षात येणार आणि इंद्राचं नंदनवन म्हणजेच स्वर्ग माझ्यापासून काही अंतरावर आहे असं वाटून मी डोळे उघडले आणि समोरच्या दाट धुक्यात ते तरल स्वप्न पूर्ण विरघळून गेलं. बंद सारे तोडूनी मी घेतली होती उडी, बंद सारे तोडूनी मी घेतली होती उडी, अमृताने नाहली रे उत्सवाची ती घडी, त्या स्मृतीचा कैफ लेऊनी आज हसती हुंदके, दुःख माझे हे मुके, दुःख माझे हे मुके. प्रेमाच्या या राज्यात तूच मला हाताला धरून घेऊन गेलास आणि मागचा पुढचा काही एक विचार न करता, जग काय म्हणेल याची पर्वा न करता, केवळ तुझ्यावर विश्वास ठेवून प्रीतीच्या सागरात मी उडी घेतली होती. त्यावेळेस मात्र तो एक क्षण म्हणजे मला आयुष्यातील परमोच्च सुखाचा क्षण वाटला होता. जणू काही प्रेमाच्या अमृतधारांच्या वर्षावाने हा देह चिंब भिजला होता. तो आठवणींचा कैफ आजही या मनाला धुंद फुंद करतोय आणि या आठवणींमुळे प्रेमभंगाचं दुःख हलकं होऊन हुंदके देतानाही मला हसू येतं आहे. तव स्मृतींचा कोश बसला विश्व माझे व्यापुनी, तव स्मृतींचा कोश बसला विश्व माझे व्यापुनी, सहज तू गेलास अदया सर्व धागे जोडुनी, क्षणभरी उमलून फुलते स्वप्न नवथर लाडके, दुःख माझे हे मुके, दुःख माझे हे मुके. तू जरी आता मला विसरून गेला असलास, माझ्यापासून दूर निघून गेला असलास, तरीसुद्धा आपल्या भेटी आणि सहवासाच्या कित्येक आठवणींचा स्मृतिकोश आता माझं अवघं विश्व व्यापून राहिला आहे. तू मात्र जणू काही घडलंच नाही असं भासवत अगदी लीलया एखाद्या शिकाऱ्यानं पारत करून निघून जावं इतक्या सहजतेने सर्व पाश तोडून निघून गेलास. पण तुझ्या आठवणींच्या कोशात मी इतके गुरफटून गेले की आपण दोघांनीही रंगवलेलं सुखी संसाराचं गोड स्वप्न पुन्हा एकदा डोळ्यासमोर येऊन हुलकावणी देऊन गेलं. वंचनेची यातना रे दे मला तू लाखदा, वंचनेची यातना रे दे मला तू लाखदा, मजवरी केली सप्रीती सांग हे परी एकदा, क्षणसुखाच्या मोहराने फिरून होतील बोलके, दुःख माझे हे मुके, दुःख माझे हे मुके. तू माझ्या प्रेमाची वंचना करून आणि मला प्रेमभंगाच्या खाईत लोटून निर्दयपणे माझ्यापासून अगदी सहजपणे दूर झालास. तू लाख वेळा जरी मला ही प्रेमभंगाची शिक्षा देऊन माझी वंचना केलीस तरीही मला चालेल, पण फक्त एकदाच मला सांग की तू माझ्यावर मनापासून प्रेम केलंस, बस तेवढं मला पुरेसं आहे. तुझ्या या कबुलीमुळे तुझ्या संगतीत घालवलेले सोनेरी सुखाचे क्षण पुन्हा एकदा मोहरून बोलके होतील. ज्येष्ठ संगीत दिग्दर्शक अनिल मोहिले यांनी गाण्यातील भाव अचूकपणे ओळखून संगीतबद्ध केलेलं हे गाणं गाताना कृष्णा कल्ले यांनीही आपल्या आवाजातून तेच भाव आपल्यापर्यंत पोचवले आहेत. बरायतर श्रोते हो, पुन्हा भेटूया, तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: अचानक पैशांची गरज आहे, पण एफडी मोडायची नाही.
1: मग काळजी कशाची? विश्वास बँकेचं गोल्ड लोन घ्या.
0: काय सुविधा आहेत?
1: फक्त 9% व्याजदर, रुपये 50 लाखांपर्यंत कर्ज आणि गरजेनुसार ओडी अर्थात ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी अगेन्स्ट गोल्ड लोन.
0: वा, म्हणजे सोनं सुरक्षित आणि पैसा उपलब्ध.
1: विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130020888. विश्वास बँक, प्रत्येक गरजेला.
2: हॅलो ब्रदर, या चित्रपटातलं फैज अनवर यांचं गीत आता ऐकूयात अलका याज्ञिक आणि उदित नारायण यांच्या आवाजात. संगीतकार साजित वाजित.

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पाच लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
2: अभिजित यांनी गायलेलं समीर यांचं गीत, चित्रपट बरसात, संगीतकार नदीम श्रवण.
3: He loves me, he loves me not. He loves me, he loves me not.

सुरांचे झाले गाणे, नाशिकचे सुप्रसिद्ध गायक आणि संगीतकार श्री विवेक केळकर यांनी स्वरबद्ध केलेल्या सुमधुर गीतांचा नवा कोरा कार्यक्रम, गायन विवेक केळकर, निवेदन सौ प्रज्ञा कुलकर्णी, शनिवार दिनांक 3 ऑक्टोबर 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता, ठिकाण कलास्मृती ऑडिटोरियम द क्रिसेंडो, कालिका प्लाझा, कालिका मंदिरासमोर, जुना मुंबई आग्रा रोड, नाशिक। विशेष सहकार्य विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, रेडिओ पार्टनर रेडिओ विश्वास, प्रवेश मूल्य ऐच्छिक। रसिक श्रोत्यांना या सुंदर कार्यक्रमासाठी आग्रहाचं आमंत्रण।

0: विश्वास टाइम चेक।
1: दुपारचे 2 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank,
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
7: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही, त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीता बरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
8: आपल्या पूर्वजांची आठवण, संस्कार, समृद्धी जपण्याची परंपरा म्हणजे पितृपक्ष। या पितृपक्षात अडावतकरांकडे गोल्ड ज्वेलरी बुक करा।
9: बुकिंग पासून खरेदी पर्यंतचा सर्वात कमी रेट बुक करण्याची सुवर्ण संधी, सोबत हमखास भेटवस्तू।
8: विश्वास नाशिककरांचा।
9: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा
10: कॉर्नर। चित्रपटामधलं गीत निखिल पॉल जॉर्ज यांच्या आवाजामध्ये, गीत आहे आशिष पंडित यांचं, संगीतकार प्रीतम चक्रबोर्टी।

0: तिचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 83 800 16 512 ह्या क्रमांकावर.
2: दिलजले या चित्रपटामधलं गीत आता ऐकणार आहोत. जावेद अख्तर यांच्या गीताला संगीत आहे अनु मलिक यांचं.

0: आपल्या पूर्वजांची आठवण संस्कार समृद्धी जपण्याची परंपरा म्हणजे पितृपक्ष. या पितृपक्षात आढावतकरांकडे गोल्ड ज्वेलरी बुक करा.
1: बुकिंग पासून खरेदी पर्यंतचा सर्वात कमी रेट बुक करण्याची सुवर्ण संधी. सोबत हमखास भेट वस्तू.
0: विश्वास नाशिककरांचा.
1: आढावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स.
2: कार्यक्रमात आता ऐकूयात फरेबी या चित्रपटामधलं वर्मा मलिक यांचं गीत. ऐकूया नरेंद्र चंचल आणि सहकाऱ्यांच्या स्वरात. गीताला संगीत दिला आहे लक्ष्मीकांत पॅरेलाल यांनी.

0: शिक्षण अर्धवट राहिलंय, शाळा सोडावी लागलीय, तर आता शिक्षण पूर्ण करण्याची संधी पुन्हा तुमच्या दारी आली आहे. रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ आणि श्री एपी पटेल हायस्कूल पंचवटी नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष उपक्रम.
1: महाराष्ट्राचे रहिवासी असलेल्या उमेदवारांना फॉर्म नंबर 17 द्वारे खासगी उमेदवार म्हणून 10वीची परीक्षा देण्याची संधी. यासाठी
0: 5वी किंवा 8वी उत्तीर्ण असणे आवश्यक. परीक्षेच्या वेळी वय किमान 14 वर्ष पूर्ण असावे. उमेदवार कोणत्याही नियमित शाळेत प्रवेशित नसावा. नोंदणी प्रवेश प्रक्रिया उमेदवाराच्या मूळ शाळेमार्फत पूर्ण करावी. नोंदणी प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर केली जाईल. प्राप्त होणाऱ्या नोंदणीपैकी पहिल्या 20 पात्र उमेदवारांची निवड केली जाईल. या उमेदवारांना श्री एपी पटेल हायस्कूल तर्फे 10वीच्या परीक्षेसाठी मोफत मार्गदर्शन वर्ग देण्यात येतील.
1: नोंदणीची अंतिम तारीख 30 सप्टेंबर 2026,
0: म्हणून विलंब न करता आजच नोंदणी करा. अधिक माहितीसाठी संपर्क 8300.
2: आपण ऐकताय रेडिओ विश्वास आणि आपल्या सोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज, ऐकत रहा रेडिओ विश्वास. किशोर कुमार आणि आशा भोसले यांनी गायलेले गीत आता ऐकूयात. आनंद बक्षी यांच्या या गीताला संगीत आहे लक्ष्मीकांत पैरेलाल यांचं. हे गीत आहे दोस्ताना या चित्रपटामधलं.

0: मुलांचं शिक्षण, व्यवसायाची संधी किंवा अचानक आलेली गरज, आता पैशांसाठी थांबू नका. विश्वास बँकेचे गोल्ड लोन फक्त 9% व्याजदरानं, रुपये 50 लाखांपर्यंत कर्ज सुविधा, तसंच ओडी फॅसिलिटी अगेन्स्ट गोल्ड लोन उपलब्ध. सोन्याला द्या मूल्य, स्वप्नांना द्या गती. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला जरूर भेट द्या किंवा कॉल करा 91300-20888 या क्रमांकावर. विश्वास बँक, विश्वासाचं सोन्यासारखं नातं.
1: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत हत्यार या चित्रपटामधलं गीत, कविता कृष्णमूर्ती यांनी गायलेलं. ही शब्दरचना आहे हसन कमाल यांची, संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत पॅरेलाल यांनी.

0: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: ऐका या ठिकाणी सोनू निगम यांनी गायलेलं कुवारा या चित्रपटामधलं समीर यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत. संगीतकार आदेश श्रीवास्तव.

0: आपल्या पूर्वजांची आठवण संस्कार समृद्धी जपण्याची परंपरा म्हणजे पितृपक्ष. या पितृपक्षात अढावतकरांकडे गोल्ड ज्वेलरी बुक करा.
1: बुकिंग पासून खरेदी पर्यंतचा सर्वात कमी रेट बुक करण्याची सुवर्ण संधी. सोबत हमखास भेट वस्तू.
0: विश्वास नाशिककरांचा.
1: अढावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स
2: कॅन्टा. चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूयात आशा भोसले आणि मोहम्मद अजीज यांनी गायलेलं एक मै और एक तू या चित्रपटामधलं आनंद बक्षी यांचं गीत. संगीतकार राहुल देव वर्मन.

0: बन गए।
1: अच्छा, अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा। त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक। संपर्क 9850 84 0520 आणि 9839 52 278।
2: कार्यक्रमात आता ऐकूयात लता मंगेशकर यांनी गायलेलं भाई भाई या चित्रपटामधलं गीत। शब्दरचना हसरत जयपुरी यांची, संगीतकार शंकर जयकिशन।

0: लोकांच्या आरोग्यासाठी विश्वासाचं नाव म्हणजेच डॉक्टर भूषण सुभाष सोनवणे डेंटल सर्जन यांचे माऊली डेंटल क्लिनिक. येथे डेंटल इम्प्लांट, रूट कॅनल, दातांची सफाई, एक्सरे आणि इतर कृत्रिम दातांची सुविधा उपलब्ध. पत्ता: ग्राउंड फ्लोर गॅलेक्सी प्राइड जेल रोड वॉटर टँक जवळ इंगळे नगर नाशिक. वेळ: सकाळी 10 ते 2 आणि संध्याकाळी 4 ते रात्री 9. अहो मग वाट कसली पाहताय, आताच संपर्क करा 9420457000.
1: या चित्रपटामधलं मेहबूब यांचं गीत आता ऐकूयात सुखविंदर सिंग यांच्या आवाजामध्ये. संगीत दिलं आहे लेस्ली डेव्हिस यांनी.

नमस्कार, नाशिककर. मी नाना पाटेकर बोलतो आहे आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचे 3 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank,
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
7: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

नमस्कार, तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ। तुमचं जगणं, तुमचा आवाज। मी संवाद साधते आहे सौ माधुरी नंदन। वारकरी संप्रदायातील काही दैदिप्यमान नक्षत्रांचे आषाढी कार्तिकी वारी यामध्ये आपण दर्शन घेत आहोत। आजचा 12वा भाग, 14 वर्ष शरीर केले जतन, 14 वर्ष शरीर केले जतन, अभिमान ताठान गेला की तो गोड, ज्ञानेश्वराची भेटी झाली जिये काळी, तेणे काळे झाली मुक्ताही माऊली। पंढरीच्या या वाटेवर अनेक सिद्ध पुरुष, राजे महाराजे आणि योगी येऊन नतमस्तक झाले। या मंदिरात एक नाव असे आहे की ज्याचे नाव ऐकताच डोळ्यासमोर उभा राहतो तो हातात सर्पाचा चाबूक घेऊन वाघावर स्वार झालेला एक जटाधारी सिद्ध योगी, आणि ते नाव म्हणजे योगीराज संत चांगदेव महाराज। आपल्या योगाच्या बळावर मृत्यूला तब्बल 14 वेळा माघारी धाडणारे आणि 1400 वर्ष आयुष्य जगणारे चांगदेव महाराज हे हट योगाचे सूर्य होते। परंतु जोपर्यंत या योग सूर्याला विठ्ठल भक्ती आणि संत कृपेचा कळा लागला नाही तोपर्यंत त्यांचे जीवन अपूर्ण होते। संत चांगदेव महाराज हे मूळचे तापी नदीच्या तीरावरील रहिवासी होते। काही ग्रंथानुसार चांगदेवांचे मूळ नाव चांगदेव वटेश्वर असे होते। चांगदेव महाराजांच्या तपश्चर्याच्या सुरुवातीचा इतिहास पाहिला तर त्यांनी महाभारतातील एकलव्यासारखे खरतर योग शिक्षण घेतल्याचे दिसून येते। मानवी गुरुच्या प्रत्यक्ष अनुपस्थितीत त्यांनी तापी नदीच्या काठावर असलेल्या एका विशाल वटवृक्षाला साक्षात भगवान शंकर मानून आपली साधना सुरू केली। या झाडालाच आपले आराध्य आणि नामधारी गुरु मानून चांगदेवांनी अष्टांग योग आणि कठीण कठीण हट्ट योगाचा अभ्यास स्वतः केला। या निसर्गरूपी नामधारी गुरूंकडून त्यांनी प्राणायाम, कुंडलिनी जागृती आणि कायाकल्पाचे तंत्र शिकून घेतले। परंतु निसर्ग मानवी भाषेत अंतिम ब्रह्मज्ञान उपदेश करू शकत नव्हता, त्यामुळे तपोबलाने जरी त्यांना प्रचंड सिद्धी प्राप्त झाली तरी आत्मज्ञानाच्या बाबतीत ते संपूर्ण कोरडे राहिले। चांगदेव महाराज हे सामान्य पुरुष नव्हते। योगामध्ये खेचरी मुद्रा आणि कायाकल्प यासारख्या विद्यांच्या जोडीने त्यांनी आपल्या शरीरावर पूर्ण नियंत्रण मिळवले होते। असं म्हटलं जातं की जेव्हा जेव्हा त्यांच्या आयुष्याची मर्यादा संपत आली आणि यमराज त्यांचे प्राण घेण्यासाठी आले तेव्हा तेव्हा चांगदेवांनी प्राणाची गती रोखून धरली आणि कायाकल्प करून मृत्यूला पराभूत केले। असं त्यांनी तब्बल 14 वेळा केलं। प्रत्येक वेळी 100 वर्ष याप्रमाणे त्यांनी 1400 वर्ष आपले शरीर जिवंत ठेवले होते। परंतु या 1400 वर्ष मृत्यूला हुलकावणी देत जगण्यामागे एक सूक्ष्म अशी भीती लपलेली होती। जोपर्यंत मानवाला पूर्ण आत्मज्ञान मिळत नाही तोपर्यंत त्याचा जीव सुटू शकत नाही। मृत्यू झाला तर आपली साधना अपूर्ण राहील या भयापोटी ते मृत्यूला टाळत राहिले। या एवढ्या प्रदीर्घ आयुष्याचा खरा उद्देश हाच होता की त्यांच्या प्रारब्धात साक्षात आदिमायेच्या म्हणजेच मुक्ताईच्या हाताने उद्धार होणे लिहिले होते आणि तो योग्य काळ येईपर्यंत त्यांना त्यांचा देह जतन करून ठेवणे भाग होते। अथांग सिद्धीचा पाऊस आणि 1400 वर्षाचे आयुष्य यामुळे चांगदेव महाराजांच्या मनात नकळत एक सूक्ष्म अहंकार निर्माण झाला होता। त्यांना असं वाटत होतं की माझ्यापेक्षा श्रेष्ठ या भूमंडळावर कोणीही नाही। याच काळात आळंदीमध्ये साक्षात आदिमायेचा आणि आदिनाथांचा अंश असलेल्या 4 भावा बहिणींचा उदय झाला होता। निवृत्तीनाथ, ज्ञानदेव, सोपानदेव आणि मुक्ताबाई। ज्ञानेश्वरांच्या अगाध ज्ञानाची कीर्ती जेव्हा तापीतरी पोचली
तेव्हा 14 वर्षाच्या वृद्ध योग्याला 16 वर्षाच्या बालकाचे कुतूहल वाटले. त्यांनी ज्ञानदेवांना पत्र लिहिण्याचे ठरवले. त्यांनी भोजपत्र हातात घेतले, परंतु तिथेच त्यांचा अहंकार आडवा आला. पत्राची सुरुवात कशी करावी? चिरंजीव लिहावे तर ज्ञानदेव ज्ञानात मोठे होते, आणि तीर्थरूप लिहावे तर चांगदेव वयाने मोठे होते. या संभ्रमात त्यांनी ते पत्र तसेच कोरे आपल्या शिष्या करवी आळंदीला पाठवून दिले. ते कोरे पत्र पाहून बाल मुक्ताबाई खळखळून हसली आणि म्हणाली, अरे रे, हा चांगदेव 14 वर्ष जगला, 14 संन्यासांचे आयुष्य खाल्ले, पण तरीही हा अक्षरांच्या बाबतीत आणि ज्ञानाच्या बाबतीत कोरा तो कोराच राहील. मुक्ताईचे हे शब्द चांगदेवांच्या आत्मिक स्थितीवर अचूक बोट ठेवणारे होते. चांगदेवांनी शरीराला जिवंत ठेवले, पण आत्मज्ञान मिळवले नाही, हेच या कोऱ्या पत्रातून सिद्ध झाले होते. परंतु ज्ञानोबा माऊलींनी त्याचा उपहास न करता त्या पत्रावर उत्तर म्हणून 65 ओव्यांचे चांगदेव 65 हे अद्वैत वेदांताचे अमृत लिहिले. चांगदेव 65 मधील अद्वैत ज्ञान समजण्यासाठी अहंकाराचा पडदा दूर होणे गरजेचे होते. चांगदेवांनी ठरवले की स्वतः जाऊन या बालयोगी ज्ञानेश्वराची परीक्षा घेतली पाहिजे. आपली सिद्धी दाखवण्यासाठी ते एका महाकाय वाघावर स्वार झाले. हातात चाबूक म्हणून जिवंत काळ्या सर्पाला पकडले. मागे 1400 शिष्यांचा ताफा घेऊन ते आळंदीच्या वेशीवर आले. तर तिकडे आळंदीत माऊली ज्ञानदेव आणि त्यांचे भावंडे एका जुन्या मातीच्या भिंतीवर बसून ऊन अंगाला लावत होते. चांगदेव येत असल्याचे समजताच ज्ञानदेवांनी त्या निर्जीव मातीच्या भिंतीवर थाप मारली आणि तिला चालण्याची आज्ञा केली. साक्षात निसर्गाला थक्क करत ती निर्जीव मातीची भिंत जिवंत प्राण्यासारखी चालू लागली. जेव्हा चांगदेवांनी हे दृश्य पाहिले तेव्हा त्यांचा सर्व अहंकार गळून पडला आणि त्यांनी विचार केला की मी योग बळाने वाघासारख्या सजीव प्राण्याला वंश केले, यात काय मोठे केले? पण या मुलाने तर निर्जीव मातीच्या भिंतीला चालवून दाखवले. चांगदेवांना कळून चुकले की माझी योगसिद्धी निसर्गाच्या अधीन आहे, पण ज्ञानदेवांचे आत्मज्ञान निसर्गाच्या पलीकडचे आहे. त्यांनी वाघावरून उडी मारली आणि ते ज्ञानोबा माऊलींच्या चरणावर साष्टांग दंडवत घालते झाले. चांगदेवांच्या चरणी पडल्यावर माऊली म्हणाली, महाराज, तुम्ही वयाने मोठे आहात. आमच्या घरी केवळ आत्मज्ञानाची गंगा असलेली आमची धाकटी बहीण मुक्ताबाई हीच तुमची बोधगुरु होऊ शकते. वयाने केवळ 6-7 वर्षाच्या असलेल्या बाल मुक्ताबाईच्या समोर 1400 वर्षाचे चांगदेव महाराज हात जोडून उभे राहिले. मुक्ताबाईंनी त्यांच्या डोक्यावर हात ठेवला. त्यांच्या मनातील अहंकाराचा आणि मृत्यूच्या भीतीचा शेवटचा अंश त्यांनी नष्ट केला आणि त्यांना गुरुमंत्र दिला. ज्या गोष्टीचा शोध चांगदेव 1400 वर्षापासून घेत होते ते ब्रह्मज्ञान मुक्ताबाईंनी एका क्षणात दिले आणि म्हणूनच मुक्ताबाई ह्याच त्यांच्या खऱ्या बोधगुरु ठरल्या. अहंकाराचा त्याग केल्यानंतर चांगदेव महाराजांच्या मुखातून अमृतासारखी अभंगवाणी वाहू लागली. त्यांनी आपल्या अभंगात मुक्ताबाईचे आभार मानले. जर मला मुक्ताबाई माऊली भेटली नसती तर माझे 1400 वर्षाचे आयुष्य व्यर्थ गेले असते. पुष्पवद्य द्वितीयेला विठ्ठल नामाच्या जयघोषात त्यांनी पुणतांबा येथे संजीवनी समाधी घेतली, जिथे आजही त्यांचे भव्य मंदिर भाविकांचे श्रद्धास्थान आहे. संत चांगदेव महाराजांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम.

आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या, रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच

0: शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8380016512 आणि 0253527426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आत्ताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

0: वाढवायचाय, पण मोठी रक्कम कुठून आणू?
1: विश्वास बँकेचे डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज घ्या.
0: हप्ता कसा भरायचा?
1: अगदी सोपे. रुपये 1 लाख कर्जासाठी फक्त रुपये 108 रोज.
0: रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज, मुदत 3 वर्ष. भाजी विक्रेते, फेरीवाले, छोटे दुकानदार आणि रोजच्या रोकड व्यवहाराचा व्यवसाय करणाऱ्यांसाठी खास योजना. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 91300 2888 या क्रमांकावर.

पैसे पाठवायचेत ना, मग थांबायचं कशाला? विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सेवा, डिजिटल युगातील क्षणातील सुरक्षित सेवा. क्षणात पैसे ट्रान्सफर, 24 तास सुरक्षित आणि विश्वासार्ह. विश्वास बँक, तुमच्या प्रत्येक व्यवहारात विश्वास.

0: आपल्या पूर्वजांची आठवण संस्कार समृद्धी जपण्याची परंपरा म्हणजे पितृपक्ष. या पितृपक्षात अनावतकरांकडे गोल्ड ज्वेलरी बुक करा.
1: बुकिंग पासून खरेदी पर्यंतचा सर्वात कमी रेट बुक करण्याची सुवर्ण संधी. सोबत हमखास भेट वस्तू.
0: विश्वास नाशिककरांचा.
1: अनावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर.

धंदा आहे, रोजचा कॅश फ्लो आहे. मग घ्या विश्वास बँकेचे अनसिक्युअर्ड बिझनेस लोन व्हाया डेली कलेक्शन. रुपये 5 लाखांपर्यंत कर्ज, मुदत 3 वर्ष आणि रुपये 1 लाखासाठी रोज फक्त 108 रुपये. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130002088. रोज थोडं भरा, व्यवसाय मोठा करा. कॉल करा 91300208888.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचे 4 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
7: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
8: आपल्या पूर्वजांची आठवण, संस्कार, समृद्धी जपण्याची परंपरा म्हणजे पितृपक्ष। या पितृपक्षात अडवतकरांकडे गोल्ड ज्वेलरी बुक करा।
9: बुकिंग पासून खरेदी पर्यंतचा सर्वात कमी रेट बुक करण्याची सुवर्ण संधी, सोबत हमखास भेट वस्तू।
8: विश्वास नाशिककरांचा।
9: अडवतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक।
10: नाट्यगीतांच्या कार्यक्रमात हे गीत आहे शांता शेळके यांचं, ऐकूया हे बंद रेशमाचे। या नाटकातलं हे पद गायक स्वर आणि संगीत दिलं आहे पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी।

0: आपल्या पूर्वजांची आठवण संस्कार समृद्धी जपण्याची परंपरा म्हणजे पितृपक्ष. या पितृपक्षात अडवतकरांकडे गोल्ड ज्वेलरी बुक करा.
1: बुकिंग पासून खरेदी पर्यंतचा सर्वात कमी रेट बुक करण्याची सुवर्ण संधी. सोबत हमखास भेट वस्तू.
0: विश्वास नाशिककरांचा.
1: अडवतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: कार्यक्रमात आता ऐकूयात व्ही एस गुर्जर यांचं पद प्रभाकर काळेकर यांच्या स्वरात. हे पद ऐकूया एकच प्यारा या नाटकातलं.

नाट्यगीतांचा आनंद आपण घेतोय आणि कार्यक्रमात यानंतर ऐकणार आहोत डॉक्टर वसंतराव देशपांडे यांनी गायलेला राग नटभैरव, विलंबित एक ताल आणि द्रुत तीन ताल. बोल आहेत मान अब मोरी बात. ऐकूया डॉक्टर वसंतराव देशपांडे यांनी गायलेला राग नटभैरव.

0: तुमच्या मुलाचं स्वप्न आयआयटी मध्ये जाण्याचं आहे की डॉक्टर बनण्याचं?
1: भारतातील नामांकित जेईई आणि नीट कोचिंग ब्रँड पेस आता आपल्या नाशिक मध्ये,
2: आणि तेही अशोक स्तंभ आणि नाशिक रोड येथे.
1: जोशीज इंजिनिअरिंग क्लासेसचा प्रदीर्घ अनुभव
2: आणि पेसचे दर्जेदार मार्गदर्शन
1: म्हणजे यशाच्या दिशेने पडणारे खात्रीशीर पाऊल. जेईई, नीट, सीईटी आणि फाउंडेशनच्या उत्कृष्ट तयारीसाठी जोशीज क्लासेस घेऊन आले आहे पेस आयआयटी अँड मेडिकल.
2: आता नाशिकच्या विद्यार्थ्यांना मिळणार पेसची उत्तम तयारी जोशीज क्लासेसच्या अतूट विश्वासासोबत.
1: ऍडमिशन आणि अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा 9146773425.
3: ऐकूया किशोर कुमार यांनी गायलेलं जानवर या चित्रपटामधलं गीत. मजरूह सुलतानपुरी यांची गीतरचना, संगीतकार लक्ष्मीकांत पॅरेलाल.

0: आहे, शाळा सोडावी लागली. तर आता शिक्षण पूर्ण करण्याची संधी पुन्हा तुमच्या दारी आली आहे. रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ आणि श्री एपी पटेल हायस्कूल पंचवटी नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष उपक्रम.
1: महाराष्ट्राचे रहिवासी असलेल्या उमेदवारांना फॉर्म नंबर 17 द्वारे खासगी उमेदवार म्हणून 10वीची परीक्षा देण्याची संधी. यासाठी
0: 5वी किंवा 8वी उत्तीर्ण असणे आवश्यक. परीक्षेच्या वेळी वय किमान 14 वर्ष पूर्ण असावे. उमेदवार कोणत्याही नियमित शाळेत प्रवेशित नसावा. नोंदणी प्रवेश प्रक्रिया उमेदवाराच्या मूळ शाळेमार्फत पूर्ण करावी. नोंदणी प्रथम येणाऱ्या प्रथम प्राधान्य या तत्वावर केली जाईल. प्राप्त होणाऱ्या नोंदणीपैकी पहिल्या 20 पात्र उमेदवारांची निवड केली जाईल. या उमेदवारांना श्री एपी पटेल हायस्कूल तर्फे 10वीच्या परीक्षेसाठी मोफत मार्गदर्शन वर्ग देण्यात येतील.
1: नोंदणीची अंतिम तारीख 30 सप्टेंबर 2026.
0: म्हणून विलंब न करता आजच नोंदणी करा. अधिक माहितीसाठी संपर्क 8300.
2: ऐकूया अलका याज्ञिक आणि विनोद राठोड यांच्या स्वरात हलचल या चित्रपटामधलं गीत. संगीतकार अनु मलिक.

0: तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800.
2: ऐकूया अमित कुमार आणि कविता कृष्णमूर्ती यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत. संगीतकार लक्ष्मीकांत पैरेलाल. हे गीत आपण ऐकूयात चालबाज या चित्रपटामधलं.

0: धंदा आहे, रोजचा कॅश फ्लो आहे, मग घ्या विश्वास बँकेचे अनसिक्युअर्ड बिझनेस लोन व्हाया डेली कलेक्शन. रुपये 5 लाखांपर्यंत कर्ज, मुदत 3 वर्ष आणि रुपये 1 लाखासाठी रोज फक्त 108 रुपये. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130020888. रोज थोडं भरा, व्यवसाय मोठा करा. कॉल करा 91300 2888.
1: ऐकूया सुजाता यांनी गायलेलं पी के मिश्रा यांचं गीत, संगीतकार ए आर रहमान.

0: हे गीत होतं चोर चोर या चित्रपटामधलं.
1: दातांच्या आरोग्यासाठी विश्वासाचं नाव म्हणजेच डॉक्टर भूषण सुभाष सोनवणे डेंटल सर्जन यांचे माऊली डेंटल क्लिनिक. येथे डेंटल इम्प्लांट, रूट कॅनल, दातांची सफाई, एक्सरे आणि इतर कृत्रिम दातांची सुविधा उपलब्ध. पत्ता: ग्राउंड फ्लोअर गॅलेक्सी प्राईड जेल रोड वॉटर टँक जवळ इंगळे नगर नाशिक. वेळ: सकाळी 10 ते 2 आणि संध्याकाळी 4 ते रात्री 9. अहो मग वाट कसली पाहताय, आताच संपर्क करा 9420457020.
2: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का? किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय? तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने. त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253-2-47-26-26 किंवा 83-800-16-12 या क्रमांकावर.

0: रेडिओ विश्वास
1: टाइम चेक टाइम चेक।
2: सायंकाळचे 5 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8, तुमचं जगणं तुमचा आवाज।
3: This hour is brought to you by
4: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
3: This hour is brought to you by
5: Vishwas Cooperative Bank.
6: Sanchayat Samruddhi.
7: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

0: na na na de de dum na na na de de dum na na na de de dum na na na de de dum de de dum de de dum de de dum de dum de dum de dum de dum de dum de dum de dum de dum de dum de dum de dum de
1: अहो, आपली नवीन गाडी घेऊया ना.
2: बजेटचं काय?
1: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध. त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
3: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
4: अटी व शर्ती लागू.

खेळाडू आणि क्रीडांगण या सगळ्यातूनच त्याचं महत्व आणि मूल्य समजावून सांगणार आमचा कार्यक्रम विश्वास स्पोर्ट्स क्लब सादर करते नाना खेळणार. जरूर ऐका दर शुक्रवारी दुपारी 2 वाजता आणि पुनःप्रसारण दर सोमवारी दुपारी 2 वाजता फक्त रेडिओ विश्वासवर.

सप्त सुरांचे झाले गाणे, नाशिकचे सुप्रसिद्ध गायक आणि संगीतकार श्री विवेक केळकर यांनी स्वरबद्ध केलेल्या सुमधुर गीतांचा नवा कोरा कार्यक्रम, गायन विवेक केळकर, निवेदन सौ प्रज्ञा कुलकर्णी, शनिवार दिनांक 3 ऑक्टोबर 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता, ठिकाण कलास्मृती ऑडिटोरियम द क्रिसेंडो, कालिका प्लाझा, कालिका मंदिरासमोर, जुना मुंबई आग्रा रोड, नाशिक। विशेष सहकार्य विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, नाशिक। रेडिओ पार्टनर रेडिओ विश्वास। प्रवेश मूल्य ऐच्छिक। रसिक श्रोत्यांना या सुंदर कार्यक्रमासाठी आग्रहाचं आमंत्रण।

आपल्या हक्काचे घर, प्रत्येकाचे एक सुंदर स्वप्न. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी विश्वास बँक घेऊन आली आहे आकर्षक गृह कर्ज योजना. रुपये 25 लाखांपर्यंतच्या कर्जासाठी फक्त 8.99% व्याजदर आणि रुपये 25 लाखांवरील कर्जासाठी 10% व्याजदर. सोपी प्रक्रिया, जलद मंजुरी आणि विश्वासाची खात्री. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508 किंवा 9130002088. स्वप्नातील घर, विश्वास बँकेचा आधार.

0: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या, रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ते तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंतनगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8380016512, 247-2626 आणि 75-586-26611 या क्रमांकांवर.
1: या चुप रहूं
2: ना,
1: दिल में मेरे आज क्या है?
2: क्या है?

घर खरेदी, बांधकाम किंवा घराचं स्वप्न पूर्ण करायचं आहे, मग निवडा विश्वास बँकेचं गृह कर्ज। रुपये 25 लाखांपर्यंत कर्ज फक्त 8.99% व्याजदरानं, रुपये 25 लाखांवरील कर्ज फक्त 10% व्याजदरानं। आजच संपर्क साधा प्रेमचंद तायडे 96 0417 98 61, गणेश सोमवंशी 83 800 16 508 किंवा 91 300 20 888 या क्रमांकावर। विश्वास बँक, घराच्या स्वप्नांना विश्वासाची साथ।

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

आपकी फरमाइश। श्रोते हो तयार आहात ना? तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोर वरून किंवा ऍप स्टोर वरून रेडिओ विश्वास हे ऍप। कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता। त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512। आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत। तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या। गाणे

0: रेडिओ विश्वास टाइम चेक।
1: सायंकाळचे 6 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
7: शिक्षण अर्धवट राहिले, शाळा सोडावी लागली, तर आता शिक्षण पूर्ण करण्याची संधी पुन्हा तुमच्या दारी आली आहे। रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ आणि श्री एपी पटेल हायस्कूल पंचवटी नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष उपक्रम।
8: महाराष्ट्राचे रहिवासी असलेल्या उमेदवारांना फॉर्म नंबर 17 द्वारे खासगी उमेदवार म्हणून 10वीची परीक्षा देण्याची संधी। यासाठी
7: 5वी किंवा 8वी उत्तीर्ण असणे आवश्यक। परीक्षेच्या वेळी वय किमान 14 वर्ष पूर्ण असावे। उमेदवार कोणत्याही नियमित शाळेत प्रवेशित नसावा। नोंदणी प्रवेश प्रक्रिया उमेदवाराच्या मूळ शाळेमार्फत पूर्ण करावी। नोंदणी प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर केली जाईल। प्राप्त होणाऱ्या नोंदणीपैकी पहिल्या 20 पात्र उमेदवारांची निवड केली जाईल। या उमेदवारांना श्री एपी पटेल हायस्कूल तर्फे 10वीच्या परीक्षेसाठी मोफत मार्गदर्शन वर्ग देण्यात येतील।
8: नोंदणीची अंतिम तारीख 30 सप्टेंबर 2026,
7: म्हणून विलंब न करता आजच नोंदणी करा। अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16512।

0: आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: अटी व शर्ती लागू.

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83 800 16 512 ह्या क्रमांकावर.

ट्रान्सफर, IMPS ट्रान्सफर, रांगा नाहीत, वाट पाहणंही नाही. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सेवा, क्षणात पैसे, सुरक्षित व्यवहार. विश्वास म्हणजे विश्वास बँक.

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

कॅश नो टेन्शन, कारण IMPS आहे ना. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. IMPS सेवा, डिजिटल युगातील क्षणातील सुरक्षित सेवा. क्षणात पैसे पाठवा कुठेही कधीही, आले मनात पैसे पाठवले क्षणात. विश्वास बँक, स्मार्ट बँकिंगची स्मार्ट निवड.

0: HR is brought to you by
1: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
0: This hour is brought to you by
2: Vishwas Cooperative Bank,
3: Sanchayat Samruddhi.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
5: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
6: रसिक अहो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. आणि आता आम्ही प्रसारित करत आहोत आजच्या आमच्या काही ठळक कार्यक्रमांची रूपरेषा. सायंकाळचे 7 वाजले आहेत. रूपरेषेनंतर आपण ऐकू शकणार आहात शुभंकर होती. 7:10 प्रसारित होईल कार्यक्रम मनाचा आरसा, सादरकर्त्या राधिका जोशी. रात्री दिलने पुकारा या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकणार आहात, सादरकर्त्या प्रांजली आफळे. सकाळी 6:05 आपण ऐकू शकणार आहात कार्यक्रम गोंदवलेकर महाराज यांचे विचार, सादरकर्ते दत्ता सरदेशमुख. 6:10 आपण आस्वाद घेऊ शकणार आहात भक्ती संगीताचा. 6:30 प्रसारित होईल कार्यक्रम दासबोध, सादरकर्ते पद्माकर देशपांडे. 6:35 आपण ऐकू शकणार आहात कार्यक्रम प्रभात विश्व, सादरकर्ते ऋषिकेश आयाचित. तर ही होती आजच्या आमच्या काही ठळक कार्यक्रमांची रूपरेषा. ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं सगळं तुमचा आवाज.

0: आपल्या पूर्वजांची आठवण संस्कार समृद्धी जपण्याची परंपरा म्हणजे पितृपक्ष. या पितृपक्षात अडवतकरांकडे गोल्ड ज्वेलरी बुक करा.
1: बुकिंग पासून खरेदी पर्यंतचा सर्वात कमी रेट बुक करण्याची सुवर्ण संधी. सोबत हमखास भेट वस्तू.
0: विश्वास नाशिककरांचा.
1: अडवतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

0: आपल्या पूर्वजांची आठवण संस्कार समृद्धी जपण्याची परंपरा म्हणजे पितृपक्ष. या पितृपक्षात अढावतकरांकडे गोल्ड ज्वेलरी बुक करा.
1: बुकिंग पासून खरेदी पर्यंतचा सर्वात कमी रेट बुक करण्याची सुवर्ण संधी. सोबत हमखास भेट वस्तू.
0: विश्वास नाशिककरांचा.
1: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर.

श्रोतेहो, अध्यात्मात रजोगुणी आणि तमोगुणी मंडळींचा भरपूर भरणा असतो. अशा व्यक्ती आध्यात्मिक जगतात वैचारिक प्रदूषण निर्माण करतात बरं का. आपण गुरुपदी आरूढ झालो आहोत असे दाखवून हे लोक सांसारिक दुःखाने रंजलेल्या गांजलेल्या लोकांना नादी लावतात. समर्थांनी या श्लोकात अशा दांभिक गुरूंचे प्रकार आणि लक्षणे सांगितली आहेत आणि त्यांचा समाचार घेतला आहे. चेटकी म्हणजे जारण मारण उच्चाटन करणारी एक हीन विद्या आहे. काही गुरु ही तंत्रविद्या आत्मसात करून लोकांना फसवतात. चाळकू म्हणजे फसवणारा, आपल्याला देवाचे दर्शन झाले आहे अशा कथा सांगतात किंवा पुनर्जन्माच्या कथा सांगतात. गतजन्मी तू सुदामा होतास किंवा गतजन्मी तू राधा होतीस इत्यादी इत्यादी. भोळ्या भाबड्या लोकांना अशा प्रकारे फसवून हे चाळकू नादी लावतात. द्रव्य भोंदू म्हणजे लोकांच्या भावनेला हात घालायचा आणि पैसे कमवायचे. निंदकू म्हणजे इतर संतांना नावे ठेवायची. पण समर्थ म्हणतात खरे गुरु असे नसतात, दुसऱ्याची निंदा करून कधी कोणी मोठा होत नसतो. श्रोतेहो, निंदा आली की त्या पाठोपाठ मत्सर येतो. अशा लोकांना समर्थ मच्छरू म्हणतात. भक्तिमंद म्हणजे काही गुरूंमध्ये नुसता डामडौल असतो पण भक्तीचाच अभाव असतो. अशा लोकांना समर्थ भक्तिमंद म्हणतात. केवळ ज्ञानाने आपला मोक्ष मिळत नसतो, पण काही गुरु मात्र ज्ञानाने उन्मत्त झालेले असतात. असे उन्मत्त गुरु आपले नुकसान करणार हे नक्की समजावे. काहींना गांजासारख्या उत्तेजक द्रव्यांचे व्यसन असते. शुद्ध परमार्थ सोडून परमार्थाच्या नावाने अशी विकृती समाजात दिसते. अशा सगळ्या भोंदू साधूंचा समाचार घेतल्यानंतर चौथ्या चरणात समर्थ साधू संत किंवा श्री गुरु कोणाला म्हणावे ते समजावतात. ज्यांच्याजवळ अगाध ज्ञान आहे त्यांना साधू म्हणावे. खरे ज्ञान हे मीपणा टाकून देते. मीपणाची एकही ओळख खऱ्या सत्पुरुषात नसते. खरे ज्ञान हे अंतरंगात भिनलेले असते. ते आपल्याला जागृत करते. ते आपल्याला योग्य त्या मोक्ष मार्गावर नेते. असे सद्गुरु आपला मोक्ष प्राप्तीचा मार्ग चुकू देत नाहीत. समर्थ म्हणतात असा ज्ञानी पुरुष त्यालाच साधू म्हणून ओळखावे. समर्थ अशा सत्पुरुषांचे वर्णन दासबोधात करतात. अंतरी शुद्ध ब्रह्मज्ञान बाह्य निष्ठेचे भजन तेथे बहु भक्तजन विश्रांती पावती श्रीराम. जो ब्रह्मज्ञान उपदेशी अज्ञान अंधकार निरसी जीवत्मया परमात्मयासी ऐक

0: आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 0253527626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

0: आपल्या पूर्वजांची आठवण संस्कार समृद्धी जपण्याची परंपरा म्हणजे पितृपक्ष. या पितृपक्षात अढावतकरांकडे गोल्ड ज्वेलरी बुक करा.
1: बुकिंग पासून खरेदी पर्यंतचा सर्वात कमी रेट बुक करण्याची सुवर्ण संधी. सोबत हमखास भेट वस्तू.
0: विश्वास नाशिककरांचा.
1: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

0: आपल्या पूर्वजांची आठवण संस्कार समृद्धी जपण्याची परंपरा म्हणजे पितृपक्ष. या पितृपक्षात अढावतकरांकडे गोल्ड ज्वेलरी बुक करा.
1: बुकिंग पासून खरेदी पर्यंतचा सर्वात कमी रेट बुक करण्याची सुवर्ण संधी. सोबत हमखास भेट वस्तू.
0: विश्वास नाशिककरांचा.
1: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800

0: आपल्या पूर्वजांची आठवण संस्कार समृद्धी जपण्याची परंपरा म्हणजे पितृपक्ष. या पितृपक्षात अडावतकरांकडे गोल्ड ज्वेलरी बुक करा.
1: बुकिंग पासून खरेदी पर्यंतचा सर्वात कमी रेट बुक करण्याची सुवर्ण संधी. सोबत हमखास भेट वस्तू.
0: विश्वास नाशिककरांचा.
1: अडावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स.

ट्रान्सफर, IMPS ट्रान्सफर, रांगा नाहीत, वाट पाहणंही नाही. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सेवा, क्षणात पैसे, सुरक्षित व्यवहार. विश्वास म्हणजे विश्वास बँक.

0: आपल्या पूर्वजांची आठवण संस्कार समृद्धी जपण्याची परंपरा म्हणजे पितृपक्ष. या पितृपक्षात अडावतकरांकडे गोल्ड ज्वेलरी बुक करा.
1: बुकिंग पासून खरेदी पर्यंतचा सर्वात कमी रेट बुक करण्याची सुवर्ण संधी. सोबत हमखास भेट वस्तू.
0: विश्वास नाशिककरांचा.
1: अडावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स.
2: आपली नवीन गाडी घेऊया ना.
3: बजेटचं काय?
2: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध. त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
4: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
5: अटी व शर्ती लागू.

0: आपल्या पूर्वजांची आठवण संस्कार समृद्धी जपण्याची परंपरा म्हणजे पितृपक्ष. या पितृपक्षात अडवतकरांकडे गोल्ड ज्वेलरी बुक करा.
1: बुकिंग पासून खरेदी पर्यंतचा सर्वात कमी रेट बुक करण्याची सुवर्ण संधी. सोबत हमखास भेट वस्तू.
0: विश्वास नाशिककरांचा.
1: अडवतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक रात्रीचे 8 वाजलेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM. तुमचं जगणं तुमचा आवाज. This hour is brought to you by
1: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
0: This hour is brought to you by Vishwas Cooperative Bank.
2: Sanchayat Samruddhi.
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
4: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: नमस्कार श्रोतेहो, रेडिओ विश्वास कम्युनिटी रेडिओ 90.8, तुमचं जगणं तुमचा आवाज।
1: श्रोतेहो, मी श्याम कुलकर्णी जत जिल्हा सांगली इथून आपणाशी बोलतोय।
0: श्रोतेहो नमस्कार। फुलं ही सुगंधी असतात, काही फुलं हे सुगंध विरहित असतात। फुलं ही जेव्हा बहरतात ती खूप स्वच्छंदी असतात आणि याच फुलांना आपण जेव्हा तोडतो खोडतो त्यावेळी ती फुलं आपली होतात। मग त्या फुलांचं आयुष्य काही तासांसाठीच असतं, पण ती फुलं कोठे जातात, त्या फुलांचा सुगंध मात्र सारा परिसर दरवळून टाकतो। फुलं मनाला प्रसन्न आणि आनंदी ठेवतात। आपण कोणाच्या स्वागतासाठी फुलं वापरतो, फुलांची माळ करतो, फुलांचं हार करतो। काही फुलं देवाच्या चरणी पडतात आणि या फुलांचं आयुष्य काही तासांसाठी असतं, पण ती फुलं पवित्र अशी होतात। अशा या फुलांची पालखी आपल्या अंगणातून जाते, आपल्या परिसरातून जाते, तेव्हा त्या फुलांच्या सुगंधाने सारा आसमंत सुगंधित होतो।

अशी ही सुगंधित फुले आपण उधळतो. ती फुलं शेवटी निर्माल्य होतात. त्या फुलांचं आयुष्य केवळ काही तासांचं काही क्षणांचं असत. अशी फुले आपण निर्माल्य करतो आणि त्या फुलांचं अस्तित्व आपण संपवून टाकतो. आयुष्याचं पण असंच आहे. परमेश्वर आपल्याला हे दान देतो, पण त्या फुलामध्ये सुगंध भरभरून असतो आणि पण त्याच फुलामध्ये जर काटे असतील तर आपण त्यालाही स्वीकारतो आणि आपलं आयुष्य आनंदी करण्याचा प्रयत्न करतो. जे मिळालं त्यात आपण धन्यता मानतो आणि फुलांच्या या पसाऱ्यामध्ये आपण बहरून जातो आणि आपण

फुलांच्या गंधकोशामध्ये आठवणींचा सुगंध दरवळतो आणि या फुलांची पापणी ओली ओली होते आणि आणखीनच आठवणींना बहर येतो. हीच फुले कोणाची तरी

सुगंध विरहित हीच फुले यांनाही भावभावना असतात, यांनाही मन असतं. या फुलांना सुगंध नसला तरी ही फुले मनाला टवटवीत करतात, मनाला ताजेतवाने करतात. आणि याच फुलांकडे आपण दुर्लक्ष केलं तर हीच फुले नाराजही होतात, हीच फुले नाराजही होतात.

याच फुलांचा सुगंध कवीच्या लेखणीतून उतरतात आणि या फुलातील सुगंध कवीला मोहवून टाकतो आणि कवीचे शब्द प्रकट होतात. गंध फुलांचा गेला सांगून तुझे नि माझे व्हावे मिलन, तुझे नि माझे.

पृथ्वीवरील या फुलांना स्वर्गातील देवांच्या फुलांची उपमा दिलेली आहे. फुलं ही मुलासारखी स्वच्छंदी असतात. लहान मुलं ही देवाघरची फुलं असतात. म्हणजेच फुलं ही देवासारखी असतात, निरागस असतात.

अशीच बहारदार गाणी पुन्हा घेऊन येत आहे. आपण भेटूच, श्याम कुलकर्णी आपली रजा घेतो. नमस्कार, ऐकत रहा रेडिओ विश्वास, कम्युनिटी रेडिओ 90.8. तुमचं जगणं तुमचा आवाज़.

0: शिक्षण अर्धवट राहिले, शाळा सोडावी लागली, तर आता शिक्षण पूर्ण करण्याची संधी पुन्हा तुमच्या दारी आली आहे. रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ आणि श्री ए पी पटेल हायस्कूल पंचवटी नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष उपक्रम.
1: महाराष्ट्राचे रहिवासी असलेल्या उमेदवारांना फॉर्म नंबर 17 द्वारे खासगी उमेदवार म्हणून 10वीची परीक्षा देण्याची संधी. यासाठी
0: 5वी किंवा 8वी उत्तीर्ण असणे आवश्यक. परीक्षेच्या वेळी वय किमान 14 वर्ष पूर्ण असावे. उमेदवार कोणत्याही नियमित शाळेत प्रवेशित नसावा. नोंदणी प्रवेश प्रक्रिया उमेदवाराच्या मूळ शाळेमार्फत पूर्ण करावी. नोंदणी प्रथम येणाऱ्या प्रथम प्राधान्य या तत्वावर केली जाईल. प्राप्त होणाऱ्या नोंदणीपैकी पहिल्या 20 पात्र उमेदवारांची निवड केली जाईल. या उमेदवारांना श्री ए पी पटेल हायस्कूल तर्फे 10वीच्या परीक्षेसाठी मोफत मार्गदर्शन वर्ग देण्यात येतील.
1: नोंदणीची अंतिम तारीख 30 सप्टेंबर 2026.
0: म्हणून विलंब न करता आजच नोंदणी करा. अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16512.

0: हे गीत आपण ऐकलं बहारों के सपने या चित्रपटामधलं. गीत होतं मजरूह सुलतानपुरी यांचं, संगीतकार राहुल देवबर्मन आणि स्वर होता मोहम्मद रफी यांचा.
1: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत सुलताना डाकू या चित्रपटामधलं गीत. ही शब्दरचना आहे कैफिया आझमी यांची आणि हे गीत ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजात, संगीतकार मदन मोहन.

0: विश्वासाचं नाव म्हणजेच डॉक्टर भूषण सुभाष सोनवणे डेंटल सर्जन यांचे माऊली डेंटल क्लिनिक. येथे डेंटल इम्प्लांट, रूट कॅनल, दातांची सफाई, एक्सरे आणि इतर कृत्रिम दातांची सुविधा उपलब्ध. पत्ता: ग्राउंड फ्लोर, गॅलेक्सी प्राइड, जेल रोड, वॉटर टँक जवळ, इंगळे नगर, नाशिक. वेळ: सकाळी 10 ते 2 आणि संध्याकाळी 4 ते रात्री 9. अहो मग वाट कसली पाहताय, आताच संपर्क करा 9420457.
1: बिच्चू या चित्रपटामधलं समीर यांचं गीत, संगीतकार आनंदराज आनंद आणि गायक स्वर आहे सुवर्णलता आणि हरिहरण यांचा.

0: आपल्या पूर्वजांची आठवण संस्कार समृद्धी जपण्याची परंपरा म्हणजे पितृपक्ष. या पितृपक्षात अढावतकरांकडे गोल्ड ज्वेलरी बुक करा.
1: बुकिंग पासून खरेदी पर्यंतचा सर्वात कमी रेट बुक करण्याची सुवर्ण संधी. सोबत हमखास भेट वस्तू.
0: विश्वास नाशिककरांचा.
1: अढावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स
2: कॅनडा. चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतरचं गीत ऐकूयात पार्वती खान यांच्या आवाजात. इंदिवर यांच्या गीताला संगीत राजेश रोशन यांनी दिलंय आणि हे गीत आपण ऐकूयात आसमान से ऊंचा या चित्रपटामधलं.

0: आपल्या पूर्वजांची आठवण संस्कार समृद्धी जपण्याची परंपरा म्हणजे पितृपक्ष. या पितृपक्षात अढावतकरांकडे गोल्ड ज्वेलरी बुक करा.
1: बुकिंग पासून खरेदी पर्यंतचा सर्वात कमी रेट बुक करण्याची सुवर्ण संधी. सोबत हमखास भेट वस्तू.
0: विश्वास नाशिककरांचा.
1: अढावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स
2: ऐकूया. सपन जगमोहन यांचं संगीत असलेलं नक्षलालपुरी यांचं गीत चेतना या चित्रपटामधलं ऐकूया मुकेश यांच्या आवाजात.

0: स्मार्ट लोकांची स्मार्ट निवड, विश्वास IMPS, क्षणात पैसे पाठवा, क्षणात आनंद पोहोचवा. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सेवा, क्षणात जलद व्यवहार, सुरक्षित व्यवहार, विश्वासाचा व्यवहार.
1: आपल्या पूर्वजांची आठवण, संस्कार, समृद्धी जपण्याची परंपरा म्हणजे पितृपक्ष. या पितृपक्षात अढावतकरांकडे गोल्ड ज्वेलरी बुक करा.
2: बुकिंग पासून खरेदी पर्यंतचा सर्वात कमी रेट बुक करण्याची सुवर्ण संधी, सोबत हमखास भेट वस्तू.
1: विश्वास नाशिककरांचा.
2: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर.

0: Radio Vishwas Time Check Time Check.
1: रात्रीचे 9 वाजले आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM. तुमचं जगणं, तुमचा आवाज.
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
2: This hour is brought to you by Vishwas Cooperative Bank.
1: Sanchayat Samruddhi.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज.
5: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: रामराम मंडळी, डॉक्टर राजेश नामदेवराव आहेर, म्हणजे तुमचा लाडका बाळू बाळू नेहरमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ नाशिक आणि जगभरात ऐकण्यासाठी डाऊनलोड करा रेडिओ विश्वास 90.8 ऍप. मंडळी, म्युझिक म्युझिक म्युझिक. मागच्या वेळेस आपण ऐकलं संगीता सीमार या गुरूंना आणि त्यांचे विद्यार्थी संजय डेरे, अर्जुन डेरे आणि स्मिता पांडे यांना. संगीताजी राम राम.
1: राम राम जी. राम राम.
0: कुछ सुनाइये.

0: संजयजी मला एक सांगा, गाणं शिकायला लागल्यापासून तुम्हाला आवाज देवाने दिला, उसको तराश दे के लिए आपने गाना सीखना शुरू कर दिया, काय परिवर्तन झालं? ऑलरेडी तुम्ही खूप छान गात होता, पण शिकायला सुरुवात केल्यानंतर काय फरक पडलं?
1: शिकण्याचा जो आनंद मिळतो ना तो अवर्णनीय. खरंच म्हणतो, परमेश्वराशी जवळ जाण्यासाठी जेव्हा आपण चांगलं शिकून ते गाणं गाऊ शकतो ना, तर तो वेगळाच आनंद आहे.
0: नाही, तुमच्या गाण्यात काय परिवर्तन झालं?
1: माझ्या गाण्यात म्हणजे माझ्या गाण्यातलं परिवर्तन म्हणजे जेव्हा पूर्वी लोक मला ऐकायचे आणि आत्ता ऐकतात
0: त्यांना जाणवतो तो फरक.
1: तर तुम्ही गाणं शिकवा आम्हाला,
0: त्यांना जाणवायला लागलं तुम्ही शिकतायत, तुमच्या गाण्यात परिवर्तन झालंय त्यांना.
1: हो, जाणवतच आहे.
0: वा,
1: ते जाणवतच आहे त्यांना.
0: आणि तुम्हाला काय जाणवतंय शिकायला लागल्यापासून? मी हा प्रश्न काय विचारतो माहिती का, की जे लोक आपला प्रोग्राम ऐकतायत ना, त्यांना समजावं की गाणं शिकण्याचं महत्व काय. तुमचा वैयक्तिक अनुभव सांगा की तुम्हाला गाणं शिकण्यापासून काय वाटायला लागलं?
1: गाणं मी सुरुवातीला गायचो, पण ते गाताना जे माझ्या मनात एक वाटायचं, यापेक्षा मी चांगलं काय करू शकेल, मी अपूर्णच आहे. माझे गुरुजी समोर बसले आहे, त्यांच्या समोर मी अपूर्णच आहे. पण विषय महत्वाचा असा आहे, त्यातल्या त्यात माझं गाणं मी रोज रियाज करून करून करून स्वतःला एक चॅलेंज देऊन मी चांगलं गाण्याचा प्रयत्न केल्यामुळे मला त्याचा आनंद असा होतो का, मी सुद्धा चांगलं गाऊ शकतो. हा माझा त्यातला माझा वैयक्तिक फायदा आहे.
0: व्हेरी गुड. एखादं मराठी गाणं ऐकवा.
1: गडे घे बहाने निमित्ते कशाला अस

0: पुरेशी न झाली तुझी रेशमाची मिठी सैल झाली.
1: वा स्मिता, तुला गाणं शिकायला लागल्यापासून तुझ्या गाण्यामध्ये तुला स्वतःला जाणवलेला फरक काय?
2: मला एक आत्मिक सुख लागलं आणि गाणं म्हणजे शास्त्रीय संगीत शिकायला लागल्यापासून त्याच्यात एक अध्यात्म जोडलेलं आहे असं मला वाटलं आणि मला खूप एक मन शांती मिळते.
1: आणि प्रेक्षकांना जाणवलं तू शिकायला लागलीस?
2: प्रेक्षकांना मे बी जाणवलं. पहिले माझं गाणं असं ओरडल्यासारखं व्हायचं.
1: ओके.
2: आता सॉफ्टनेस आलेला आहे.
1: ओके. तो कसा का त्याच्यासाठी काय केलं तू?
2: त्याच्यासाठी मी रियाज केला. युट्यूब वरन मी सगळ्यांचा ऐकते, मी शिकते.
1: आता तू मला डायरेक्ट टिप दे.
2: येस.
1: खूप सुंदर पॉइंट काढला. जेव्हा तू शिकलेली नव्हतीस तेव्हा तू ओरडायचीस. म्हणजे आपली आपली बात की जो सुरुवात हो गई उसका एक्झाम्पल.
2: गाणं हॅश व्हायचं
1: माझं. हा हॅश बाप काय इंग्लिश वर्ड वापरायला लागली स्मिता. बरं, ओरडायचीस आमच्यासाठी ओरडायचीस. आणि आता ते गाणं सॉफ्ट झालं.
2: सॉफ्ट झालं.
1: त्याच्यासाठी तू काय मेहनत केली नेमकी ते सांग.
2: मी स्वरांचा अभ्यास केला पहिले तर.
1: म्हणजे काय?
2: सरगम शिकली.
1: सारेगम
2: आता मॅमने सांगितलं त्याप्रमाणे मी रियाज केला. तानपुरा लावून मी स्वतः रियाज करते अर्धा अर्धा तास आणि सरगम गाते, अलंकार गाते. त्यांनी जसं ज्या पद्धतीने त्यांनी रियाजाचं स्वरूप दिलेलं आहे त्याप्रमाणे मी रियाज.
1: किती वेळ करतेस रियाज?
2: साधारण अर्धा तास तरी करते मी
1: सकाळी.
2: हा नाही जमलं तर 15 मिनिटं माझ्या दिवसातनं कधीतरी मी 15 मिनिटं तरी करते.
1: कसं असतो तुझा रियाज? सुरुवात कशी होते?
2: सुरुवातीला मी सकाळी उठल्यानंतर गरम पाणी वगैरे पिणं, नंतर मग ओंकार लावते. पहिले हमिंग करते.
1: एक एक एक एक करून दाखव सगळं.
2: मग माझ्या स्केल मध्ये जी शार्प मध्ये मी गायला लाग म्हणजे सुरुवात करते. पहिले सा लावते षडजचा रियाज,

0: म्हणजे तू वॉवेल्स करते का?
1: शर्जमध्येच वॉवेल्सची पण प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे.
0: ओके, व्हेरी गुड. एखादं मराठी गाणं
1: आपला गळा कंटिन्यू फिरता राहतो, साचा रियाज खूप महत्वाचा आहे त्यातल्या त्यात. मराठी गाणं गाण्याचा एक प्रयत्न करते.

0: बूटा बूटा हाल हमारा जाने पत्ता पत्ता।
1: क्या बात है मंडळी, थोडक्यात तुम्हाला जर मनापासून गाणं म्हणायचं असेल, तुम्हाला स्वतःला जाणवत असेल की मला गाणं म्हणायचंय माझ्या आनंदासाठी, दुसऱ्यांसाठी नाही, दुसरे तुमचं गाण्यावर हसत असतील, चेष्टा करत असतील, पण त्यांचं हसी चेष्टा बंद करायची असेल, तर सगळ्यात पहिले आपल्याला अर्जुनने सांगितल्याप्रमाणे यूट्यूबवर जा, तिथं डायरेक्ट टाका हिंदुस्थानी क्लासिकल गाणं किंवा सुगम संगीत ची सुरुवात किंवा हिंदुस्थानी क्लासिकल कसं शिकायचं, आणि मग त्याचे धडे येतील, आणि डायरेक्ट हे करा, आणि स्केल शोधायचं म्हणजे ज्या ज्या आवाजात तुम्ही गाणं म्हणू शकता ना, तो आवाज तुमचा स्केल आहे, ज्या आवाजात तुम्ही बोलता सॉफ्टली। आणि रियाज करताना मॅडमने आपल्याला सांगितलं की ओरडून म्हणायचं नाही, अतिशय स्मूथली म्हणायचं, रोज सकाळी अर्धा तास म्हणायचं, म्हणताना पाणी प्यायचं, त्याची सुरुवात हमिंगने करायची, म्हणजे हम, नंतर ओंकार तोही न ओरडता तोंड उघडं करून, नंतर हाकार तोही तोंड मोठं करून, नंतर सा ते तोंड मोठं करून पण सॉफ्टली ओरडायचं नाही। स्मिता म्हटली तशी, स्मिताने अडकत अडकत सुरुवात केली, आपल्याला डायरेक्ट जंप मारायची, तिने सांगितलेलं शॉर्टकट वापरायचा, की तिने ज्यावेळेस रियाज सुरू केला तर तिची गाणं म्हणताना पूर्वी ओरडायची असं तिला जाणवायचं, ते गाणं एकदम सॉफ्ट झालं। त्याच्यासाठी रियाज करा करा करा करा, अर्धा तास करा, रियाज करताना पाणी प्या आणि आनंदी राहा। थँक्यू व्हेरी मच,
2: थँक्यू।
1: तुमच्या सगळ्यांच्या आयुष्यात गाणं येवो आणि तुमचं आयुष्य संगीतमय हो या शुभेच्छा। काही गरज वाटली तर फोन करा 83 800 16 512 वर। राम राम मंडळी, भेटूया।
3: तुमच्या मुलाचं स्वप्न IIT मध्ये जाण्याचं आहे की डॉक्टर बनण्याचं?
4: भारतातील नामांकित JEE आणि नीट कोचिंग ब्रँड पेस आता आपल्या नाशिक मध्ये,
3: आणि तेही अशोक स्तंभ आणि नाशिक रोड येथे।
4: जोशीज इंजिनिअरिंग क्लासेसचा प्रदीर्घ अनुभव
3: आणि पेसचे दर्जेदार मार्गदर्शन
4: म्हणजे यशाच्या दिशेने पडणारे खात्रीशीर पाऊल। JEE, नीट, CET आणि फाउंडेशनच्या उत्कृष्ट तयारीसाठी जोशीज क्लासेस घेऊन आले आहे पेस IIT & मेडिकल।
3: आता नाशिकच्या विद्यार्थ्यांना मिळणार पेसची उत्तम तयारी जोशीज क्लासेसच्या अतूट विश्वासासोबत।
4: ऍडमिशन आणि अधिक माहितीसाठी आज

0: संपर्क करा 9146773425.
1: मन्नाडे आणि मोहम्मद रफी यांनी गायलेलं अभिलाषा या चित्रपटामधलं गीत आता ऐकणार आहोत. मजरूह सुलतानपुरी यांच्या गीताला संगीत आहे राहुलदेव बर्मन यांचं.

0: आपल्या पूर्वजांची आठवण संस्कार समृद्धी जपण्याची परंपरा म्हणजे पितृपक्ष. या पितृपक्षात अढावतकरांकडे गोल्ड ज्वेलरी बुक करा.
1: बुकिंग पासून खरेदी पर्यंतचा सर्वात कमी रेट बुक करण्याची सुवर्ण संधी. सोबत हमखास भेटवस्तू.
0: विश्वास नाशिककरांचा.
1: अढावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स.
2: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं शकील बदायनी यांचं. हे गीत ऐकणार आहोत जुर्म और सजा या चित्रपटामधलं. गीताला संगीत आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं.

0: पैसे पाठवायचे ना, मग थांबायचं कशाला? विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सेवा, डिजिटल युगातील क्षणातील सुरक्षित सेवा. क्षणात पैसे ट्रान्सफर, 24 तास सुरक्षित आणि विश्वासार्ह. विश्वास बँक, तुमच्या प्रत्येक व्यवहारात विश्वास.
1: कार्यक्रमात यानंतरचं गीत आपण ऐकणार आहोत धडकन या चित्रपटामधलं. हे गीत ऐकूया लता मंगेशकर यांच्या आवाजात. प्रेम धवन यांची गीतरचना आणि या गीताला संगीत दिलं आहे रवी यांनी.

0: करायची आहे? मग निवडा विश्वास कोऑपरेटिव्ह बँक. 7 दिवसापासून 18 महिने आणि त्यापुढील कालावधीसाठी एफडी सुविधा. व्याजदर 3% ते 7.25% ज्येष्ठ नागरिक आणि रुपये 15 लाखावरील ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज आणि खास 499 दिवसांची स्पेशल एफडी योजना 7.75% व्याजदरासह. तेव्हा आजच भेट द्या आपल्या जवळच्या विश्वास बँक शाखेला. अधिक माहितीसाठी संपर्क 9130002088. विश्वास बँक, विश्वासाचे नाते.
1: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकूयात लता मंगेशकर यांनी गायलेलं. हे गीत आहे आनंद बक्षी यांचा उपहार या चित्रपटामधलं. गीताला संगीत आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं.

0: तुम्हाला सुरक्षितता आणि चांगला परतावा कुठे मिळेल?
1: विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेत नक्की मिळेल. 7 दिवसापासून 18 महिने आणि त्यापुढील मुदतीसाठी FD करा आणि मिळवा 3% ते 7.25% पर्यंत आकर्षक व्याजदर.
0: ज्येष्ठ नागरिकांसाठी काही विशेष योजना?
1: हो आहे ना. ज्येष्ठ नागरिक आणि ₹15 लाख किंवा त्याहून अधिक ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज.
0: वा, आणखी काही खास?
1: हो, आमची 499 दिवसांची स्पेशल FD योजना आकर्षक 7.75% व्याजदरासह. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला नक्की भेट द्या किंवा कॉल करा 9130020888. विश्वास बँक, तुमच्या विश्वासाची बँक.
2: जगजीत सिंग यांनी गायलेलं गीत आता ऐकणार आहोत. संगीतकार बप्पी लहिरी आणि हे गीत आहे एक बार कहो या चित्रपटामधलं.

आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमानं सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ते तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, एचपीटी कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8380016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर. श्रोते हो, स्मार्ट युनिसेफ आणि रेडिओ विश्वास यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत एक नवीन कार्यक्रम, प्राधान्य द्या शिक्षणाला आणि नकार द्या बालविवाहाला. ऐकूया या कार्यक्रमाचं हे शीर्षक गीत. या गीताचा अनुवाद केला आहे पंडित अविराज तायडे यांनी, संगीत दिलंय ज्ञानेश्वर कासार यांनी, संगीत संयोजक आहेत ऋषी पाटील आणि अभिजित शर्मा, गायक कलाकार आहेत सूरज बारी आणि आरती पिंपळकर, सहगायन आर्या कापुरे आणि जागृती नागरे यांचं. या गीताचं ध्वनिमुद्रण करण्यात आलं आहे प्रशांत पंचभाई श्रीरंग स्टुडिओ नाशिक इथं आणि या गीताची निर्मिती केली आहे रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांनी.

0: शिक्षणाला नकार द्या बालविवाहाला.
1: शब्द सुरांचे झाले गाणे नाशिकचे सुप्रसिद्ध गायक आणि संगीतकार श्री विवेक केळकर यांनी स्वरबद्ध केलेल्या सुमधुर गीतांचा नवा कोरा कार्यक्रम. गायन विवेक केळकर, निवेदन सौप्रज्ञा कुलकर्णी. शनिवार दिनांक 3 ऑक्टोबर 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता. ठिकाण कलास्मृती ऑडिटोरियम द क्रिसेंडो, कालिका प्लाझा, कालिका मंदिरासमोर, जुना मुंबई, आग्रा रोड, नाशिक. विशेष सहकार्य विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. रेडिओ पार्टनर रेडिओ विश्वास. प्रवेश मूल्य ऐच्छिक. रसिक श्रोत्यांना या सुंदर कार्यक्रमासाठी आग्रहाचं आमंत्रण.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: रात्रीचे 10 वाजले आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
0: This hour is brought to you by
2: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
0: This hour is brought to you by Vishwas Cooperative Bank.
1: Sanchayat Samruddhi.
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
4: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही, त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

नमस्कार रसिक श्रोते हो, आपण ऐकता आहात रेडिओ विश्वास 90.8, तुमचं जगणं तुमचा आवाज। मंडळी, मी विश्वास देशपांडे 40 गावहून बोलतो आहे आणि मी तुम्हा सर्वांचं आनंद घनलता या कार्यक्रमाच्या 26व्या भागामध्ये मनपूर्वक स्वागत करतो। मंडळी, आज आपण बोलणार आहोत ते संगीतकार मदन मोहन यांनी संगीतबद्ध केलेल्या आणि लता दीदींनी गायलेल्या गाण्यांबद्दल। मंडळी, खरं सांगू का तुम्हाला, लहानपणी रेडिओवरची गाणी ऐकणं म्हणजे संगीताची मेजवानीच असायची। आज आपण टीव्हीवर गाणी पाहतो, पण पूर्वी रेडिओवर

गाणी ऐकण्याची मजा होती ती टी व्हीवरची गाणी पाहण्यात नाही असं मला वाटतं. रेडिओ सिलोन, ऑल इंडिया रेडिओ, विविध भारती या चॅनल्सवर गाण्यांचे एकापेक्षा एक बहारदार असे कार्यक्रम असायचे. ये ऑल इंडिया रेडिओ की उर्दू सर्व्हिस आहे अशा भारदस्त आवाजाने कार्यक्रम सुरू व्हायचा. आइए अब सुनते हैं लता मंगेशकर का गाया हुआ गीत. फिल्म का नाम है अनपढ़ और गीत के बोल लिखे हैं राजा मेहंदी अली खान ने और इसकी धुन बनाई है मदन मोहन ने. आणि मग गाणं सुरू व्हायचं. धुन, फनकार, तर्स, नगमा इत्यादी उर्दू शब्द ऐकून ऐकून कळायला लागले होते आणि तेव्हापासूनच मदन मोहन यांचं नाव एक संगीतकार म्हणून कानावर पडत होतं. पण संगीतकार म्हणजे नेमकं काय, तो काय करतो, त्याचं अशा गीतांमध्ये काय योगदान असतं ते आताशा कुठं नीट कळायला लागलाय. संगीतकार मदन मोहन यांच्याबरोबर लता दिदींनी त्यांची सर्वोत्कृष्ट गाणी गायली आहेत असं म्हटलं जातं. मदन मोहन यांच्यासोबत गायलेल्या गाण्यांची संख्या एकूण 210 आहे आणि त्यांनी संगीतबद्ध केलेल्या आपकी नजरों ने समझा प्यार की काबिल मुझे या अनपढ चित्रपटामधल्या गाण्याचा हा किस्सा मी आपल्याला सांगतो आहे. अनपढ चित्रपटामधल्या एका गाण्यासाठी संगीतकार मदन मोहन अनेक महिने रियाज करत होते, त्या गाण्याला चाल लावण्याचा प्रयत्न करत होते आणि मोहन कुमार हे या अनपढ चित्रपटाचे निर्माते होते. पण त्यांना काही केल्या या गीताची चाल पसंत पडेना. शेवटी गीतकार राजा मेहंदी अली खान आणि मदन मोहन यांनी केवळ 10 मिनिटात एक गाणं तयार केलं आणि ते गाणं होतं आपकी नजरों ने समझा. या गाण्यानं अफाट लोकप्रियता मिळवली. लता दिदींना या गाण्यासाठी फिल्मफेअर अवॉर्ड मिळालं. ज्यांच्या व्यक्तिमत्वाला दैवी प्रतिभेचा परिसस्पर्श झाला आहे अशी ही सगळी मंडळी. जे हातात घेतलं त्याचं सोनं केलं. महान संगीतकार नौशाद यांनी मदन मोहन यांनी स्वरबद्ध केलेल्या या गीताबद्दल असं म्हटलं होतं की ये गीत अगर मुझे मिल जाए तो इस गीत पर मेरा सारा संगीत न्यौछावर है. याचाच अर्थ मदन मोहन यांचं संगीतकार म्हणून असलेलं मोठेपण महान संगीतकार नौशाद यांनी देखील मान्य केलं होतं मंडळी. तेव्हा हेच सुंदर असं अनपढ या चित्रपटामधलं गीत आपकी नजरों ने समझा प्यार की काबिल मुझे आपण हे ऐकूया.

मंडळी, मदन मोहन हे त्या काळातली प्रसिद्ध बॉम्बे टॉकीज तिचे मालक होते रायबहादूर चुनीलाल कोहली त्यांचे सुपुत्र. पण फिल्मिस्तानमध्ये असलेल्या या रायबहादूर चुनीलाल कोहली यांना असं वाटत होतं की आपल्या मुलानं या चित्रपट क्षेत्रामध्ये येऊ नये. पण नियतीच्या मनात काही वेगळंच होतं आणि बहुतेक नियतीच्या मनामध्ये या मुलाला सर्वोत्कृष्ट संगीतकार म्हणून पुढं आणण्याचं ठरलेलं होतं. हा मुलगा तसं सुरुवातीला खुशाल चेंडू, बडे बाप का बेटा असं सगळ्यांना वाटायचा. पण त्याची जिद्द होती, आपण निवडलेल्या मार्गानंच तो गेला आणि हा बडे बाप का बेटा बडाही झाला. पण कसा, तर आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर. एक संगीतकार, गझलांचा बादशहा म्हणून त्यानं जो लौकिक मिळवला तो भल्या भल्या नाही, अप्राप्य होता. मदन मोहन यांनी दुसऱ्या महायुद्धाच्या काळात 2 वर्ष सैन्यामध्ये सेकंड लेफ्टनंट म्हणून नोकरी केली. पण मनातली संगीताची ओढ त्यांना स्वस्थ बसू देईना. ही नोकरी कुठंतरी आपल्याला आपल्या मनासारखं करू देत नाही, ही बोच त्यांना सारखी होती. शेवटी मदन मोहन यांनी लष्करातल्या नोकरीचा राजीनामा दिला आणि लखनऊ आकाशवाणीवर ते सहाय्यक म्हणून काम करू लागले. या ठिकाणी त्यांचा परिचय झाला ते बेगम अख्तर, उस्ताद फैयाज खान, उस्ताद अली अकबर खान, तलत महमूद यांच्यासारख्या दिग्गज कलाकारांशी. मदन मोहन यांनी तसं पाहिलं तर शास्त्रीय संगीताचं कोणतंही औपचारिक शिक्षण घेतलेलं नव्हतं, पण जन्मतःच उपजत असलेलं संगीताचं ज्ञान आणि मिळेल तिथून नवनवीन गोष्टी शिकण्याची, आत्मसात करण्याची टीप कागदासारखी वृत्ती, या आधारे आकाशवाणीवरील कार्यक्रमांना त्यांनी संगीत द्यायला सुरुवात केली. याच काळात शास्त्रीय संगीतातील राग, बंदिशी, गझला इत्यादींमधले बारकावे त्यांनी निरीक्षणातून सहजपणे आत्मसात केले. त्यांचा आवाजही उत्तम होता आणि या काळामध्ये त्यांनी आपल्या आवाजात काही गझल ध्वनिमुद्रित केल्या. पण ही आकाशवाणीची नोकरी देखील त्यांच्या स्वतंत्र कार्य करण्याच्या आड येत होती आणि म्हणून या नोकरीचाही त्यांनी राजीनामा दिला आणि संगीत क्षेत्रामध्ये काही स्वतंत्र कार्य करण्याच्या उद्देशानं ते मुंबईला आले आणि इथं त्यांची भेट झाली प्रख्यात संगीतकार गुलाम हैदर यांच्याबरोबर. गुलाम हैदर यांच्या सांगण्यावरून त्यांनी लता दिदींसोबत एक युगलगीतसुद्धा गायलं. पण दुर्दैवानं या गीताचा चित्रपटामध्ये समावेश नाही होऊ शकला. पण यावेळेला मदन मोहन हे लता दिदींच्या आवाजानं अतिशय प्रभावित झाले होते. पुढे त्यांनी संगीत दिलेला आंखे हा पहिला चित्रपट आला. पण इच्छा असूनही काही कारणांमुळे लता दिदींना या आंखे चित्रपटातली गीतं गाता आली नाहीत. पण त्यानंतर मदन मोहन स्वतः दिदींकडे गेले. त्यांनी दिदींना म्हटलं की दिदी, आपण दोघांनी म्हटलेलं पहिलं गाणं हे भावा बहिणीच्या नात्याचं होतं, आपण आता यापुढे सुद्धा भाऊ बहीण म्हणूनच राहूया. या गोष्टीला दिदीने आनंदाने होकार दिला आणि मदन मोहन दिदींचे प्रिय मदन भैया झाले. दोघांनीही हे नातं अगदी आयुष्यभर जपलं. चित्रपटसृष्टीच्या मोहमयी बेगडी दुनियेत असं निखळ शुद्ध प्रेमाचं नातं जपणाऱ्या व्यक्ती अभावानंच आढळतील. रक्षाबंधनाच्या दिवशीसुद्धा मदन मोहन न चुकता दिदींकडे जायचे.
मदन मोहन यांच्या संगीत निर्देशनामध्ये दीदींनी गायलेलं एक सुंदर गीत आपण ऐकूया, जिया ले गयो जी मोरा सावरिया, राजा मेहंदी अलिया खान यांचं हे गीत, अनपड या चित्रपटामधलं जिया ले गयो जी मोरा सावरिया। मंडळी, मदन मोहन हे गझलांचे सर्वश्रेष्ठ कंपोजर मानले जातात आणि संगीत विश्वातील महान संगीतकारसुद्धा त्यांचं हे मोठेपण मान्य करतात। त्यातले नौशाद यांचं उदाहरण तर मी सांगितलंच, पण संगीतकार खय्याम हे मदन मोहन यांच्याबद्दल बोलताना म्हणतात, संगीतातील साऱ्या विविधतांचं त्यांना ज्ञान होतं, त्यांची संगीत रचना म्हणजे श्रोत्यांसाठी अनमोल खजिना। लतादिदी तर त्यांना गझलोंका बादशहा म्हणायच्या। लतादिदींबरोबर त्यांच्या एकापेक्षा एक सरस अशा गझल आहेत। 1958 आलेल्या अदालत या चित्रपटातील यूं हसरतो के दाग मोहब्बत में धोलिए या गीताला तर प्रचंड लोकप्रियता मिळाली। अनपडमधीलच आपकी नजरों ने समझा है इसी में प्यार की आबरू यासारख्या गजला कोण विसरू शकेल। मेरा साया या चित्रपटातलं नयनों में बदरा छाए तू जहां जहां चलेगा मेरा साया साथ होगा ही गाणी तर ब्लॉकबस्टर ठरली। 1967 एकदा दीदींना विचारलं गेलं की त्यावर्षी त्यांनी गायलेली सर्वोत्कृष्ट गाणी कोणती। त्यांनी ज्या गाण्यांची नावं सांगितली त्या दोन गाणी फक्त एकाच संगीतकाराची होती। ती दोन गाणी होती, लग जा गले के फिर ये हसी रात हो के न हो आणि बैरन नींद न आए। आणि ही गाणी होती संगीतकार मदन मोहन यांची। अन्य संगीतकारांचं फक्त एखादं दुसरं गाणं होतं। तेव्हा आपणही ही सुंदर रचना ऐकूया, मेरा साया या चित्रपटामधली तू जहां जहां चलेगा मेरा साया साथ होगा।

मंडळी वो कौन थी या चित्रपटामधलं लग जा गले के फिर ये हसी रात हो के न हो आणि नयना बरसे रिमझिम रिमझिम या गाण्यांनी तर लोकप्रियतेचा कळस गाठला. गाण्यांसाठी रसिकांनी चित्रपट डोक्यावर घेतला, चित्रपट पाहण्यासाठी आणि गाणी ऐकण्यासाठी, त्या चित्रपटामधली गाणी पाहण्यासाठी रसिकांनी गर्दी केली. दीदींचा गोड कोळा आवाज एखाद्या प्रेमिकेला साजेसा होता. काही रसिक तर गमतीनं असं म्हणू लागले की पडद्यावरील भूतांना सुद्धा लताचाच आवाज चालतो, दुसरा आवाज त्यांना सूटच होत नाही. या अप्रतिम गीतांबद्दल मदन मोहन यांना फिल्मफेअर वा अन्य पुरस्कार मिळणं अपेक्षितच होतं, पण दुर्दैवाने तो मिळाला नाही. पण मदन मोहन हे अत्यंत स्वाभिमानी, कोणापुढे पुरस्कारासाठी झुकणे वा लाचार होणं हे त्यांच्या स्वभावातच नव्हतं. हे झाल्यावर ते आपल्या पुढील कामामध्ये घडून गेले. मग लतादिदींनी त्यांना फोन केला आणि त्या म्हणाल्या, मदन भैया वो कौन थी ची गाणी इतकी सुंदर झाली की तुम्हाला पुरस्कार मिळेलच असं मला वाटलं होतं. त्यावर मदन मोहन उत्तरले, माझ्या दीदीला असं वाटलं ना की मला पुरस्कार मिळायला हवा होता, मग मला पुरस्कार मिळाला, मला अन्य पुरस्काराची गरज नाही. एवढी दीदींवर मदन मोहन यांची श्रद्धा. आपणही हे सुंदर गीत ऐकूया, लग जा गले के फिर ये हसी रात हो न हो, चित्रपट वो कौन थी.

मंडळी, रेडिओ लखनौवर काम करत असताना मदन मोहन यांचा संबंध बरकत अली आणि बेगम अख्तर यासारख्या गायकांशी आला होता. त्यांच्या शैलीचा प्रभाव नकळतच मदन मोहन यांच्यावर पडला. मैने रंग दी आज चुनरिया, जिया ले गयो जी मोरा सांवरिया, नैनो में बदरा छाये यासारख्या गाण्यांवर बरकत अलींचा प्रभाव आपल्याला दिसून येतो. तर उनको ये शिकायत है, आज सोचा तो आंसू भराई, आपकी नजरों ने समझा है इसी में प्यार की आबरू, हम प्यार में जलने वालों को, यासारख्या गाण्यांवर बेगम अख्तर यांच्या गायकीचा प्रभाव आपल्याला दिसून येतो. त्यांच्या भाई भाई या चित्रपटातील कदर जाने ना या गीतानं तर बेगम अख्तर इतक्या प्रभावित झाल्या की त्यांनी दूरध्वनी करून मदन मोहन यांचं अभिनंदन केलं. मंडळी, लता दिदी आणि मदन मोहन यांचं भावा बहिणीचं नातं मदन मोहन यांच्या मृत्यूनंतर सुद्धा कायम राहिलं. वीर झारा हा यश चोप्रांचा चित्रपट 2004 आला. मदन मोहन यांचं निधन 14 जुलै 1975 झालं. 2004 आलेल्या वीर झारा या चित्रपटामध्ये 11 गाणी आहेत आणि त्यातल्या 8 गाण्यांना लता दिदींचा आवाज आहे. आणि ह्या गाण्यांना संगीत कोणाचं आहे माहिती आहे? हे संगीत आहे मदन मोहन यांचं. आश्चर्य वाटलं ना? तुम्ही म्हणाल की हे कसं शक्य आहे, कारण हा चित्रपट आला 2004 आणि मदन मोहन तर 14 जुलै 1975 गेलेत. आणि मदन मोहन गेल्यानंतर चक्क 30 त्यांचं संगीत या चित्रपटाला, कसं काय? होय मंडळी, हे खरं आहे. झालं असं की मदन मोहन यांनी त्यांना सुचलेल्या शेकडो धून टेप रेकॉर्डवर रेकॉर्ड करून ठेवल्या होत्या. आणि मदन मोहन यांचा मुलगा संजीव कोहली याची इच्छा होती की आपल्या वडिलांनी आपल्या वडिलांनी अशा एखाद्या चित्रपटाला संगीत द्यावं की ज्यामध्ये सुपरस्टार अमिताभ बच्चन आणि हेमा मालिनी हे महान कलाकार असतील. पण मदन मोहन असताना त्याची ही इच्छा काही पूर्ण होऊ शकली नव्हती. आणि यश चोप्रा जेव्हा नवीन चित्रपट निर्मिती करतायत हे त्याला समजलं तेव्हा तो आपल्या वडिलांच्या रेकॉर्ड केलेल्या काही धून रचना घेऊन यश चोप्रांकडे गेला. त्यांना ते ऐकवल्या. यश चोप्रांना सुद्धा त्या मदन मोहन यांच्या रचना पसंत पडल्या आणि त्यातल्याच काही रचनांचा वापर त्यांनी या चित्रपटामध्ये केला. मंडळी, या वीर झारा या 2004 आलेल्या चित्रपटातल्या गाण्यांसाठी मदन मोहन यांना मरणोत्तर फिल्मफेअर अवॉर्ड मिळालं. मदन भैयांना पुरस्कार मिळावा अशी लता दिदींची इच्छा होतीच ना, ती अशा प्रकारे पूर्ण झाली. या चित्रपटात दिदींच्या आवाजातली गाणी आहेत तेरे लिए हम है जिए, नंतर दो पल रुका, तेरे कुर्बान जावा, तुम पास आ रहे हो, ऐसा देश है मेरा, हम तो भाई जैसे हैं, जाने क्यों ये हम आ गए. मंडळी, खरं सांगायचं तर मदन मोहन यांनी संगीतबद्ध केलेली लता दिदींची सगळीच गाणी अप्रतिम आहेत, सगळीच गाणी गाजली आहेत. आपण आजच्या या कार्यक्रमाचा समारोप लता दिदींनी गायलेल्या एका सुंदर गीतानं करूया. जरा सी आहट होती है तो दिल ये सोचता है, हे गाणं हकीकत या चित्रपटामधलं आहे. या गीतानं आपण कार्यक्रमाचा समारोप करूया.
आपण ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8, तुमचं जगणं, तुमचा आवाज. मंडळी, मी विश्वास देशपांडे आजच्या पुरता तुमचा निरोप घेतो, पण आपण पुन्हा भेटूया याच वारी आणि याच वेळी. तोपर्यंत नमस्कार.

0: सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 8380016500 आणि 8380.
2: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातलं हे गीत आहे. शैलेंद्र सिंग, अमित कुमार आणि अनवर यांनी गायलेलं. आनंद बक्षण यांची ही गीतरचना ऐकूया खजाना या चित्रपटामधली. संगीतकार लक्ष्मीकांत पॅरेलाल.

0: आरोग्यासाठी विश्वासाचं नाव म्हणजेच डॉक्टर भूषण सुभाष सोनवणे डेंटल सर्जन यांचे माऊली डेंटल क्लिनिक. येथे डेंटल इम्प्लांट, रूट कॅनल, दातांची सफाई, एक्सरे आणि इतर कृत्रिम दातांची सुविधा उपलब्ध. पत्ता: ग्राउंड फ्लोर, गॅलेक्सी प्राइड, जेल रोड, वॉटर टँक जवळ, इंगळे नगर, नाशिक. वेळ: सकाळी 10 ते 2 आणि संध्याकाळी 4 ते रात्री 9. अहो मग वाट कसली पाहताय, आत्ताच संपर्क करा 9420457020.
1: संयुक्त विद्यमानाने सादर करतोय आरंभ सुरुवातीचे क्षण मुलाचे या विशेष उपक्रमाचे शीर्षक गीत. त्या गीताचे बोल आहेत रेडिओ विश्वाची आरजे प्रिया जैन हिचे. तर हे गीत गायले आहे गायक रामवाणी आणि गायिका अनुजा देवरे यांनी. त्यांना साथ संगत लाभली आहे तबला जगदीप सोनवणे, कीबोर्ड कृपा परदेशी, ढोलकी श्रेयस मांडवडे आणि या संपूर्ण गाण्याचे संकलन फेदर टच स्टुडिओ नाशिक यांनी केले आहे. चला तर ऐकूयात रेडिओ विश्वाची निर्मिती असलेले आरंभ सुरुवातीचे क्षण मुलाचे या उपक्रमाचे हे शीर्षक गीत.

0: तर अर्धवट राहिले, शाळा सोडावी लागली, तर आता शिक्षण पूर्ण करण्याची संधी पुन्हा तुमच्या दारी आली आहे. रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ आणि श्री एपी पटेल हायस्कूल पंचवटी नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष उपक्रम.
1: महाराष्ट्राचे रहिवासी असलेल्या उमेदवारांना फॉर्म नंबर 17 द्वारे खासगी उमेदवार म्हणून 10वीची परीक्षा देण्याची संधी. यासाठी
0: 5वी किंवा 8वी उत्तीर्ण असणे आवश्यक. परीक्षेच्या वेळी वय किमान 14 वर्ष पूर्ण असावे. उमेदवार कोणत्याही नियमित शाळेत प्रवेशित नसावा. नोंदणी प्रवेश प्रक्रिया उमेदवाराच्या मूळ शाळेमार्फत पूर्ण करावी. नोंदणी प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर केली जाईल. प्राप्त होणाऱ्या नोंदणीपैकी पहिल्या 20 पात्र उमेदवारांची निवड केली जाईल. या उमेदवारांना श्री एपी पटेल हायस्कूल तर्फे 10वीच्या परीक्षेसाठी मोफत मार्गदर्शन वर्ग देण्यात येतील.
1: नोंदणीची अंतिम तारीख 30 सप्टेंबर 2026,
0: म्हणून विलंब न करता आजच नोंदणी करा. अधिक माहितीसाठी संपर्क 8380.
2: लता मंगेशकर यांनी गायलेलं गीत आता आपण ऐकणार आहोत. साहिल लुधियानवी यांची गीतरचना, संगीतकार खय्याम, आणि हे गीत आहे चंबल की कसम या चित्रपटामधलं.

0: स्वप्न तुमचं सात विश्वासाची. घरासाठी किंवा व्यवसायासाठी सोलर पॅनल कर्ज, व्यवसाय वाढीसाठी व्यावसायिक वाहन कर्ज, महिलांसाठी पर्यटन व्यवसाय कर्ज, एकल महिलांसाठी स्वरोजगार कर्ज, पर्यावरण पूरक इलेक्ट्रिक वाहन कर्ज आणि व्यावसायिक डेली कलेक्शन कर्ज योजना. आकर्षक व्याजदर, सोपी प्रक्रिया आणि जलद मंजुरी. अधिक माहितीसाठी संपर्क श्री प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508 किंवा आपल्या जवळच्या विश्वास बँक शाखेला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क 9130020888. विश्वास बँक, विश्वासाने प्रगतीकडे.
1: आशा भोसले यांनी गायलेलं साहिल लुधियानवी यांचं गीत आता ऐकणार आहोत. आदमी और इन्सान या चित्रपटामधलं संगीतकार आहेत रवी.

विश्वास बँकेची आकर्षक FD योजना 7 दिवसांपासून 18 महिने आणि त्या पुढच्या मुदतीसाठी FD व्याजदर 3% ते 7.25% ज्येष्ठ नागरिक आणि 15 लाखांवरील ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज विशेष 499 दिवस FD 7.75% व्याजदरानं. संपर्क करा 91300 2088. विश्वास बँक, विश्वासाचं नातं.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक
1: रात्रीचे 11 वाजले आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 एफएम. तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
2: This hour is brought to you by Vishwas Cooperative Bank.
1: Sanchayat Samruddhi.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
5: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
6: रसिक हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं सगळं तुमचा आवाज. मंडळी, नाशिक महानगरपालिका आणि महाराष्ट्र शासनाचा उपक्रम असलेली नदी स्वच्छता गोदावरी संवर्धन गीत आता आपण ऐकणार आहोत. याचं गायन केलं आहे श्रावणी गीते आणि संजय गीते यांनी. या गीताचे संगीतकार आहेत संजय गीते. शब्दरचना आहे सुरेखा बोराडे यांची. ध्वनी मुद्रण केलेलं आहे सोर्स म्युझिक स्टुडिओ नाशिक या ठिकाणी. तेव्हा ऐकूया हे नदी स्वच्छता गोदावरी संवर्धन गीत.

0: फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990s हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8300016512 या क्रमांकावर.
1: गुनाह या चित्रपटामधलं शैलेंद्र यांचं गीत आता ऐकूयात किशोर कुमार आणि उषा मंगेशकर यांच्या आवाजात. संगीतकार शंकर जयकिशन.

0: वीज बिलाचा वाढता खर्च, आता सोलर ऊर्जेकडे वळा. विश्वास बँकेचे सोलर पॅनल खरेदी कर्ज घरासाठी आणि व्यवसायासाठी रुपये 15 लाखांपर्यंत कर्ज आणि आकर्षक 9.99% व्याजदर. सूर्याची शक्ती वापरा, विश्वास बँकेची साथ घ्या. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 96 0417 98 61 आणि गणेश सोमवंशी 83 00 16 508 किंवा 91 300 20 888. विश्वास बँक, उज्ज्वल भविष्याची खात्री.
1: मुकेश यांच्या स्वरात हसरत जयपुरी यांचं गीत आता ऐकणार आहोत. संगीतकार शंकर जयकिशन आणि हे गीत आहे अराउंड द वर्ल्ड या चित्रपटामधलं.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही

0: भेट देऊ शकता किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8380016512 आणि 02-5523-2746-2626 या क्रमांकावर.
1: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
2: चला म्हणजे माझी सुटका झाली.
3: बरसात या चित्रपटामधलं लता मंगेशकर यांनी गायलेलं हसरत जयपुरी यांचं गीत आता ऐकणार आहोत. संगीतकार शंकर जयकिशन.

0: स्वतःचे वाहन, स्वतःचा व्यवसाय, ऑटो रिक्षा, टाटा छोटा हत्ती आणि इतर व्यावसायिक वाहनांसाठी विश्वास बँकेचे आकर्षक व्यावसायिक वाहन कर्ज, रुपये 25 लाखांपर्यंत कर्ज सुविधा, सोपी प्रक्रिया आणि जलद मंजुरी. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508. विश्वास बँक, व्यवसाय प्रगतीची साथ.
1: कार्यक्रमात आता ऐकूयात एक पहेली या चित्रपटामधलं गीत. हे गीत आहे असद भोपाले यांचं. ऐकूया सुमन कल्याणपूर यांच्या आवाजात. आणि या गीताला संगीत आहे उषा खन्ना यांचं.

0: ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 8380016500 आणि 8380016500.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: मध्यरात्रीचे 12 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
2: This hour is brought to you by Vishwas Cooperative Bank.
4: Sanchayat Samruddhi.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।

0: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
1: श्री गुरु चरण सरोज रज निज.

0: अचानक पैशांची गरज आहे पण एफडी मोडायची नाही.
1: मग काळजी कशाची, विश्वास बँकेचं गोल्ड लोन घ्या.
0: काय सुविधा आहेत?
1: फक्त 9% व्याजदर, रुपये 50 लाखांपर्यंत कर्ज आणि गरजेनुसार ओडी अर्थात ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी अगेन्स्ट गोल्ड लोन.
0: वा, म्हणजे सोनं सुरक्षित आणि पैसा उपलब्ध.
1: विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130002088. विश्वास बँक, प्रत्येक गरजेला.

0: सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83 800 16 512 ह्या क्रमांकावर.

0: माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
1: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
0: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
1: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
0: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
1: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16500.

एफडी करायची आहे, मग निवडा विश्वास कोऑपरेटिव्ह बँक. 7 दिवसापासून 18 महिने आणि त्यापुढील कालावधीसाठी एफडी सुविधा. व्याजदर 3% ते 7.25% ज्येष्ठ नागरिक आणि रुपये 15 लाखावरील ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज आणि खास 499 दिवसांची स्पेशल एफडी योजना 7.75% व्याजदरासह. तेव्हा आजच भेट द्या आपल्या जवळच्या विश्वास बँक शाखेला. अधिक माहितीसाठी संपर्क 9130002088. विश्वास बँक, विश्वासाचे नाते.

ही फरमाइश। आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड। श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाइश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाइश। या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990च्या दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत। तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा। कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर।

0: तुमसे कल भी सामना कर तो जानोगे दिल वाला ना जी।
1: यार दीदी यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय।
2: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
1: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना।
2: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
1: म्हणजे
2: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो।
1: ते कसं काय?
2: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो। तर लगेच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर।
1: हो लगेच कॉल करतो।

व्यवसाय वाढवायचाय? विश्वास बँकेचे डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज, रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज आणि रुपये 25 लाखांपर्यंत तारणासह कर्ज सुविधा। रोज थोडा हप्ता भरा आणि व्यवसायाला द्या मोठी झेप। अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508। मोठा व्यवसाय विश्वास बँकेच्या साथीने।

0: दिवस टाइम चेक।
1: रात्रीचा 1 वाजलाय आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

स्वप्न तुमचं सात विश्वासाची. घरासाठी किंवा व्यवसायासाठी सोलर पॅनल कर्ज, व्यवसाय वाढीसाठी व्यावसायिक वाहन कर्ज, महिलांसाठी पर्यटन व्यवसाय कर्ज, एकल महिलांसाठी स्वरोजगार कर्ज, पर्यावरण पूरक इलेक्ट्रिक वाहन कर्ज आणि व्यावसायिक डेली कलेक्शन कर्ज योजना. आकर्षक व्याजदर, सोपी प्रक्रिया आणि जलद मंजुरी. अधिक माहितीसाठी संपर्क श्री प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380165508 किंवा आपल्या जवळच्या विश्वास बँक शाखेला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क 9130020888. विश्वास बँक, विश्वासाने प्रगतीकडे.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता, किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300 16512 आणि 0253 2 47 26 26 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

वीज बिलाचा वाढता खर्च आता सोलर ऊर्जेकडे वळा. विश्वास बँकेचे सोलर पॅनल खरेदी कर्ज घरासाठी आणि व्यवसायासाठी रुपये 15 लाखांपर्यंत कर्ज आणि आकर्षक 9.99% व्याजदर. सूर्याची शक्ती वापरा, विश्वास बँकेची साथ घ्या. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 96 0417 98 61 आणि गणेश सोमवंशी 83 00 16 508 किंवा 91 300 20 888. विश्वास बँक, उज्ज्वल भविष्याची खात्री.

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800

स्वतःचे वाहन, स्वतःचा व्यवसाय, ऑटो रिक्षा, टाटा छोटा हत्ती आणि इतर व्यावसायिक वाहनांसाठी विश्वास बँकेचे आकर्षक व्यावसायिक वाहन कर्ज, रुपये 25 लाखांपर्यंत कर्ज सुविधा, सोपी प्रक्रिया आणि जलद मंजुरी. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380165 08. विश्वास बँक, व्यवसाय प्रगतीची साथी.

गाणी फरमाईश. श्रोते हो तयार आहात ना? तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता. कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप. कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता. त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512. आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या. गाणे गा.

0: ब्रेकफास्ट टाइम चेक टाइम चेक।
1: रात्रीचे 2 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही, त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

स्वतःचा रिसॉर्ट, होमस्टे, ट्रॅव्हल एजन्सी किंवा पर्यटन व्यवसाय सुरू करण्याचं स्वप्न आहे? मग विश्वास बँक घेऊन आली आहे महिलांसाठी पर्यटन व्यवसाय कर्ज योजना. रुपये 15 लाखांपर्यंत कर्ज, 5 ते 7 वर्षांची मुदत आणि विश्वासाची साथ. जरूर संपर्क साधा प्रेमचंद तायडे, 96 0417 98 61 आणि गणेश सोमवंशी, 83 800 16 508. महिला उद्योजकांसाठी विश्वासाची साथ.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990s हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 83800 16512 या क्रमांकावर.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83 800 16 512 ह्या क्रमांकावर.

नवीन सुरुवात नव्या स्वप्नांसाठी विधवा घटस्फोटी परित्यक्ता महिला आणि युवतींसाठी विश्वास बँकेची विशेष स्वरोजगार कर्ज योजना. साडी व्यवसाय, ब्युटी पार्लर, गृहउद्योग, हॉटेल व्यवसाय आणि इतर उद्योगांसाठी 25 लाखांपर्यंत कर्ज सुविधा. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380165 08. विश्वास बँक, तुमच्या यशाचा आधार.

0: ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16512.

तुझको जीने के लिए एक पल जो मिला है

है मस्ती में कलम जो तकदीर।

0: रेडिओ विश्वास टाइम चेक, टाइम चेक।
1: रात्रीचे 3 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।

विश्वास आहे का? जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

मुलांचं शिक्षण, व्यवसायाची संधी किंवा अचानक आलेली गरज, आता पैशांसाठी थांबू नका. विश्वास बँकेचे गोल्ड लोन फक्त 9% व्याजदरानं, रुपये 50 लाखांपर्यंत कर्ज सुविधा, तसंच ओडी फॅसिलिटी अगेन्स्ट गोल्ड लोन उपलब्ध. सोन्याला द्या मूल्य, स्वप्नांना द्या गती. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला जरूर भेट द्या किंवा कॉल करा 91300 20888 या क्रमांकावर. विश्वास बँक, विश्वासाचं सोन्यासारखं नातं.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990 दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.

हमारे, चिमटा चरस चिलम और चेले साथ साथ है सारे।

व्यवसाय वाढवायचाय? विश्वास बँकेचे डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज, रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज आणि रुपये 25 लाखांपर्यंत तारणासह कर्ज सुविधा. रोज थोडा हप्ता भरा आणि व्यवसायाला द्या मोठी झेप. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508. मोठा व्यवसाय विश्वास बँकेच्या साथीने.

0: अचानक पैशांची गरज आहे पण एफडी मोडायची नाही.
1: मग काळजी कशाची, विश्वास बँकेचं गोल्ड लोन घ्या.
0: काय सुविधा आहेत?
1: फक्त 9% व्याजदर, रुपये 50 लाखांपर्यंत कर्ज आणि गरजेनुसार ओडी अर्थात ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी अगेन्स्ट गोल्ड लोन.
0: वा, म्हणजे सोनं सुरक्षित आणि पैसा उपलब्ध.
1: विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130020888. विश्वास बँक, प्रत्येक गरजेला तत्पर साथ.

धूप झाऊं रे।

अरे मुर्गा निकल गया मेरा दरबे को छोड़ के। तो पड़ोसन

सोनं आहे, मग पैशाची चिंता कशाला। विश्वास बँकेचे गोल्ड लोन फक्त 9% व्याजदर, रुपये 50 लाखांपर्यंत कर्ज आणि ओडी अर्थात ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटीची विशेष सुविधा। अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130002088। गोल्ड लोन म्हणजे विश्वास बँक।

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे. रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8380016512 आणि 02-5327-2426-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आत्ताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

0: दीदी यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेचच कॉल करतो.
2: स्मार्ट युनिसेफ आणि रेडिओ विश्वास यांच्या संयुक्त विद्यमानाने सादर करतोय आरंभ सुरुवातीचे क्षण मुलाचे या विशेष उपक्रमाचे शीर्षक गीत. या गीताचे बोल आहेत रेडिओ विश्वासची आरजे प्रिया जैन हिचे. तर हे गीत गायले आहे गायक रामवाणी आणि गायिका अनुजा देवरे यांनी. त्यांना साथ संगत लाभली आहे तबला जगदीप सोनवणे, कीबोर्ड कृपा परदेशी, ढोलकी श्रेयस मांडवडे आणि या संपूर्ण गाण्याचे संकलन फेदरटा स्टुडिओ नाशिक यांनी केले आहे. चला तर ऐकूयात रेडिओ विश्वासची निर्मिती असलेले आरंभ सुरुवातीचे क्षण मुलाचे या उपक्रमाचे हे शीर्षक गीत.

0: पहाटे असे 4 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: This hour is brought to you by
2: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
1: This hour is brought to you by
3: Vishwas Cooperative Bank.
4: Sanchayat Samruddhi.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
6: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

भाजी विक्रेते, फळ विक्रेते, फूल विक्रेते, चहाची टपरी, किराणा दुकान किंवा रोजचा रोख व्यवहार असणारा कोणताही व्यवसाय। आता व्यवसाय वाढवण्यासाठी घ्या विश्वास बँकेचे हमेबंदी व्यवसाय कर्ज। डेली कलेक्शन पद्धतीने रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज सुविधा, मुदत तब्बल 3 वर्ष, फक्त रुपये 1 लाख कर्जासाठी रोज भरा रुपये 108, रोज थोडं भरा, व्यवसाय मोठा करा। अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130020888। विश्वास बँक, व्यवसाय प्रगतीची खरी साथ।

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाहपूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 4726 26 किंवा 83800 16512 या क्रमांकावर.

0: वाढवायचाय, पण मोठी रक्कम कुठून आणू?
1: विश्वास बँकेचे डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज घ्या.
0: हप्ता कसा भरायचा?
1: अगदी सोपे. रुपये 1 लाख कर्जासाठी फक्त रुपये 108 रोज.
0: रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज, मुदत 3 वर्ष. भाजी विक्रेते, फेरीवाले, छोटे दुकानदार आणि रोजच्या रोकड व्यवहाराचा व्यवसाय करणाऱ्यांसाठी खास योजना. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा.

की फरमाइश। श्रोते हो तयार आहात ना? तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोर वरून किंवा ऍप स्टोर वरून रेडिओ विश्वास हे ऍप। कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता। त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512। आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत। तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या।

धंदा आहे, रोजचा कॅश फ्लो आहे, मग घ्या विश्वास बँकेचे अनसिक्युअर्ड बिझनेस लोन व्हाया डेली कलेक्शन. रुपये 5 लाखांपर्यंत कर्ज, मुदत 3 वर्ष आणि रुपये 1 लाखासाठी रोज फक्त 108 रुपये. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130002088. रोज थोडं भरा, व्यवसाय मोठा करा. कॉल करा 91300 208888.

0: पहाटेचे 5 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचा जगणा तुमचा आवाज.
1: This hour is brought to you by
2: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
1: This hour is brought to you by
3: Vishwas Cooperative Bank.
4: Sanchayat Samruddhi.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
6: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

विक्रेते, भाजी विक्रेते, फूल विक्रेते, किराणा दुकानदार, चहाची टपरी किंवा पान सेंटर, तुमचा व्यवसाय रोज चालतो, रोज पैसे फिरतात, मग तुमच्यासाठी विश्वास बँकेची खास डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज योजना, रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज सुविधा, रुपये 1 लाख कर्जासाठी रोज फक्त 108 रुपये भरून व्यवसायाला द्या नवी झेप. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला नक्की भेट द्या किंवा कॉल करा 91300 2888 या क्रमांकावर. विश्वास बँक, छोट्या व्यवसायांना मोठी ताकद.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990s हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 83800 16512 या क्रमांकावर.

0: आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 02-5523-2746-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

हक्काचे घर प्रत्येकाचे एक सुंदर स्वप्न. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी विश्वास बँक घेऊन आली आहे आकर्षक गृह कर्ज योजना. रुपये 25 लाखांपर्यंतच्या कर्जासाठी फक्त 8.99% व्याजदर आणि रुपये 25 लाखांवरील कर्जासाठी 10% व्याजदर. सोपी प्रक्रिया, जलद मंजुरी आणि विश्वासाची खात्री. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508 किंवा 9130002088. स्वप्नातील घर विश्वास बँकेचा आधार.